नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948, 29 जून 2026। पहाटेचे 5:50 आणि 35 सेकंद झालेली आहेत। आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता सुरू करत आहोत। या प्रातकालीन सभेत मी रुचा नामजोशी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी।

0: श्रोते हो, आपण ऐकत होता उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली प्रभात रागातली धून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 आणि 25 सेकंद झालेली आहेत. आता ऐकूया गिरवाणवाणी. यामध्ये आज ऐकूया पारंपरिक प्रातस्मरण निसर्गस्तुती देवी उपासनी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: श्रोतहो, गिरवाणवाणीमध्ये आपण ऐकलीत पारंपरिक प्रातस्मरण निसर्गस्तुती देवी उपासनी महाराज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. उद्याच्या गिरवाणवाणीमध्ये आपण ऐकाल पारंपरिक शारदा स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: रम्य पहाट, सनईचे सूर, आणि भक्तिगीतांची प्राजक्त फुलं.

0: तुमच्या आमच्या पहाट वेळा मंगल करणारी आकाशवाणी। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र। 5:59 झालेली आहेत। यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

प्रभात वंदन कार्यक्रमातली ही सुरुवातीची रचना होती, प्रवीण दवणे यांची संगीतबद्ध केली होती प्रभाकर पंडित यांनी आणि स्वर होता सुरेश वाडकर यांचा. यानंतरची रचना आहे स्वामी स्वरूपानंद यांची आणि गायली आहे व्ही जी भाटकर यांनी.

ही रचना होती संत चोखामेळा यांची, गायली आणि संगीतबद्ध केली होती पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम महाराज यांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार श्रीनिवास खळे.

0: श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. प्रभातवंदन कार्यक्रमातल्या या काही भक्तिगीतानंतर आता ऐकूया चिंतन. यामध्ये आज ऐकूया डॉक्टर वी य कुलकर्णी यांचे विचार.
1: घर असावे घरा सारखे, नको तर नुसत्या भिंती असं आपण ऐकतो. बकासुर वधाची कथा वाचत असताना ही पंक्ती विशेष महत्त्वाची वाटते. ती म्हणजे भीम बकासुराच्या युद्धाची कथा प्रसिद्धच आहे, पण त्यावेळेला हे पांडव आणि कुंती ज्या गृहस्थाच्या ओट्यावर विश्रांती करता टेकले होते आणि कुंतीनं त्या घरातल्या कुटुंबियांचा जो संवाद ऐकला तो खरोखरच हृदयस्पर्शी आहे. हा संवाद सहसा सांगितला की ऐकला जात नाही. बाकीची कथा सगळ्यांना माहिती आहे, पण त्या प्रसंगी कुटुंबियांमध्ये झालेला हा संवाद असा आहे. तो गृहस्थ असं म्हणाला, बकासुराकडे मीच जायला हवं, कारण मी कुटुंब प्रमुख आहे. तुमचं पालनपोषण आणि रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून तुमच्या रक्षणाकरता मीच पुढे व्हायला हवं. मी सर्वात वडील

0: ही आहे, तेव्हा माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य मला पार पाडायला हवं. मी वृद्धही आहे, म्हणून मृत्यूचा घास व्हायला माझी आनंदानं तयारी आहे. त्याची पत्नी असं म्हणाली, तुम्ही असं कसं म्हणता? अहो, मी पत्नी आहे. पत्नी, माता, भगिनी, मंत्री, सखा असते. शास्त्र तर असं सांगतं, पत्नीनं एका ठराविक वयानंतर पतीलाही पुत्रवत सांभाळावं. सर्वच मुलांचा सांभाळ करण्याचं काम माझं आहे, ते मला करू द्या. शिवाय तुम्ही कुटुंबप्रमुख, तुम्हीच गेल्यानंतर तंबूचा मधला खांब काढून घेतल्यासारखं होईल, म्हणून तुमच्यापेक्षा मी मृत्यूकडे जाणं अधिक चांगलं नाही का? या घरात मी आले ते केवळ सुखाचा वाटा घ्यायला नव्हे तर दुःखाचाही पहिला वाटा मलाच उचलला पाहिजे. संकट झेलणं मला सहज शक्य आहे. मी गेल्यानं घर कोसळणार नाही म्हणून मी जाते. त्यावर मुलगा म्हणाला, आई बाबा, मला तुमचं बोलणं समजत नाही. अहो, मी असताना तुम्ही कसे संकटाच्या खाईत उडी घेता? खरं म्हणजे तुम्हीच मला आज्ञा करायला हवी, मलाच पाठवा. मातापित्यांची सेवा करणं हे तर उघड पुत्र कर्तव्य आहे. श्रीराम मातापित्यासाठी वनात गेले तेव्हा ते म्हणाले, ते पुत्र या नात्यानं माझ्यावर तातांचा अधिकारच आहे. त्यांनी जन्म दिला, ते जीवन त्यांच्यासाठी खर्ची पडलं तर काय हरकत आहे? त्या मलाच तुम्ही पाठवा. एवढी सुरेख संधी मी गमावू इच्छित नाही. हा तर माझ्या जीवनातला सोन्याचा दिवस आहे. माता, पिता आणि धाकटी बहीण यांच्यासाठी माझ्या प्राणांची आहुती पडते आहे, तेव्हा मला पवित्र आत्मयज्ञ करू दे. त्या छोटी मुलगी म्हणाली, आई बाबा आणि दादा, तुम्ही जरा शांतपणे विचार करा. मी मुलगी आहे. कन्या ही मुळातच परक्याचं धन, ते द्यायचंच असतं. या घरातून नाहीतरी मी जाणार आहेच. मग आत्ताच मला देऊन टाकलं तर बिघडलं कुठे? माझ्याही मनात येत आहे, या घराचा उंबरठा मला ओलांडावा लागणार आहे. एका अर्थी या घरात माझा मृत्यूच व्हायचा आहे. मग माझ्या मातापित्यांचं, प्रिय बंधूचं हित होत असेल तर केवढा आनंद. सासरी जाणारी कन्या वडिलांचे अनेक वर्षांचे परिश्रम, भावांचं भावी सुख घेऊन जाते. मी अशी भाग्यशालीनी ठरेन की वडिलांना आणि भावाला अपूर्व वैभव देऊन जाईन. शिवाय हे ध्यानी घ्या की कन्या परक्या घराण्यात जाते, वंशाचं नाव मुलगा राखतो, त्या मलाच निरोप देणं मला आणि आपल्या दृष्टीनं योग्य ठरणार आहे. हा सारा संवाद कुंतीनं ऐकला आणि तिनं म्हटलं, मी क्षत्राणी आहे. क्षतात त्रायते असौ क्षत्रिय, दुसऱ्याचं दुःख दूर करतो तोच क्षत्रिय. तेव्हा मी माझ्या मुलाला पाठवते, आपल्याला माहिती आहे. आणि मग तिनं भीमाला पाठवलं. पण या निमित्तानं त्या गृहस्थाचं जे कौटुंबिक एकात्म भावजीवन रेखाटलं आहे ते फार मोलाचं आहे. घर म्हणजे केवळ भिंती नाहीत, तर घर म्हणजे असं सुंदर भावबंधन. वेद म्हणतात, त्यागे नैकेन अमृतत्वम अनांशुः. त्यागानं, केवळ त्यागानंच जीवनाला अमृताची माधुरी आणि सामर्थ्य प्राप्त होतं. हाऊसेस आर बिल्ट बाय ब्रिक्स बट होम्स आर बिल्ट बाय हार्ट्स, हे शेवटी खरं.
1: चिंतन या सदरात आपण ऐकले डॉक्टर वी य कुलकर्णी यांचे विचार. आणि याबरोबरच प्रभात वंदन हा भक्तिगीतं आणि चिंतनाचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:15 होत आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये दूध प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री याविषयीची माहिती. 7:15 आरोग्यम धनसंपदा यात बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. 6:50 परिसर यामध्ये हवामान बदलाची जाणीव याविषयी डॉक्टर जय सामन यांनी दिलेली माहिती. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही आकाशवाणी

कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 6:55 आणि संध्याकाळी 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आज सकाळी 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 बाळम जोगळेकर अमृत सरिता गीता याचा 12वा भाग, यामध्ये दुसऱ्या अध्यायातला 5वा श्लोक आपण ऐकाल. विवरण लेखन प्राचार्य मुकुंद कोंढवेकर, श्लोक गायन स्मिता गाडगिळ, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. आज 8:40 संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीर बोले, सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. श्रोते हो, हाच कार्यक्रम संध्याकाळी 5:00 आपण पुन्हा ऐकू शकाल. आज सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 योगाभ्यास याविषयी डॉक्टर जयश्री दौंडकर पाटील यांच्या गौरी स्वकुळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकाल. सादरकर्ते विनायक मोरे. आज सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 नाट्यसंगीत, 10:25 स्थानिक निवेदनं, 10:30 हिंदी चित्रपट संगीत. आज सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांचं गायन, राग असेल भूपाल तोडी. सकाळी 11:30 गाता रहे मेरा दिल यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. दुपारी 12:00 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. हा आकाशवाणी मुंबई निर्मित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित करू. दुपारी 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम, 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र, दुपारी 1:45 आणि दुपारी 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: आज संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये स्टेट युन या सदरात भारतीय संत कवी आणि समाजसुधारक संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कहे कबीर ऐसी बाणी बोलिये. लेखन निवेदन आरती गाढवे यांचं सादर करते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:30 साहित्य सौरभ. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला हवामान सूचना, त्यानंतर पेरणीपूर्व बीज प्रक्रियेचं महत्व याविषयी नानाजी देशमुख कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा इथल्या समूह सहाय्यक माधुरी ज्ञानदेव आवटे यांनी दिलेली माहिती, आणि त्यानंतर आडसाली ऊसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक येथील मृदाशास्त्र विभागाचे वैज्ञानिक अधिकारी डॉ सागर शशिकांत पाटील यांनी दिलेली माहिती. तसंच कृषीवाणी आणि शेवटी बाजारभावही आपण ऐकाल. सादर करते धीरज केदारी. रात्री 7:15 एक कलाकार. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे चारही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आज रात्री 10:00 फोन इन आपली आवड. सादर करत्या गौरी लागू. श्रोते हो, याशिवाय वेळोवेळी होणारी बातमीपत्र नियोजित वेळेत आम्ही प्रसारित किंवा सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:35 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोतेहो, 29 जून हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे ते पाहूया. 1871 साली या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणाऱ्यांना आणि अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करून ऑस्ट्रेलियाला पाठवलं जात असे. 1995 दक्षिण कोरियातील सेऊल इथे एका डिपार्टमेंटल स्टोअरची इमारत कोसळून 502 जण ठार झाले. 29 जून 2001 या दिवशी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालग

गंधर्व पुरस्कार जाहीर झाला. 29 जून हा जन्मदिवस असणारी काही प्रसिद्ध नावं अशी आहेत. नाटककार, विनोदी लेखक आणि बहू असोत सुंदर या महाराष्ट्र गीताचे जनक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा 1871 साली या दिवशी बुलढाणा इथं जन्म झाला.

0: 1893 या दिवशी भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा जन्म झाला. 1908 बडोद्याचे महाराज प्रतापसिंह गायकवाड, श्रीलंकेच्या 5व्या राष्ट्राध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगा यांचा जन्म 1945 साली या दिवशी झाला. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक कमलाकर सारंग यांचा 29 जून 1934 या दिवशी जन्म झाला. आज स्मृतिदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत: 1895 ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथा लेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे खंदे समर्थक थॉमस हक्सले, प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं 1966 साली या दिवशी पुणे इथे निधन झालं. 1992 सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे, ख्यातनाम मराठी कथा कादंबरीकार दि. बा. मोकाशी यांचं 1981 साली या दिवशी निधन झालं. 2000 ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन हेपबर्न यांचं निधन 29 जून 2003 या दिवशी झालं. आपल्या स्वतंत्र आणि बंडखोर व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कॅथरीन हेपबर्ननं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तब्बल 4 ऑस्कर मिळवले, जो एक विक्रम आहे. विचारवंत, वक्ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले.
1: 2000 दिनविशेष आपण ऐकले. सादर करते होते मुजम्मिल पटेल.
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: मध्यम लहरी 378°7.8 मीटर 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करतोय कृषीवाणी हे सदर. यामध्ये आज ऐकूया दूध प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक यंत्रसामग्री याविषयीची माहिती.
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार. दूध प्रक्रिया करण्यासाठी खवा मेकिंग मशीन, पनीर प्रेस मशीन, क्रीम सेपरेटर, बल्क मिल्क कूलर आणि पॅकिंग मशीन याचा वापर केला जातो. ही यंत्र दुधाची गुणवत्ता टिकवण्यासाठी, दूध साठवण्यासाठी आणि दुग्धजन्य पदार्थ जसं की दही, तूप, बासुंदी, पनीर बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. यंत्र खरेदी करताना फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलची असल्याची खात्री करावी. कमी क्षमतेच्या यंत्रापासून छोट्या व्यवसायाची सुरुवात करता येते. शेतकरी बंधूंनो आता जाणून घेऊयात बल्क मिल्क कूलर या यंत्राविषयी. हे दूध काढल्यानंतर त्याचं तापमान पटकन कमी करून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलं जाणारं यंत्र आहे. यामध्ये दूध साधारण 4-5 अंश सेल्सिअस तापमानावर ठेवलं जातं, ज्यामुळे जीवाणूंची वाढ कमी होते आणि दूध जास्त काळ ताजं राहतं. स्टेनलेस स्टीलच्या टाकीत दूध साठवलं जातं, सतत हलवलं जातं, त्यामुळे तापमान सर्वत्र समान राहतं आणि बाहेरील तापमानाचा

0: दुधावर परिणाम होत नाही. यामुळे दुधाची गुणवत्ता टिकून राहते आणि पुढील प्रक्रियेसाठी ते सुरक्षित राहतं. पुढचं यंत्र आहे दूध पॅकिंग यंत्र. दूध पॅकिंग मशीन हे दूध स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीनं पाऊचमध्ये भरण्यासाठी आणि सील करण्यासाठी वापरलं जाणारं यंत्र आहे. यामध्ये निश्चित प्रमाणात दूध आपोआप प्लॅस्टिक पाऊचमध्ये भरलं जातं आणि लगेच उष्णतेनं सील केलं जातं. त्यामुळे दूध बाहेरील दूषित वातावरणापासून सुरक्षित राहतं. लहान यंत्राद्वारे कमी प्रमाणातील पॅकिंग जलद आणि एकसारख्या गुणवत्तेने करता येते. त्यामुळे दूध प्रक्रिया केंद्रामध्ये वेळ, श्रम आणि पॅकिंगची अचूकता सुधारते. पुढचं यंत्र आहे दूध काढणी यंत्र. हे गाई किंवा म्हशींकडून स्वच्छ, जलद आणि सुरक्षित पद्धतीनं दूध काढण्यासाठी वापरलं जाणारं यंत्र आहे. यामध्ये टीट कप्स जनावरांच्या सडावर बसवले जातात आणि नियंत्रित दाबामुळे दूध आपोआप पाईपद्वारे संकलन पात्रात जमा होतं. त्यामुळे हातानं दूध काढण्यापेक्षा वेळ आणि श्रम कमी लागतात, तसंच दुधाची स्वच्छता टिकून राहते. ज्या पशुपालकांकडे 10 पेक्षा जास्त दुधाळ गायी आहेत त्यांच्यासाठी हे यंत्र विशेष उपयुक्त आणि आवश्यक मानलं जातं. पुढचं यंत्र आहे क्रीम सेपरेटर. क्रीम सेपरेटर हे दुधातील साय आणि पातळ दूध वेगळं करण्यासाठी वापरलं जाणारं यंत्र आहे. या यंत्रात दूध खूप वेगानं फिरवलं जातं, त्यामुळे पातळ दूध बाहेरच्या बाजूला जातं आणि साय मध्यभागी जमा होते. नंतर साय आणि स्कीम मिल्क वेगवेगळ्या मार्गानं बाहेर येतात. या यंत्रामुळे कमी वेळेत जास्त प्रमाणात दूध प्रक्रिया करता येते. लोणी, तूप आणि क्रीम तयार करण्यासाठी दुग्ध उद्योगामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पुढचं यंत्र आहे खवा निर्मिती यंत्र. हे दूध तापवून त्यातील पाणी आठवून खवा तयार करण्यासाठी वापरलं जातं. यामध्ये दूध सतत गरम केलं जातं आणि ढवळलं जातं, त्यामुळे दूध खाली लागण्याची शक्यता कमी होते आणि पाणी हळूहळू वाफेच्या स्वरूपात बाहेर पडतं. या प्रक्रियेनंतर दूध घट्ट होऊन खवा तयार होतो. याद्वारे एकावेळी 100 ते 120 लिटर दुधाचं खव्यात रूपांतर करता येतं. त्यामुळे मिठाई उद्योगात हे यंत्र वेळ, श्रम आणि इंधन वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. पुढचं यंत्र आहे पनीर प्रेस. हे पनीर तयार करताना त्यातील अतिरिक्त पाणी काढून पनीरला योग्य आकार आणि घट्टपणा देण्यासाठी वापरलं जाणारं यंत्र आहे. तयार झालेला छन्ना साच्यात ठेवून त्यावर साधारण 0.5 ते 2 किलो प्रति सेंटीमीटर वर्ग दाब 15 ते 30 मिनिटांपर्यंत दिला जातो. त्यामुळे अतिरिक्त पाणी बाहेर पडतं आणि पनीर घट्ट एकसारखं चांगल्या गुणवत्तेचं तयार होतं. या यंत्रामुळे पनीरचा आकार आकर्षक मिळतो, तुकडे नीट कापता येतात आणि उत्कृष्ट गुणवत्तेचं पनीर तयार करता येतं.
1: कृषीवाणीमध्ये आपण ऐकलं दूध प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री याविषयीची माहिती. श्रोते हो, 6:44 आणि 10 सेकंद होत आहेत. यानंतर ठीक 7:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. त्यानंतर 6:50 परिसर, यामध्ये हवामान बदलाची जाणीव याविषयी डॉक्टर जय सामन यांनी दिलेली माहिती. आरोग्यम धनसंपदा परिसर हे दोन्ही आकाशवाणी कोल्हापूर निर्मित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि त्यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला म्हणजे 7:45 आरोग्यम धनसंपदा काही क्षणातच.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये

दुधामध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यांमध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा, त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारीक बदामची खीर, खसखस बदामची खीर, हळीवाची खीर कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला घेण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणतीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असू तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं

0: दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असू तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणी सुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्वसुद्धा अवश्य खावं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम, थोडा गूळ घालून त्याचे लाडू बनवावे. त्यामध्ये डिंकही घालावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात. जेवणाबरोबरच पाण्याची काळजीही घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा, तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे आहे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं मी म्हटलं की पहिले 6 महिने बाळाचं संपूर्ण अन्न हे आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे 6 महिने आईने आपल्या अन्नाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरील कोणतेही पदार्थ तिने खाऊ नये. वातूळ पदार्थ जे आहेत ते खाऊ नये. अति तेलकट, तुपकट, चमचमीत पदार्थ यांच्यापासून तिने दूर राहावं. जेवण पचण्यासाठी कोमट पाण्याचा वापर तिने करायला पाहिजे. स्वतःजवळ गरम पाण्याची बाटली कायम भरून ठेवावी व ते पाणी अधूनमधून घ्यावं. फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचं पाणी तिने ह्या दरम्यान अजिबात घेऊ नये. या व्यतिरिक्तही पचनाशी संबंधित काही विकार वाटत असतील तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या 6 महिन्यात जर जेवणाची योग्य काळजी घेतली म्हणजे आईने घेतली तर बाळाचा जाठराग्नी हा कायमस्वरूपी चांगला होतो व त्याला पचनाशी संबंधित विकार कधीच होत नाहीत. त्यामुळे हल्ली जे आपण बघतो की मुलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा पोटाचे विकार वाढत चाललेत, तर त्याची सुरुवात कुठून तरी पहिल्या या 6 महिन्याच्या अन्नातून झालेली असते. 6 महिन्यानंतर बालकाचा अन्नप्राशन संस्कार होतो. बालक वरचं जेवण घ्यायला लागतं. त्यावेळी मात्र आपण आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल करू शकतो. पण तोपर्यंत जर काळजी घेतली तर बाळाला कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो आणि बाळाला दीर्घायुष्य मिळते. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा यात आत्ताच आपण बाळंतपणात घ्यावयाची काळजी या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:05. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर
1: कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: निसर्गाचं पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्याला झाला तेच आता वाढवत गेल्या. त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे. आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं मग नंतर कोळसा आला नंतर लोणारी कोळसा तो कोळसा घरासाठी तो असायचा बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले ते इंधन वापरलं भरपूर धूर केला आपण भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण सगळ्यात मौल्यवान काय दर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो त्याचा अस्तित्व विसरतो. पण यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू कार्बन मिथेन वरे धोकादायक वायू गेले त्यावेळी प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन मग ते देवात आहे. वायुदेवता आहे जलदेवता आहे अग्निदेवता आहे सूर्यदेव आहे. हा हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाची अतिशय जवळची एक सेपरेट करता येणार नाही हे भाग आहेत. ते नंतर पाणी आलं. पाण्याशिवाय आपल्याला माझे डॉक्टर सांगतात डिहायड्रेशन होते पाणी प्या पाणी प्या हवा गरम व्हायला लागलेली आहे की हे जे लाट आलेली आहे गरमीची. कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर. तत्तर

0: की पृथ्वी पाणी आहे, पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरची लोक त्याला किंमतच देत नाही, आमचंच महत्वाचं म्हणतो. पाणी तापायला वेळ लागतो, पाणी थंड व्हायला वेळ लागतो, जमीन तापायला वेळ लागत नाही, थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार. दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो आणि ते कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे, झाडतोड झाल्यामुळे काय होतंय, ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा, आपण ते विसरतो. गाव तळी वगैरे अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे अपान वनस्पती सूक्ष्म वनस्पती त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळ्या पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात, त्यामुळे प्राणवायू कमी, शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामान ज्यावेळी समुद्राचं जो वर जाणार गरम, त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या म्हणजे कितीक मैलाची एक लाद्या वितळायला लागलेल्या, ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागले. आफ्रिका विषुववृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर आहे ज्याच्यावर बर्फ आहे, विषुववृत्त सगळ्यात गरम आणि तिथं वर बर्फ कसं, आता तिथं बर्फाचा कणही नाही, वितळून गेलं, म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या, ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी, ते 5-5, 10-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता हे आपल्याला आधी धोक्याच्या जाणीवा दिल्या, आपण त्याच्यावर ढुंकून पाहिलेलं नाहीये, पण आपल्या गाड्या किती, बंगले किती मोठे करणार, हे करणार, ह्याच्यात मशगूल आहोत. हवामान बदल आहे ते आपण ज्यादा करून देश पातळीवर किंवा खंड पातळीवर बघतो. आता उदाहरण देतो मी, आपल्याकडे वादळं आपण जी ऐकली आहेत ती बंगालच्या उपसागरातून येणारी वादळं आहेत. आता वादळाचं प्रमाण अरेबियन समुद्राचं वादळ झालं, गेल्या वर्षी 3 झाली, ही वादळं कधी व्हायची नाहीत, आता त्याची संख्या जोरात वाढते. हे जे बदल आहे ते जागतिक पातळीवर झाले. देश पातळीवर झाली की आता कुठेतरी जंगल तोड झाली किंवा तिथं जास्त पाऊस पडला, पूर आला, हे स्थानिक पातळीवर झालेले. आता हे स्थानिक पातळीवर जरी आपण म्हटलं तर गेल्या वर्षी 25 साली आणि 23 साली युरोपासह मोठे पूर आले. 25 साली 1/3 पाकिस्तान पाण्याखालीच होता, सिंध नदीला पूर आले. ह्या धोक्याचे संदेश आहेत ते आपण बघत नाही. पूर आला की तेवढ्यापर्यंत फोटो आले, काही 2 ट्रक मग धान्य पाठवलं, आपलं काम संपलं. पण हे कायम राहणारे हे येतात संकेत, ते आपण दुर्लक्षित केले तर नुकसान हे कायमच आहे.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10 हा कार्यक्रम. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून.
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ता. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी सेशल्स देशस्य राष्ट्रिय दिवसस्य स्वर्ण जयंती समारोहे मुख्य अतिथि रूपेण भागं गृहीतवान. भारतीय सैनिक बलस्य अथ नौसेना बलस्य दलानि अपि अस्मिन् पथ संचलन कार्यक्रमे भागं गृहीतवन्तः. अस्मिन् अवसरे श्री मोदी सेशल्स देशस्य नागरिकेभ्यः भारत परं वर्धापनं प्रकटितवान्. विक्टोरिया इत्यत्र राष्ट्रपतिना पैट्रिक हर्मनी इत्यनेन सह द्विपक्षीय वार्तानन्तरं श्रीमोदी उक्तवान् यत् भारतं तादृशीं हिन्द महासागरस्य कल्पनां करोति यत्र समुद्रीय सुरक्षया सह आर्थिक समृद्धिरपि सुनिश्चिता स्यात्.
3: मेरी सेशल की यात्रा का संदेश स्पष्ट है. भारत ऐसे हिंद महासागर की कल्पना करता है जहां समुद्री सुरक्षा के साथ आर्थिक समृद्धि भी बढ़े, जहां हमारी साझेदारी आकार नहीं आपसी सम्मान और विश्वास पर आधारित हो, और जहां हम हर देश के पास पास नहीं साथ साथ चले. आवर विजन इज टू मेक इंडियन ओशन इंटू एन ओशन ऑफ अपॉर्चुनिटी.
2: पर्यावरण संरक्षणस्य सतत विकासस्य च नेतृत्वाय सेशल्स देशेन प्रधानमन्त्रिणे श्रीनरेन्द्रमोदिने पर्यावरण नेतृत्वस्य सर्वोच्च सम्मानः

0: गार्डियन ऑफ द ब्लू होरियोन प्रदत्तः। सेशल्स देशस्य राष्ट्रपतिना पैट्रिक हर्मनी इत्यनेन प्रदत्तः अयं पुरस्कारः स्थायी अभिवृद्ध्यर्थं प्रधानमन्त्रिणः दीर्घकालीन संबलस्य तस्य हरितदृष्टेः च प्रतीकः वर्तते। श्रीमोदी जलवायु परिवर्तनस्य समाह्वानानां विरुद्धं संघर्षं कुर्वतां राष्ट्राणां कृते एतं पुरस्कारं समर्पितवान्। प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी सेशल्स देशे ह्यः मॉरिशस देशस्य समकक्षेन डॉ नवीन चंद्र रामगुलामेन सह मिलितवान्। द्वावपि नेतारौ भारतस्य मॉरिशसस्य च वर्तमान सहकार्यस्य विषये चर्चां कृतवन्तौ। भारतेन प्रदत्त विशेष आर्थिक अनुदानस्य कार्यान्वयनस्य प्रगतेः अपि तौ समीक्षां कृतवन्तौ। द्वावपि नेतारौ भारतस्य विजन महासागर इत्यस्य तथा नेबरहुड फर्स्ट इति नीतेः अन्तर्गतं भारत मॉरिशस वर्धित रणनीतिक सहयोगस्य महत्वस्य विषये वैश्विक दक्षिणस्य प्रति तेषां प्रतिबद्धतायाः विषये च सहमतिं प्रकटितवन्तौ। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर लीक प्रकरणे भिवांडी नगरस्य सत्र न्यायालयेन त्रयाणां आरोपिणां कृते 6 जुलाई पर्यन्तं बन्धनं विहितम्। आरक्षी अन्वेषकाः अन्ताराज्य परीक्षा तस्कराणां संलग्नतायाः शंकां कृतवन्तः। भिवांडी आरक्षिणः न्यायालयं निवेदयन् यत् आरोपी दिल्लीतः भिवांडी नगरं गत्वा उक्त टीईटी प्रश्नपत्रं 1,50,00,000 रूप्यकेषु विक्रीतवान्। आरक्षि अन्वेषकाः लीक कृतस्य कागदस्य स्रोतः अन्वेष्टुं वित्तीय व्यवहारस्य परीक्षणं कर्तुं महाराष्ट्रे अन्यत्र कागदं विक्रीतम् अस्ति वा इति ज्ञातुं तस्कर समूहस्य अन्येषां सदस्यानां परिचयं कर्तुं च 10 दिनानां आरक्षि अभिरक्षणं याचितवन्तः आसन्। अधिकारिणः अवदन् यत् अन्वेषणेन अन्तर्राज्यस्य राष्ट्रियस्तरस्य च जालस्य संलग्नता ज्ञाता वर्तते। स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा अद्य नवदिल्ल्यां केन्द्रीय स्वास्थ्य परिवार कल्याण परिषदः 16 सम्मेलने समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रमस्य विमोचनं करिष्यति। श्री नड्डा अस्मिन् एव सम्मेलने अनीमिया मुक्त भारत अभियानस्य परिचालन मार्गदर्शिकाः अपि विमोचयिष्यति। एनीमिया मुक्त भारत अभियानम् इत्ययं कार्यक्रमः भारतस्य एनीमिया विरुद्ध युद्धे महत्वपूर्णं सोपानं भविष्यति। वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः संयुक्तराज्यस्य भ्रमणस्य समाप्तेः अनन्तरं ग्रीस देशस्य एथेन्स नगरे व्यापारं निवेशं सामरिकं आर्थिक सहकार्यं च सुदृढीकर्तुं भारतीय व्यापार प्रतिनिधिमण्डलस्य उच्चस्तरीय सम्मेलनस्य नेतृत्वं कुर्वन् वर्तते। इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:15 झालेली आहेत। आता ऐकूया आजचा विचार। श्रोते हो, आज विचारवंत आणि वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त ऐकूया त्यांचाच विचार। शिवाजीराव भोसले म्हणत की माणसाचे हात आणि त्याची किंमत याचं निकटचं नातं आहे। स्त्रियांना स्वयंपाक करताना, भाजी चिरताना, कपडे धुताना दोन्ही हात उपयोगात आणायला लागतात। जन्मभर दोन्ही हातांचा वापर करणारे कष्टकरी अनेक असतात। त्यामुळेच हाती घ्याल ते तडीस न्याल असं म्हणणाऱ्या सुधारकांना वर्तमान युगात प्रतिगामी मानलं जाईल।
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
4: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत। स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे। आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मांडके हिअरिंग सर्व्हिसेस।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: आजचा विचार ऐकूया पुन्हा एकदा।

0: प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणत की माणसाचे हात आणि त्याची किंमत यांचं निकटचं नातं आहे. स्त्रियांना स्वयंपाक करताना, भाजी चिरताना, कपडे धुताना दोन्ही हात उपयोगात आणायला लागतात. जन्मभर दोन्ही हातांचा वापर करणारे अनेक कष्टकरी असतात. त्यामुळेच हाती घ्याल ते तडीस न्याल असं म्हणणाऱ्या सुधारकांना वर्तमान युगात प्रतिगामी मानलं जाईल. आज प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने आपण ऐकलात त्यांचा विचार. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: श्रोते हो, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया. हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. श्वेतश्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल 11 ते 12 या दरम्यान. कार्यक्रमाचं प्रसारण होईल 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टायगोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी, मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी, तसंच श्रीदेवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू, तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: गीतगंगा
1: श्रोते हो, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक आसामी विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांकरता आकाशवाणीवर आल्या.
2: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय.
3: भानुविलास नावाचं थिएटर होतं पुढे मुंजबाच्या बोळाच्या समोर आतीने. तिथे वडिलांची संगीत नाटकं मी पाहिली आहेत, गद्य आणि पद्य दोन्हीही.
1: कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ यांच्याशी गप्पा मारताना आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकताना त्यांचे आयुष्याचे प्रवास उलगडले.
4: कित्येक वेळा मला आठवते बेला तू मला साथ केली आहेस तंबोऱ्यावर.
1: हो,
4: आजीच्या 61
5: तेव्हा वय वर्ष सावनीचं फक्त.
1: आणि म्हणता म्हणता या कार्यक्रमाचे 600 वर भाग आता झाले आहेत. तेव्हा जरूर ऐका विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांचे पहिल्यापासूनचे सगळे भाग पुणे आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवरून लाईक करा आणि युट्यूबची लिंक शेअर करायला विसरू नका.
6: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
7: आकाशवाणी
6: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
7: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
11: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त. आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं.
12: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें.

0: कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो। जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दें। जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं। मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे।
1: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं।
0: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है। यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है। इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने। अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की। हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया। परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है। ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है।
1: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली।
2: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो। काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले। त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1,200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते। त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं। लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलो पण गावासाठी आपण काही केलो नाही। त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली। त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही। त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार।
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं। बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे 2 थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला। या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत दैनिक सकाळचे उमेश शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे। दैनिक लोकमतचे हिरा सरवदे सरचिटणीस तर दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे प्रसाद पानसे यांची खजिनदारपदी निवड झाली। वकील प्रताप परदेशी आणि स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला। गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली। या विशेष शोध मोहिमेत 5-6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं। आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला। भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं। ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या। पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली। दुसऱ्या आणि

0: तीन सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या, त्या गाठताना भारत केवळ 1 धावेनं मागं पडला. राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस तासगाव कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1 लाख झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
3: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाचा भरल्या दोन्ही राशी.
2: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
4: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
2: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
2: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:22 आणि 5 सेकंद झालेली आहेत.
1: विशेष गीतगंगा.
2: श्रोते हो, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक आसामी विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांकरता आकाशवाणीवर आल्या.
3: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय.
4: भानुविलास नावाचं थिएटर होतं पुढे मुंजबाच्या बोळाच्या समोर आतीने. तिथे वडिलांची संगीत नाटकं मी पाहिली आहेत, गद्य आणि पद्य दोन्ही.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ यांच्याशी गप्पा मारताना आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकताना त्यांचे आयुष्याचे प्रवास उलगडले.
5: कित्येक वेळा मला आठवते, बेला तू मला साथ केली आहेस तंबोऱ्यावर.
2: हो,
5: आजीच्या 61
6: तेव्हा वय वर्ष सावनीचं फक्त
5: 10.
2: आणि म्हणता म्हणता या कार्यक्रमाचे 600 वर भाग आता झाले आहेत. तेव्हा जरूर ऐका विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांचे पहिल्यापासूनचे सगळे भाग पुणे आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवरून लाईक करा आणि युट्यूबची लिंक शेअर करायला विसरू नका.
7: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
8: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
8: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:24 आणि 45 सेकंद झालेली आहेत. यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुला

0: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. उद्योग व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपणाला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जे औद्योगिक प्रगती झालेली आहे त्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा त्यातून उद्योग वाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचं शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना शाहू महाराजांनी पाठवलेले दिसून येत.
0: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
1: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होते की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातूनच मग हे मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे, अगदी त्या काळामध्ये साडी धोतरे खण चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
0: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
1: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत त्या दूर कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि प्रशिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण प्रशिक्षण आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत अंधश्रद्धा आहेत त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
0: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
1: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत, या कष्टाळू लोकांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले, आणि ही प्रेरणा प्रोत्साहन आणि लोकांचे

0: यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
1: हो खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी 7 संस्थानामध्ये आलेली होती आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदीर पकडून आणेल त्याला 1 रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहती निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे चाकच फिरवलेले आहे असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना, मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता. त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. घटस्फोट विषयक कायदा, की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं, तो काडीमोड कायदा केलेला आहे. आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती, हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. शिक्षण, प्रशिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे, या मार्गातून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
1: हो खरंय सर, आपण शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात. श्रोते हो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहूप्रेमी आणि युवा मित्रांनो, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मध्यम लहरी 378 सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:37 आणि 7 सेकंद झालेली आहेत. ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात बोलूया. हिंदी चित्रपटात अनेक अभिनेत्रींनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. अगदी चित्रपटाच्या भाषेतच बोलायचं झाल्यास डबल रोल केला आहे. श्वेतश्याम चित्रपटांपासून आणि रंगीत चित्रपट तयार होऊ लागल्यानंतरही हा फॉर्म्युला आजही सुरूच आहे. दुहेरी भूमिकेतली आपली आवडती नायिका याविषयी तुम्हाला पसंत पडेल आमच्याशी बोलायला यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये. कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल सोमवारी 11 ते 12 या दरम्यान. कार्यक्रमाचं प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. संवादक असतील कैलास शिंदे. हॅलो आपकी पसंतमध्ये आपण बोलू शकता अभिनेत्री नर्गिस, शर्मिला टागोर, मुमताज, साधना मालासिन्हा, वैजयंतीमाला, राखी, मधुबाला, विदा कुमारी, सायरा बानो, नीना चंदावरकर आणि नंदा किंवा आशा पारेख, हेमा मालिनी तसंच श्रीदेवी, अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, कंगना रनौत, काजोल, प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, विभाषा बसू तसंच नीतू सिंग, विद्या बालन यांच्याविषयी बोलूयात हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात सोमवारी 11 ते 12 दरम्यान. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे.
1: आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता हा कार्यक्रम.
2: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
3: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
2: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
4: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
2: सौजन्यं बाळ एम जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
4: संपर्कः अमेय जोगळेकर 99211 1917.

बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा श्लोक भगवद्गीतेमधल्या दुसऱ्या अध्यायामधला 5वा श्लोक आहे. या श्लोकाचं आचार्य विनोबा भावे यांनी गीताईमध्ये केलेलं मराठीतलं समश्लोकी रूपांतर असं आहे. न मारिता थोर गुरुस येथे, भिक्षा ही मागुनी भले जगावे, हितेच्छु हे यास वधुनी भोग, भोगू कसे भंगुर रक्त मिश्र. अर्जुन आता भगवान श्रीकृष्णांना सांगतोय की म्हणून या गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणं ही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारून या लोकात रक्तानी माखलेले अर्थरूपी आणि कामरूपी भोगच भोगायचे ना. या अगोदरच्या श्लोकात अर्जुनांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितलं की पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य हे मला वंदनीय आणि पूजनीय आहेत. या दोघांनी मला अतिशय प्रेमानी आणि ममतेनी लहानाचं मोठं केलंय. गुरु द्रोणाचार्यांनी मला शस्त्रास्त्र विद्येमध्ये निपुण केलं आणि मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं. असं असताना या दोघांवर बाण चालवणं आणि त्यांचा वध करणं हा फार मोठा द्रोह आहे. हे महापाप मी करणार नाही. या विचारांना धरून अर्जुन आता पुढे बोलतो आहे. या श्लोकात अर्जुन भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांना महानुभाव असं संबोधतो. महानुभाव कोणाला म्हणतात? आपल्या ग्रंथांमध्ये महानुभाव या शब्दाचं स्पष्टीकरण याप्रमाणे केलेलं आहे. विद्वत्ता, अध्ययन, स्वाध्याय, तपाचरण, सदाचरण आदी वर्तनांनी ज्यांचं जीवन प्रभावी झालेलं आहे त्यांना महानुभाव म्हणतात. ज्यांनी कालावर, परिस्थितीवर, कामनांवर, वासनांवर स्वतःचं नियंत्रण प्रस्थापित केलंय त्यांना महानुभाव म्हणतात. जे अतिशय पुण्यवान आहेत, ज्यांना स्वार्थाचा आणि पापाचा स्पर्शही होऊ शकत नाही त्यांना महानुभाव म्हणतात. पितामह भीष्माचार्य आणि गुरु द्रोणाचार्य या गुणांनी परिपूर्ण होते म्हणून अर्जुन त्यांना महानुभाव असं संबोधतो. त्यांच्याशी युद्ध करण्याचं धर्मसंकट आता अर्जुनावर ओढवलेलं आहे आणि म्हणून अर्जुनाचा वैचारिक गोंधळ झालाय आणि तो गडबडलाय. म्हणून अर्जुन म्हणतो की मी या गुरुजनांना, या महानुभावांना मारू इच्छित नाही. अर्जुन म्हणतो यांना मारून आम्ही युद्ध जिंकू आणि युद्ध जिंकल्यावर हस्तिनापूरचं साम्राज्य आमचं होईल. युद्ध जिंकल्यावर आम्ही हस्तिनापूरच्या राजवाड्यात राहायला जाऊ. तिथे अनेक प्रकारच्या सुखसुविधा असतील आणि आम्ही आणखीन सुखसुविधा निर्माण करू देखील. या सुखसुविधांचा उपभोग आम्ही निर्वेदपणे घेऊ शकू. पण हे सगळे उपभोग घेताना मनाला एक टोचणी सतत असेल की हे सगळे उपभोग भीष्म द्रोणांच्या रक्तानी माखलेले. असे रक्तलांछित भोग भोगताना आमचं मन त्यात रमेल का? अशा रक्तलांछित भोगांनी आम्ही सुखी होऊ का? याला पर्याय म्हणून अर्जुन म्हणतो की या महानुभावांना मारून रक्तलांछित भोग भोगण्यापेक्षा मी माझं उर्वरित आयुष्य भिक्षा मागून घालू इच्छितो. मी माझा उर्वरित जीवनकाल, माझा उदरनिर्वाह भिक्षेवर चालू इच्छितो. अर्जुनावर धर्मसंकट ओढवलंय आणि म्हणून हा सरळ मार्गाचा अर्जुन गडबडलाय. भीष्म द्रोणांसारख्या गुरुजनांशी युद्ध करणं, त्यांचा वध करण्यासाठी उद्युक्त होणं हे एक धर्मसंकट, हा एक अधर्म. आणि युद्ध न करता उर्वरित जीवनकाल भिक्षेवर व्यतीत करणं हे दुसरं धर्मसंकट. कारण क्षात्र वृत्तीचा ऐन युद्ध प्रसंगी त्याग करणं आणि क्षात्र धर्म सोडून भिक्षाधर्म स्वीकारणं हे दुसरं धर्मसंकट, हा दुसरा अधर्म. अर्जुन बुद्धिमान आहे. या दोन धर्मसंकटांपैकी, या दोन अधर्मांपैकी एक पर्याय स्वीकारण्याचा प्रसंग अर्जुनावर आलेला आहे. तेव्हा त्यांनी दोन वाईटातला एक आणि त्यातल्या त्यात अल्पदोषी पर्याय म्हणजे उर्वरित जीवन भिक्षेवर कंठित करण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. वास्तविक हे युद्ध न्यायपक्ष आणि अन्यायपक्ष यांच्यातलं आहे. हे युद्ध नीतीपक्ष विरुद्ध अनितीपक्ष यांच्यातलं आहे. हे युद्ध धर्मपक्ष विरुद्ध अधर्मपक्ष यांच्यातलं आहे. वंदनीय, पूजनीय, महानुभाव असे पितामह भीष्म आणि गुरु द्रोण हे अन्याय पक्षाच्या, अनिती पक्षाच्या, अधर्म पक्षाच्या विजयासाठी युद्ध करत आहेत. अन्याय पक्षाचा, अनिती पक्षाचा

विजय झाला तर त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम राष्ट्रावर आणि समाजावर होतील हा विचार या ठिकाणी अर्जुनाच्या मनात आलेलाच नाही. अर्जुन युद्ध करायला नाकारत होता हे खरं, पण तो पराभवाला किंवा मृत्यूला घाबरत नव्हता. त्याच्या पुढे जर दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण एवढीच चौकडी असती तर युद्ध कसं करू हा प्रश्नच अर्जुनासमोर निर्माण झाला नसता. त्याच्या पुढे प्रामुख्याने उभे होते पितामह भीष्म आणि गुरुद्रोण. त्यांना मारणं हे पापाचरण आहे.

मोर निर्माण झाला नसता. त्याच्यापुढे प्रामुख्याने उभे होते पितामह भीष्म आणि गुरुद्रोण. त्यांना मारणं हे पापाचरण आहे आणि त्यामुळे मृत्यूपश्चात नरकवास निश्चित आहे या विचाराने त्यांनी कच खाल्ली. भगवान श्रीकृष्णांचा युद्धाचा मुख्य उद्देश सज्जनांचं संरक्षण, मनुष्य धर्माची पुनर्स्थापना आणि त्यासाठी दुष्टांचा संहार हा आहे. भगवंतांना असं राज्य हवंय की ते पांडवांचं म्हणून नव्हे तर धर्मनीतीनिष्ठ आणि सज्जन अशा पांडवांचं म्हणून हवं आहे. दुर्योधन स्वार्थी आहे, नीच आहे, न्याय अन्यायाची जाणीव नसलेला आहे. भीष्म द्रोण थोर आणि पूजनीय आहेत, पण राष्ट्राचं आणि समाजाचं व्यापक हित त्यांच्या डोळ्यासमोर नाही आणि शक्य असूनही त्यांनी ते ठेवलेलं नाही. भीष्म द्रोणांनी व्यक्तिपुरतं स्वतःला कर्तव्यनिष्ठेने बांधून घेतलेलं आहे. भीष्म द्रोण पुण्यात्मा असूनही ते पापाला संरक्षण देत आहेत, म्हणून त्यांच्याशी युद्ध करणं आणि सर्व प्रयत्नांनी त्यांना पराभूत करणं हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने भगवंतांना आवश्यक वाटतं. अर्जुनाच्या अंतःकरणातलं सौजन्य, कृतज्ञता, भीष्म द्रोणांविषयी आत्यंतिक आदरभाव हे अर्जुनाचं वैयक्तिक आहे, व्यक्तिपुरत आहे, पण व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टीने, समाजहिताच्या दृष्टीने ते घातक आहे. विटंबना केवळ एका द्रौपदीची झाली नव्हती, तिची झालेली अवहेलना केवळ एका व्यक्तीची नाही तर ती साऱ्या स्त्रीत्वाची आहे, स्त्री जातीच्या प्रतिष्ठेची आहे, वंदनीय आणि आदरणीय सतीत्वाची आहे. द्यूतात झालेलं कपट, कपट आणि राज्यापहरण हे एकट्या युधिष्ठिराचं झालेलं नाही तर तो सामाजिक अन्याय आहे, तो समाजधारणेच्या व्यापक नियमाला बाधा आणणार आहे. दुर्योधनांनी भर सभेत द्रौपदीला आपली मांडी उघडी करून दाखवली हे कृत्य शिष्टाचाराचा, सौजन्याचा, नीतिमत्तेचा आणि स्त्रीत्वाच्या मानमर्यादेचा प्रश्न होता. भगवान श्रीकृष्णांना हे सगळं कधीही आवडणार आणि मान्यही होणार नाही. अर्जुनाला युद्ध न करण्याच्या निर्णयाबद्दल भगवंतांनी चांगलंच फटकारलं, पण अर्जुन युद्धाला घाबरलेलाच नव्हता. तसा जर तो घाबरला असता तर तो लगेच भानावर आला असता आणि युद्धोन्मुखही झाला असता. म्हणून मनात रुजलेल्या मूळ विचारांवर आणि शंकांवर भगवंत गीतेमध्ये मार्गदर्शन करतायत. श्री ज्ञानेश्वर माऊली यावर भाष्य करताना म्हणतात, ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, हे मनानये आघवे जीवितेसी. अर्जुन म्हणतो, यांना युद्धात मारावं आणि मग आपण राज्य सुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट मनात सुद्धा येत नाही. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, हे योगे माने दुर्भर, हे याहुनी भोग सधर, हे असतु येथवर भिक्षा मागता भली. अर्जुन म्हणतो, यांना मारावं मग आपण राज्यसुख भोगावं, हे राज्यसुख भोगणं दुर्घट आहे, यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी. आजच्या संदर्भात या श्लोकाचा विचार करताना दोन्ही बाजूंनी आपल्याला विचार करावा लागेल. अर्जुनाप्रमाणे जेव्हा मला हे जमणार नाही, मला काहीच नको असा विचार आपण करतो, तेव्हा प्रत्यक्षात कर्तव्यापासून, जबाबदारीपासून पळ तर काढत नाही ना, ही एक बाजू. आणि जे यश आपण मिळवतो ते आपण अनैतिक मार्गाने, कुणाचं नुकसान करून, हक्क हिरावून किंवा अगदी रक्तानी माखलेलं तर नाही ना, याचाही विचार करायला हवा. अर्थात थोडक्यात, यशाचा आपला मार्ग नीतीचा असेल तर कर्तव्यात कसूर करू नये, मग समोर कोणीही असो. आणि जर अनितीचा असेल तर प्रत्येक पाऊल टाकताना चार वेळा विचार करावा.

गीता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मित

0: प्रत्येक घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
0: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: संपर्क अमेय जोगळेकर 9920111917.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता याचा 12वा भाग आपण ऐकला. यात आज आपण ऐकला 2 अध्यायातला 5वा श्लोक. विवरण लेखन केलं होतं प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन होतं स्मिता गाडगिळ यांचं आणि निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 7:55 आणि 20 सेकंद झालेली आहेत.
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुटाणी देहू. कॉल 8929304142.
6: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
2: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 आणि 2

0: 53 17 06 तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
2: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी।
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम, ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी। याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत।
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा।
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत।
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे।
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
5: एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे। थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका। कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका। सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा। दंडात्मक कारवाई टाळा। आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा। कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका।
6: आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र। 7:59 आणि 40 सेकंद झालेली आहेत। यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: beat South Africa 1-0 for its first knockout match victory at Los Angeles in the United States. Stephen Eustiquio of Canada scored the goal in the second minute of the second half stoppage time. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Anuja. All the dailies have noticed the strengthening of India's maritime footprint in Seychelles with the Prime Minister's visit. PM Modi creates history with twin firsts, writes the Times of India. The first Indian PM to address Seychelles' National Assembly and the first to be honoured with the country's highest environmental honour. Lauding the support to austerity called by citizens, Prime Minister Modi backs self-reliance in aviation and defence sectors. Quoting the Prime Minister in his monthly radio programme, Mann Ki Baat, the Asian Age writes, "From seas to skies, India is becoming secure." In a significant transformation, Army set to establish operationalized first integrated battle groups next month, headlines the Indian Express. Government to amend rules for speedy approvals for medical services, states in the Sun Times. The statesman says Northern Railway adds 2.2 megawatt rooftop solar capacity in April-May, accelerating green energy transition. The Economic Times headlines cites foreign outflows thin down on healthier queues as cooling crude. RBI's rupee support and easing rallies at Asian rivals boost confidence in Indian markets. The dailies have also noted the missing monsoon at the heat wave back in the national capital after 40 days, with the nights and days warmest in 2 years, feeling a 50 degree Celsius. And finally, in a first instance, Sanskrit University introduces BTech in AI and data science, providing opportunities to apply modern computational techniques to traditional domains such as Ayurveda, Yoga, Jyotish, Nyaya and other classical disciplines, states the Hindu. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi attends Seychelles National Day celebrations as guest of honour, also holds talks with his Mauritius counterpart Naveen Chandra Ramgoolam. United States and Iran agree to halt counter-strikes and resume talks in Qatar's capital Doha tomorrow. President Draupadi Murmu to present gallantry awards at Defence Investiture Ceremony at Rashtrapati Bhavan today. IMD issues red alert for very heavy rainfall over sub-Himalayan West Bengal and Sikkim today. And in hockey, India beat England 3-2 in penalty shootout to finish FIH Pro League campaign on a winning note. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख

0: अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत INS तरकश आणि INS इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प, मॉरिशसची आरोग्यसेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रति असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा, असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बातमधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलो पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
0: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील अॅथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द अॅथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील, असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तीनही आरोपींना काल भिवंडी

0: सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठीही खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशुबाल स्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 8:40 आणि 10 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करतोय संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीर बोले.
2: श्रोतेहो नमस्कार. आता ऐकूया संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी. संवादक आणि सादर करते संजय भुजबळ.
3: काल करे सो आज कर आज

0: कब पवनजी नाईक नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार.
0: आज एक खूप चांगलं निमित्त आहे.
1: खरं आहे
0: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत. काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
1: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे, त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते.
0: वा,
1: हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला, तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो.
0: कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे
1: बाबा,
0: सर्वांपेक्षा बाबा मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे.
1: नावाचा संतांचं कूळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये.
0: खरं,
1: तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं. पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण? हु ॲम आय, मी कोण आहे आणि मी जाणार कुठे?
0: खरंच मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही. सर, आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात, तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत. कारण कबीरांचं बघा, प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे.
1: बेशक.
0: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे. तुमच्या या शब्दालाच जोडणार काय?

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायेपासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला ठरवता आला नाहीये. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 का 1399 असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झालेत,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले
0: अगदी
1: त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला. इतकंच काय, हे कबीर नाव देखील नीरू जी त्याची आई आहे, नीरू आणि निमा, हे दोन खरं ते अपभ्रंश आहेत, नूर अली आणि नियामत या दोन नावाचे.
0: आणि त्यातला प्रेम, कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा, हे एवढं प्रेम करतात तो ईश्वर किती प्रेमळ असेल.
1: प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
0: बहुत खूप, बहुत आणि स्वच्छ भाषेत,
1: स्वच्छ भाषेत.

0: पढ़े सो पंडत हो।
1: वाह वाह,
0: त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे, त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत। ही इज अ रिब्युलियस फ्लॉवर असं म्हणेल मी, एक क्रांतिकारक हे फूल होतं हे असं मी म्हणेल। त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही।
1: बरोबर, आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले, म्हणजे कबीर खडा बाजार में हे त्यांचे शब्द आहेत, बाजारात उभं राहून ते सगळं शिकले।
0: अप्रतिम हो।

0: सर, हे सगळं बालपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठला? जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे. ईश्वराच्या चरणी इथे लहान मोठं कोणीच नाहीये. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे, तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे आणि तो सर्वत्र आहे,
1: सर्वत्र आहे,
0: तो ओमनीप्रेझेंट आहे, तो सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे. आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: हो, कारण नकळत हा समानतेचा, सहिष्णुतेचा, एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं.

0: शार्थाने गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं आत्ताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्यांना देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती याचंच उदाहरण. त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात ते बऱ्याचदा फसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: बघा आता तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो. मला तू कुठे शोधतोय?
0: या बात
1: मोको कहा ढूंढे रे
0: बेशक हो.

0: बड़ी ठगनी है असं म्हणतात.
1: क्या
0: हां, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं खरं बघा, आता तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो. मला तू कुठे शोधतोय?
0: क्या बात,
1: मोको कहा ढूंढे रे.
0: बेशक. हो.

0: वा वा पवन जी, आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाहीये, हा सर्वांचा अधिकार आहे. जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला,
0: अगदी अगदी, आणि त्याच अर्थ दगडात देऊ नका मानू,
1: वा
0: दगडात जे जातंय दगडाचं त्याला देऊ माना.
1: क्या बात, क्या बात.

0: वा, पवनजीत, जे साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय, या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्य काय वाटतात तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडीबोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण, आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला, आणि त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देव बोली वाटते.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाला बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्ला ताला संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
1: आणि याला आम्ही अनालाक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर, आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रकट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडलं असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया

0: मन का फेर, मन का फेर।
1: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला, यात हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत. काय नेमकं म्हणतात कबीर यात?
0: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, ते मणी
1: माला फेरत
0: आहे, आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तस्बीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा. ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख करतात. परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
1: बरोबर आहे, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळत जुळती गोष्ट आहे.
0: अगदी अगदी.
1: पण आजही त्याच गोष्टींसाठी आपल्याला पुन्हा काम करावं
0: झगडावं लागतंय. हे होण्यासाठी जे सांगितलं त्यामध्ये मला त्यांचे दोन किस्से ते आठवत आहेत मला. ते म्हणजे एक बुखारचे राजा, त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला, आणि एक दत्त म्हणून एक मोठे पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी एकदा शास्त्रावर चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचार विमर्श केला. त्यावेळेस त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं तो हारा हूं. मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही. मैं तो हारा तो मैं कौन है, जो अना है, जो इगो है, उसको हराना है.
1: आणि हारल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
0: क्या बात, हारल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत असं त्यांचं म्हणणं आहे.
1: क्या बात,
0: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्वाचं वाटतं, की ते म्हणायचं तुमचं, त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, ते तुझा शत्रू तूच
1: हो
0: आणि तुझा मित्र तूच.
1: म्हणजे पुन्हा तोच विचार आहे की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे,
0: तुझ्यात
1: या कणात आहे, त्या दगडात आहे. सगळीकडे
0: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे. त्याच्यासाठी बाहेर पडायची गरज नाही. हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला. आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळे माणसं माणसांसारखे जगायला लागतील.
1: वा वा. आणि किती थेट संदेश असायचे, म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा तो किती छान दोहा आहे.

0: वा पवनजी, छान छान सुधारण अशी दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करता आहात, आणि जी वाद्य आता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत, ह्या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य आहे, ते दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हां, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हा
1: हां, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं. दोतार हे वाद्य काय सांगतं, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार
1: दोतार म्हणतात.
0: आणि साधारण आकार त्याचा एकतरी सारखा आहे, थोडस लांब आहे. पण
1: थोडं लांब आहे. अर्थात ह्या वाद्यांची साथ देणारे आमचे सह अध्यायी साधक मुलांशू परदेशी आणि निनाद पारखी यांनी या वाद्यातून कबीरदासजींचा संवाद साधला.
0: पवनजी, खर तर तृप्त झालो असं मला म्हणावंसं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावंसं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगलं.

0: आनंद देणार असं सगळं चाललंय. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे. बेझिजक,
0: हा
1: बेझिजक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिजक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमैनी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या त्याच्या अंग होते. आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. जसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलं असं केलं तर सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे होऊ असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
0: पवनजी, शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होतं का आणि तो दोहा कुठला होता? धन्यवाद.
1: साईत ना दीजिए जामे कुटुंब समाय, अल्पसंतुष्टी पण याच्यात.

0: संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात कबीरा बोले. विशेष सहभाग होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:10 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय मराठी चित्रपट संगीत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया माहेरचा आहेर या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं गीत उत्तरा केळकर आणि सहकार्यांच्या स्वरात.

सतीची पुण्याई या चित्रपटातलं हे होतं शांता शेळके यांनी लिहिलेलं गीत. अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकलं. त्याला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. मराठी चित्रपट संगीतातलं यानंतरचं गीत काही क्षणातच.

0: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
1: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी।
0: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी। याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत।
2: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा।
0: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत।
3: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे।
0: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
4: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मंगळसूत्र या चित्रपटातलं कृष्णा कल्ले यांच्या स्वरातलं। शांता शेळके यांच्या गीताला संगीत दिलंय बाळ पार्टे यांनी।

प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांच्या स्वरात. चित्रपट होता चुडा तुझा सावित्रीचा. श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया देवाघरचं लेणं या चित्रपटातलं गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

दूर, बड़े गोवती दूर।

0: ताई नौकरी मिळाली.
1: अरे वाह, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
0: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
0: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
1: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
0: पण ताई,
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: आरबीआय म्हणते, आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. गृहदेवता या चित्रपटातलं हे गाणं होतं, पी सावळाराम यांचं, आणि संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया पुढचं पाऊल या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, हे होतं पुढचं पाऊल या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत. गीतकार सुधीर मोघे, संगीतकार सुधीर फडके. आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 9:30 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय योगाभ्यास याविषयी डॉक्टर जयश्री दौंडकर पाटील यांच्या गौरी स्वकुळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध सादर करते विनायक मोरे.
1: आपण योग याविषयी या कार्यक्रमामध्ये चर्चा करतोय आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण योग या विषयावर अधिक चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर जयश्री दौंडकर. जयश्री, ते योगाचा महिलांच्या निरोगी राहण्यामध्ये कसा फायदा होतो किंवा महिलांसाठी योग किती महत्वाचा आहे याविषयी आम्हाला काय सांगाल?
2: पूर्वी जेव्हा बघत होतो आपण तेव्हा बायकांचं जे शारीरिक श्रम होते ते थोडे जास्त होते, त्या मनाने मानसिक श्रम हे कमी असायचे कारण त्यांचं जे घर चूल मूल याच्या एवढ्या पुरतच त्या मर्यादित होत्या. पण आजची स्त्री जी आहे ती एका वेळेला कॉम्प्युटरवरती कामही करत आहे, ती मीटिंगही घेत आहे, त्याचबरोबर ती घरातही लक्ष देत आहे,
1: मुलांनाही
2: सांभाळत आहे, स्वतःचे करिअर सुद्धा घडवत आहे. तर अशा वेळेला कुठेतरी ती शारीरिक पातळीवरती मानसिक पातळीवरती थकलेली आहे. तर हा योग तिला निश्चितच तिच्या ह्या अवस्थेतून बाहेर काढायला मदत करू शकतो. ह्याच्यामध्ये योगामध्ये सांगायचं तर स्त्रियांनी काही बेसिक नियम स्वतःला घालून घेतले पाहिजे. ते म्हणजे स्वतःसाठी एक अर्धा तास वेळ काढला पाहिजे. म्हणजे आजची जी स्त्री आहे ती प्रत्येक ठिकाणी सुपर वुमन व्हायचा प्रयत्न करते, तर ते थोडंसं तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे की सगळ्या ठिकाणी तुम्ही नाही पुरू शकत, तर तुम्ही स्वतःला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. शारीरिक बदल जेव्हा होत असतात, म्हणजे एखादी स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा ती बालावस्था असते, त्यानंतर ती टीनेजला म्हणतो आपण, ज्या काळामध्ये मुलींची पाळी सुरू
1: होते,
2: तर त्या काळात सुद्धा त्यांच्यामध्ये अनेक हॉर्मोन्स चेंज होत असतात. म्हणजे बालावस्थेतून कुमारावस्थेत जाताना पाळी येते, मेनार्क होतो, त्यावेळेला पूर्ण हॉर्मोन्स शरीरातले चेंज होत असतात, त्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये सुद्धा
1: बदल घडत असतात, बरोबर.
2: ह्याच्यानंतर स्त्रीचा पुढचा टप्पा जो आहे तो आहे विवाह. विवाह झाल्यानंतर सुद्धा मानसिक पातळीवर शारीरिक पातळीवर बऱ्याच बदलांना तिला सामोर जावं लागतं. पुढची जी अतिशय आनंदाची जी स्टेप येते ती आहे
1: मातृत्व
2: किंवा ज्याला आपण प्रेग्नेंट

0: सी पण म्हणतो, म्हणजे डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत स्त्रीचं सगळं बदललेलं असतं. त्यावेळेसचे हॉर्मोन्स हे नॉर्मल फिमेल पेक्षा पूर्ण वेगळे असतात. म्हणजे तो जो प्लासेंटा असतो, तो जो गर्भ राहिल्यानंतर जो प्लासेंटा तिथे अटॅच होतो, तर तो पूर्ण तुमच्या शरीराचा ताबा घेत असतो. तर हे हॉर्मोन्स जे आहेत ते पूर्ण तुमच्या शरीरावरती काम करत असतात. त्यावेळेची मानसिक अवस्था वेगळी असते, त्यावेळेच्या शरीराच्या गरजा वेगळ्या असतात. तर ह्या सगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचं योगाने आपण फायदे मिळवू शकतो. ह्याच्यानंतर डिलिव्हरी जेव्हा होते, डिलिव्हरी नंतर पूर्ण हॉर्मोन्स आपले चेंज झालेले असतात, आपल्या
1: शरीरामध्ये
0: बदल घडलेले असतात, आपले स्नायू, आपल्या शरीराचा आकार हा सगळा बदललेला असतो. पुढे जी अवस्था येते ती आहे पेरीमेनोपॉज, प्रीमेनोपॉज किंवा मेनोपॉज. म्हणजे साधारण 40-45-50 दरम्यान ह्या सगळ्या चेंजेसला स्त्रीला परत सामोरं जावं लागतं. म्हणजे हे एवढी वर्ष जे हॉर्मोन्स असतात ते हळूहळू आपल्याला दगा द्यायला लागतात, हॉर्मोन्स कुठेतरी कमी व्हायला लागतात. मग त्याच्याबरोबर जी लक्षणं दिसतात ती आहे थोडंसं वजन वाढणं, पोटामध्ये गॅसेस होणं,
1: मानसिक
0: अस्वस्थ वाटणं, चिडचिडेपणा वाटणं. म्हणजे आपल्याला कळतं की आपण विनाकारण चिडचिड करतोय, पण ते होत राहतं कारण आपण त्या अवस्थेतून जात असतो. त्याचबरोबर पोटाचे काही विकार सुरू होतात, केस गळण्यासारखे विकार आहेत ते सुरू होतात, शरीरामध्ये थकवा यायला लागतो, आपले स्नायू कमजोर पडायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण योगाचा निश्चित कुठेतरी फायदा करून घेऊ शकतो की आपण ह्या सगळ्या लक्षणांवरती कंट्रोल आणू शकतो, किंवा आपलं जे हेल्दी लाईफ आहे, हेल्दी लाईफ स्पॅन ज्याला आपण म्हणतो, ते आपण निश्चित योगामार्फत वाढवू शकतो. पुढे पाळी गेल्यानंतर स्त्री थोडी स्थिर होते, पण स्थिर जरी झाली तरी आपण वार्धक्याकडे जात असतो आणि त्या दरम्यानचे आपले सामाजिक मानसिक बदल जे आहेत ते खूप वेगळे असतात. त्यावेळेला आपण एका वृद्ध व्यक्ती म्हणून घरामध्ये असतो आणि जे घरातले छोटे मुलं आहेत किंवा तरुण व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपल्या काही अपेक्षा असतात, बऱ्याच वेळेला त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, किंवा एकटेपणा बऱ्याच लोकांना एकटेपणाला सामोरं जावं लागतं.
1: तिथली तेव्हाची ती मानसिक अवस्था वेगळी असते, शारीरिक अवस्था
0: वेगळी असते, तर त्याला कसं सामोरं जावं ह्याच्या सुद्धा आपल्याला योग अतिशय महत्वपूर्ण ठरू शकतो.
1: गर्भसंस्कार, तर याविषयी थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं. एकूणच गर्भसंस्कार म्हणजे काय, त्याचे फायदे काय?
0: गर्भ म्हणजे काय, जो आपण जीव आपल्या उदरामध्ये वाढवतो तो म्हणजे गर्भ. आणि संस्कार म्हणजे काय, तर त्या गर्भावरती आपल्याला संस्कार करायचे. संस्काराची व्याख्या करताना सांगितलं गेलं आहे की संस्कारो ही गुणांतरधानम. संस्कार म्हणजे काय, तर तुमच्या गुणांमध्ये बदल घडवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण संस्कार म्हणतो. आता संस्काराचं साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला देता येईल की दूध, दही, लोणी, ताक आणि तूप. म्हणजे ह्या प्रत्येक स्टेपवरती दुधावरती काहीतरी संस्कार झाले तर त्याचे गुणधर्म बदलतात. दुधामध्ये विरजण टाकलं तर दही होतं, दह्याला आपण घुसळलं पाणी टाकून तर त्याच्यातून ताक आणि लोणी मिळतं, ह्या लोण्यावरती अग्निसंस्कार झाले की त्याच्यातून तूप मिळतं. म्हणजे पहिला जो प्रोडक्ट होता तो दूध होता आणि फायनल प्रोडक्ट जो आहे तो आहे तूप. किती गुणांमध्ये बदल झालेला आहे आणि किती गुणांचं जे म्हणतो आपण की प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती किती पद्धतीने वाढलेली आहे, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला तिथे साधायच्या आहेत. तर गर्भसंस्कार करताना काय, आईला त्या गर्भाविषयी पूर्ण जाणीव देणं. मग ह्याच्यामध्ये काय येतं, तर गर्भ कसा राहतो, गर्भ राहिल्यानंतर गर्भ कसा वाढतो, 9 महिन्याचे जे स्टेजेस आहेत किंवा आयुर्वेदामध्ये जे मासानुमासिक गर्भवृद्धी सांगितली आहे त्या सगळ्याशी तिला ज्ञात करून देणं, की तिला कळालं पाहिजे की आपण आता ह्या महिन्यात आहे तर या महिन्यामध्ये आपल्या गर्भामध्ये आपल्या शरीरामध्ये हे बदल होणार आहेत. त्याचबरोबर गर्भावस्थेत पाळायचे काय नियम आहेत, त्याच्यामध्ये गर्भिणीचर्या जी सांगितली त्याच्यामध्ये आहार आहे, विहार आहे, शिवाय मानसिक आपल्याला काय नियम पाळले पाहिजेत ह्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये माहिती तिथे दिली जाते. त्याचबरोबर सगळ्यात आवडीचा म्हणजे व्यायाम प्रकार जो आपण सांगतो, तर गर्भावस्थेमध्ये व्यायाम प्रकार करताना आपल्याला बरीच लिमिटेशन्स येतात. एकतर गर्भिणी अवस्था जी आहे ती खूप नाजूक असते, त्यामुळे योग्य मार्गदर्शनाखेरीज हे व्यायाम प्रकार करावे. ह्याच्यामध्ये अगदी बेसिक म्हणजे शरीराची हालचाली व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेला गर्भधारणा झाली की मुली शांत होतात की आता मी प्रेग्नंट आहे आणि
1: मी काही करणार
0: नाही. तर दैनंदिन रुटीन त्यांनी निश्चितच फॉलो करावे जर काही तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स नसतील
1: तर.
0: आणि योग्य मार्गदर्शनाखाली सूक्ष्म व्यायामासारखे किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइज जे म्हणतो आपण ते तुम्ही करू शकता. तुमची लंग कॅपॅसिटी, तुमची ब्रीदिंग जे आहे ते उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही प्राणायामासारखे प्रकार सुद्धा मार्गदर्शनाखाली तिथे करू शकता. त्याचबरोबर गर्भसंवाद ज्याला आपण वूम टॉक म्हणतो हे अतिशय महत्वाचा पार्ट आहे, कारण तो गर्भ जेव्हा तुमच्या शरीरात आहे तो तुम्हाला ऐकतोय, तो तुम्हाला अनुभवतोय, तो तुम्ही केलेल्या सगळ्या गोष्टी बघतोय. तर त्याच्यापर्यंत कुठल्या गोष्टी कुठल्या पद्धतीने उत्तम गोष्टी कशा आपल्याला पोहोचवता येतील किंवा आपल्या आचार विचारांमध्ये बदल केला तर

0: आपण ह्या गोष्टी बाळापर्यंत पोहोचवू शकतो. तर ह्या स्टेप्स कशा करायच्या आहेत तिथे सगळ्या सांगितलं जातात. त्याच्याबरोबर वाचन काय करावं किंवा चॅन्टिंग काय करावं, ध्यानधारणा कशी करावी, मेडिटेशन कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे आपण बायकांना जे अनुभव आहे तो देतो. बायकांकडून त्या सगळ्या ज्या गर्भिणी
1: करून घेतल्या,
0: गर्भिणींकडून त्या सगळ्या गोष्टी तिथे करून घेतल्या जातात.
1: आणि याच्यामध्ये मग योग कसा फायदेशीर ठरतो?
0: निश्चितच योग खूप फायदेशीर ठरतो. योगामध्ये जो मेडिटेशन पार्ट आला किंवा ज्याला आपण ध्यान धारणा म्हणतो, तर तिथे ह्या गर्भिणी अवस्थेमध्ये खूपच फायदा होतो. बऱ्याच वेळेला आजकाल जेव्हा स्त्रिया गर्भिणी गर्भधारणा करतात, बऱ्याच वेळेला आता तिसी नंतर
1: चान्स
0: घेतला जातो करिअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडासा उशिरा गर्भधारणा करण्याचे प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. तर त्या दरम्यान मानसिकरित्या त्या बऱ्याच स्ट्रेस्ड असतात किंवा जॉब करत असतात. मग अशा वेळेला मेडिटेशन सारख्या गोष्टी आहेत किंवा ओंकार चॅन्ट करण्यासारख्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर श्वसनाचे काही प्रकार आहेत ते, शिवाय नॉर्मल डिलिव्हरी आपली होण्यासाठी आपल्याला बरीच आसनं जी आहेत ती फायदेशीर ठरतात. त्याच्यामध्ये म्हणजे शरीरात जेव्हा बदल घडत असतात, जेव्हा गर्भाशय वाढायला लागतं, गर्भाची वाढ व्हायला लागते, तेव्हा पोटाचा कमरेचा हा जो भाग आहे त्याच्या हालचाली आपोआप कमी होतात. आणि त्या कमी झाल्यामुळे तिथल्या स्नायूंना एक प्रकारचा थकवा येतो किंवा मनक्याचे थोडेसे त्रास सुरू होतात की कंबर दुखतीये, पाठ दुखतीये, पाय दुखतायत, वजन वाढल्यामुळे पायावर
1: पाय सुजतात. बरोबर.
0: तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये योगाची जी आसनं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला फायदा मिळतो. त्याच्यामध्ये आसनं करताना कुठली करायची, तर गर्भिणीचे जे तीन स्टेप्स आहेत की फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर, तर ह्या तिन्ही स्टेप्समध्ये वेगवेगळी आसनं आपल्याला फॉलो करावी लागतात. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये फ्लेक्झिबिलिटी असते, पण गर्भ हा स्थिर व्हायला साधारण 12 आठवडे लागतात. म्हणजे साधारण 12 आठवडे जर त्या गर्भिणीने पूर्ण केलं तर त्यानंतर अबॉर्शनचे चान्सेस हे खूप कमी
1: होतात.
0: त्याच्यामुळे जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे ऍज अ एक्सरसाइज म्हणून तुम्ही करू नये, किंवा करायची असेल तरी पण योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्ही आधी जे सूक्ष्म व्यायाम सांगितलेले आहेत ते करायला पाहिजे. त्याच्याबरोबर बेसिक उभं राहून करायची आसनं किंवा मागे वाकून करायची आसनं, साईड बेंडिंगची जी आसनं आहे हलकी जी आसनं आहे ते तुम्ही करू शकता. झोपून करायची आसनं आणि सगळ्यात महत्वाचं जे शवासन आपण करतो आणि त्याचबरोबर प्राणायाम जे प्रकार सांगितले तर ते फॉलो करायला पाहिजे. सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर त्या मानाने गर्भ सेटल झालेला असतो, पण फॉरवर्ड बेंडिंग जे आहे ते थोडंसं आपल्याला लिमिटेड करावं लागतं. तर त्या दरम्यान मग ती आसनं आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक करावी लागतात. ह्याच्यामध्ये बद्धकोनासन सारखं जे आसन आहे तितली आसन,
1: बरोबर, बटरफ्लाय आपण ज्याला म्हणतो, बरोबर, त्याचा उपयोग
0: आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. कॅट काव पोझिशन म्हटलं तर ते म्हटलं की थोडस लवकर
1: कळतं. नॉर्मल डिलिव्हरीसाठी
0: आपण करू शकतो. उष्ट्रासनासारखं जे आसन आहे ते सुद्धा आपण फॉलो करू शकतो. पद्मासन आहे, सुखासन आहे, शिवाय त्रिकोणासनासारखी आसने आहेत. तर हे आपण निश्चित तिथे फॉलो करू शकतो, त्याचा अभ्यास आपण करू शकतो.
1: प्रसूतीनंतर बाळंतिणीने सुद्धा काही व्यायाम केले पाहिजेत, कारण तेव्हा सुद्धा शरीरामध्ये प्रचंड बदल घडलेला असतो, स्तनपान चालू असतं. तर या सगळ्यामध्ये तिने व्यायाम कसा केला पाहिजे, कुठली आसनं काय प्रकार केले पाहिजेत?
0: खरं तर आयुर्वेदात सुतिका अवस्थेमध्ये कुठलाही व्यायाम प्रकार सांगितलेला नाहीये.
1: बर,
0: सुतिकेला व्यायाम हा वर्ज्य सांगितलेला आहे, कारण गर्भावस्था आणि त्यानंतर जी खूप स्ट्रेन देणारी अशी जी प्रोसेस आहे ज्याला आपण डिलिव्हरी म्हणतो, तर त्या दरम्यान शरीराचा खूप लॉस झालेला असतो, म्हणजे ऱ्हास झालेला असतो. शरीर प्रकारे थकलेलं असतं, शरीर नाही तर मन सुद्धा थकलेलं असतं. शिवाय हॉर्मोन्स शरीरामध्ये बदललेले असतात
1: आणि त्याच्यात दोन प्रकारही असतात की सीझर असतं आणि नॉर्मल डिलिव्हरी.
0: तर कुठल्या प्रकारचं तुमचं डिलिव्हरी झालेली आहे, म्हणजे सी सेक्शन झालंय का तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली, ह्याच्यावरती पण तुमचे पुढचे जे 8-10 दिवस आहेत ते डिपेंड राहतात. सी सेक्शनचं झालं असेल तर तुम्हाला थोडीशी जास्त विश्रांती घ्यायला पाहिजे, कारण ते टाके तुमचे हील झाले पाहिजेत, भरून आले पाहिजेत. तर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर तुम्ही त्या मानाने हालचाली लवकर सुरू करता. त्याच्यामध्ये माझं असं सांगणं राहील की तुम्ही फक्त 1-10 दिवस तुम्ही विश्रांती घ्या. त्याच्याबरोबर जे सुतिका परिचर्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत जे आपण पूर्वापार फॉलो करत आहोत की तेल मालिश करणं, शेक घेणं आणि आहार आणि तुमचं जे डाएटमध्ये आपल्याला ज्या गोष्टी हलका आहार वगैरे खाणं, गरम पाणी पिणं, थंड गोष्टींशी लांब राहणं, या सगळ्या गोष्टींचा जर फॉलो केला तर तुमचे जे शरीर आहे ते लवकर हील होतं, जो वाढलेला वात आहे तो लवकर कमी होतो आणि ज्या दृष्टीने तुमचे पुढचे जे आजार आहेत ते तुम्ही टाळले जाऊ शकता. तर साधारण

0: 8-10-15 दिवसानंतर तुम्ही नॉर्मल घरातल्या घरात चालण्याचा व्यायाम फक्त करायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही प्राणायाम करावा तर दीर्घश्वसन अनुलोम विलोम सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आनंदाने त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. आणि साधारण 6 महिन्यानंतर आपण हळूहळू एक एक व्यायाम प्रकार सूक्ष्म व्यायामापासून सुरू करून त्याचा नक्की फॉलो घेतला तर तुमचं शरीर तुमचं मन हे परत नॉर्मल यायला
1: मदत होईल,
0: निश्चित मदत होईल.
1: आपण स्त्रियांविषयी बोलतोच आहोत तर स्त्रियांविषयीच्या समस्यांवर तुम्ही कसे उपाय सांगताच आहात तर त्याचबरोबर सौंदर्यविषयक स्त्रियांना खूप समस्या असतात किंवा त्याबाबत त्या जास्तच जागरूक असतात तर यामध्ये योग काही उपयोग करतं का?
0: कुठलं पण सौंदर्य जे आहे बाह्य सौंदर्य जे आहे ते तुमचं शरीर आतून कसं आहे. हा शेवटी निरोगी शरीर असेल तरच तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो असेल. तर ह्याच्यामध्ये 3 पार्ट येतात. एक तर तुमचा आहार आहे, विहार आहे आणि व्यायाम आहे. आहार आणि विहार जर योग्य असेल आणि त्याला जर तुम्हाला व्यायामाची म्हणजे योगाची जोड जर मिळाली तर निश्चित तुम्ही खूप सुंदर दिसताल. तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो
1: येतो
0: तर डेफिनेटली आपल्याला तिथे मदत मिळते. आता जे शारीरिक समस्या असतात बऱ्याच वेळेला पीसीओडी सारख्या समस्या आहे किंवा थायरॉइड आहे किंवा वजन वाढणे ह्याच्यामुळे स्त्रियांच्या सौंदर्याला कुठेतरी
1: हानी पोहोचते
0: कुठेतरी कमीपणा येतो किंवा पीसीओडी सारख्या प्रकारामध्ये केस गळणं, केस लवकर पांढरे होणं, चेहऱ्यावरती केस असणं, वजन वाढणं, चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा एक्ने येणं, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहार विहाराबरोबरच तुमचा व्यायाम तो अतिशय तुम्हाला उपयुक्त ठरतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं पीसीओडी जो आहे तो कुठेतरी गर्भाशय आणि तुमच्या जे बीजांडाशय आहेत ओव्हरीज ह्याच्याशी रिलेटेड असतो. त्याचबरोबर तो हॉर्मोनशी रिलेटेड असतो. हॉर्मोन इम्बॅलन्स त्याला म्हटला जातो थोडक्यात. त्या हॉर्मोन्स कुठे असतात हे सगळे आपल्या पिट्युटरी थायरॉइड ग्लँड मधून सिक्रेट होत असतात. तर ह्या दोन्ही गोष्टींना ज्या आसनं स्टिम्युलेट करू शकतात तर ती आसनं केल्याने निश्चित फायदा होतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही सूर्यनमस्कार निश्चितच फॉलो करायला पाहिजे. सूर्यनमस्काराने पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या स्नायूंचा व्यायाम होतो. तुमचं सगळं शरीर जे आहे ते सगळ्या स्थितीमधून जातं. म्हणजे मग अशी जी आसनाची स्थिती आपण सांगितल्या त्या सगळ्या स्थिती आपण सूर्यनमस्कारामध्ये फॉलो करतो.
1: हो
0: तर ह्याचा अतिशय उत्तम फायदा होतो. वजनही कमी होतं, शरीर सुडोल होतं, स्किन चांगली होते, बाकीचे जे हॉर्मोन्स आहेत ते रेग्युलेट व्हायला मदत होते. त्याचबरोबर पोटावर म्हणजे ओटीपोटावर ज्या आसनांमध्ये ताण येतो तर ती आसनं तुम्ही केली तर निश्चित फायदेशीर ठरतात. ह्याच्यामध्ये सर्वांगासनासारखं आसन आहे, हलासन आहे, शल्भासन आहे, धनुरासन आहे, मगाशी सांगितलं तसं तिथली आसन आहे की जे तुमचं लोअर ॲबडोमिन जे आहे तिथले सगळे मसल्स जे आहेत तिथले जे ऑर्गन्स आहेत त्यांना स्टिम्युलेट करतं. त्याच्याबरोबर प्राणायामासारख्या गोष्टी आहे. दुसरं म्हणजे कपालभातीसारखी जी गोष्ट आहे असे पेशंट पण पाहिलेत की जे रेग्युलर 10-15 मिनिटं कपालभाती अभ्यास त्यांनी सुरू केला आणि त्यांचे पीरियड्स रेग्युलर झालेले आहेत. म्हणजे एवढे
1: त्याचा परिणाम
0: इफेक्टिव्ह आहेत. त्याचबरोबर आता नवीन आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे फेस योगा.
1: हो
0: फेस योगाविषयी सांगायचं म्हटलं तर ग्रंथा जो योगा आलेला आहे त्या योगामध्ये बऱ्याच लोकांनी स्वतःचे काही इनपुट्स टाकून स्वतःचे काही एक्सपिरियन्सने इनपुट्स टाकून आसनांमध्ये थोडंसं मॉडरेशन केलेलं आहे किंवा ह्या फेस योगासारखे नवीन काही गोष्टी ट्रेंडमध्ये आणलेल्या आहेत आणि खरंच त्याचं बेनिफिट होतं. तर फेस योगामध्ये वेगळी आसनं सांगितलेली आहेत, काही वेगळ्या प्रकारचे मसाज सांगितलेले आहेत. तर त्याने काय होणार आहे रक्ताभिसरण तुमच्या चेहऱ्यावरचं वाढणार आहे. ब्लड सर्क्युलेशन वाढलं की आपोआप ग्लो येणार. दुसरं म्हणजे लिम्फॅटिन ड्रेनेज होतं. म्हणजे चेहऱ्यावरती बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक सूज दिसते किंवा डोळ्यांखाली एक सूज दिसते तर ती तिथे आपल्याला फेस योगाने कमी करते. किंवा डबल चिन सारखे प्रकार आहेत किंवा लवकर तुम्हाला रिंकल्स दिसायला लागले, सुरकुत्या चेहऱ्यावरती दिसायला लागल्यात तर त्याच्यामध्ये आपल्याला फेस योगा हा निश्चित
1: फायदेशीर
0: ठरतो. त्याचबरोबर शीर्षासनासारखी काही आसनं आहेत की ज्याने डोक्याकडे किंवा चेहऱ्याकडे रक्तप्रवाह वाढतो, विपरीत करण्यासारखी काही आसनं आहेत तर ती तुम्ही निश्चित जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती करत असाल तर त्याचा तुम्हाला फायदा मिळतो आणि तुमचा चेहरा नक्कीच उजळेल.
1: असं पण आहे का की आसनं करू नयेत किंवा केली जाऊ नयेत अशी काही आजार आहेत का किंवा कोणी आसनं करू नयेत?
0: तर आसनं करू नयेत असं आपल्याला म्हणण्यापेक्षा काळजीपूर्वक करावेत असे काही व्यक्ती असू शकतात. ज्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की गर्भिणी, दुसरं म्हणजे सुतिका डिलिव्हरी नंतर लगेच, तिसरं म्हणजे काही मोठ्या आजारातून बरी झालेली जी लोक असतात किंवा खूप आजारी आहेत, खूप क्षीण आहेत, खूप थकलेली आहेत तर त्या लोकांनी आसनं करू नयेत. पण त्याच्यामध्ये पण योगा खूप समृद्ध आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी आपल्याला तिथे फॉलो करा म्हणून सांगता येईल. जसं आता आपण कोविडमधून बाहेर पडलेलो आहोत तर कोविड काळात जेव्हा खूप

0: आजारी लोक होती की लंग्स त्यांची भरलेले आहेत, तर त्या काळात सुद्धा त्यांना आसनं सांगितलेत की पोटावर झोपून तुम्ही आसनं करा की ज्याने तुमची लंग कपॅसिटी वाढेल आणि जो लंग इन्फेक्शन आहे तो तुम्हाला कमी व्हायला मदत मिळेल. त्याच्याबरोबर हार्ट डिझीज सारखे जे पेशंट आहेत किंवा मोठ्या ट्रॉमातून म्हणजे काय ऍक्सिडेंट वगैरे झाले तर त्याच्यातून जे बरे झालेले लोक आहेत त्यांनी करू नयेत किंवा करावेत तर हळूहळू करावेत, कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली करावेत. तर या दरम्यान साधारण योगा जो आहे तो करायला. वृद्धावस्थेत आपल्याला बऱ्याच वेळेला बरीच आसनं जमत नाहीत कारण स्नायू कमजोर झालेले असतात, बऱ्याच लोकांना गुडघेदुखीचा त्रास असतो. मग अशा वेळेला चेअर योगा जे सांगितले आहे तर त्याचं जर फॉलो केला तर त्यांना ते साधता येऊ शकतं.
1: अच्छा, तर आयुर्वेद आणि योग हा खरा तुमचा अभ्यासाचा विषय आहे, तर याची सांगड कशी घालता किंवा याचा समन्वय याच्याबद्दल काय बोलाल?
0: आयुर्वेद आणि योग असं वेगळं आपल्याला पाहताच येणार नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे आयुर्वेदाचं प्रयोजन. तर आयुर्वेदाचं प्रयोजन जे सांगितलं आहे ते स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम्, विकारस स्वास्थ्य

0: अंगण कशी घालता किंवा याचा समन्वय याच्याबद्दल काय बोलाल?
1: आयुर्वेद आणि योग असं वेगळं आपल्याला पाहताच येणार नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे आयुर्वेदाचं प्रयोजन. तर आयुर्वेदाचं प्रयोजन जे सांगितलं आहे ते स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम विकार स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजे काय? तर आयुर्वेद काय सांगतो की जो व्यक्ती स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्याचं रक्षण करा आणि जो आजारी आहे जो आतुर आहे तर त्याचा जो काय आजार आहे तो बरा करा. तर ह्याच्यामध्ये स्वास्थ्य जी व्यक्ती आहे त्याचं स्वास्थ्याचं रक्षण करताना आपल्याला आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या ऋतुचर्या सांगितली त्याचा फॉलो करणं आणि त्याच्याबरोबर तुम्ही योगाभ्यास करत असाल तर निश्चितच तुमच्या स्वास्थ्याचं रक्षण हे 100% होऊ शकेल. पुढचा जो पार्ट आहे तो आयुर्वेदात एखादी स्वस्थ व्यक्ती कशी असावी त्याचं वर्णन केलं आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की समदोषाः समअग्नी समधातु मल क्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनसः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे काय? जर एखादी व्यक्ती स्वस्थ असेल तर त्याचं आपण कसं एक्सप्लेनेशन करू शकतो की त्याचे जे दोष आहेत ते सम असावे. वातपित्त कफ सम दोष सम अग्नी. अग्नी म्हणजे काय? तुमची जी पाचन क्षमता आहे ती चांगली पाहिजे. आता हे पाचन फक्त पोटावरती लिमिटेड असतं का? तर नाही. वेगवेगळ्या धातूंचे सुद्धा धात्वाग्नी सांगितलेले आहेत. तर ते सुद्धा उत्तम असेल तर तुमचं शरीर हे निरोगी असेल, हे बॅलन्स्ड असेल. त्याच्याबरोबर समधातू मलक्रिया. समधातू म्हणजे जे धातू आयुर्वेदात सांगितले रस रक्त मांसमेध अस्थिमज्जा शुक्र ह्याचं समत्व पाहिजे शरीरामध्ये. कुठलाही जास्त नाही कुठलाही कमी नाही. त्याच्याबरोबर मल मल म्हणजे काय? जे आपले मल सांगितलेले आहेत स्वेद मल आहे मूत्र मल आहे किंवा पुरुष मल आहे. तर हे सुद्धा योग्य प्रकारे म्हणजे एखादी व्यक्ती स्वस्थ असेल तर त्याला तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. वेळेवर झोप येणं, वेळेवर भूक लागणं आणि वेळेवरती पोट साफ होणं. तर ह्या तिन्ही पण गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण योगाने साध्य करू शकतो. योगाच्या फायद्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्याचबरोबर काय आहे तर प्रसन्न आत्मेंद्रिय मन. हे कधी प्रसन्न होणार आहे? जेव्हा तुमचं मन शांत असेल, जेव्हा तुमचं चित्तावरती तुमच्या नियंत्रण असेल. तर हे निश्चितच आपल्याला आजकालच्या ज्या स्ट्रेसफुल लाईफ आहे त्याच्यामध्ये योगाने आपण ह्या सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो. तर आयुर्वेदामध्ये फक्त बॅलन्स आहार असं नाही सांगितलं तर आहाराचे सुद्धा दोषाप्रमाणे गुणधर्म सांगितले. म्हणजे एक तुरीची डाळ एक मुगाची डाळ आपण जर घेतलं तर आपण काय म्हणतो दोन्ही प्रोटीन आहेत. पण तुरीची डाळ खाल्ल्याने पित्त होतं, मुगाच्या डाळीने पित्त होत नाही. किंवा पथ्यांमध्ये आपण मुग डाळ खायला सांगतो. ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी गव्हाची चपाती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जरी कार्बोहायड्रेट असल्या तरी त्याचे गुणधर्म वेगळे, त्याचे शरीरावर होणारे परिणाम वेगळे. तर हा बॅलन्स जो आहार आहे किंवा जी ऋतुचर्या सांगितली त्याप्रमाणे जे आहार आहे तो फॉलो करायला पाहिजे. तुमची प्रकृती काय ती जाणून घ्या. किंवा तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारासाठी तुम्ही आहारामध्ये काय पथ्य पाळली पाहिजे. पथ्य पाळणं म्हणजे काय? तर त्या आजाराचं कारण निम्म बरं करणं आहे. म्हणजे बाकीचं तुम्ही औषधाने बरं करू शकता पण जे संप्राप्तीभंग सांगितलं की आजार बरं होण्याची प्रक्रिया कधी आहे तो आजार वाढणं थांबवणं
2: बरोबर.
1: तर ते कशाने घडणार आहे? तुमच्या ह्या आहाराच्या आणि विहाराच्या सवयीने घडणार आहेत. रात्री जागरण करू नका, दिवसा झोपू नका, दिवसातून काही वेळ व्यायाम निश्चित केला पाहिजे, काही वेळ प्राणायाम केला पाहिजे, पाणी कसं पिलं पाहिजे ह्याचे सुद्धा नियम आयुर्वेदात सांगितलेले आहेत. जे दिनचर्या आहेत त्याच्यामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही काय काय केलं पाहिजे ह्या सगळ्या क्रिया आपल्याला एक्सप्लेन केलेल्या आहेत.
2: आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ही आपली परंपरा ही आपली मूल्य जगभर पोहोचवलेली आहेत आणि जागतिक योग दिन या निमित्ताने सुरू करण्यात आला तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: पूर्ण जगाला आयुर्वेदाने दिलेला एक अनमोल ठेवा आहे. म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत की ज्या सिक्रेट म्हणू शकतो आणि हे सिक्रेट आपण पूर्ण जगाला ओपन केलेलं आहे. स्वस्थ मन स्वस्थ शरीर हीच खरं आपल्या जी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणतो की आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला योगाने साधतायत की योगाला आपल्याला कसं सार्वभौमत्व देता येईल. तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी जसं योगा पार्क बनवण्याची त्यांची एक संकल्पना आहे. त्याचबरोबर योगाने बरे झालेले जे लोक आहेत जे रेग्युलरली योगा अभ्यास करतात आणि त्यातून ते बरे झाले तर त्यांचा अनुभव सगळ्यांचा एकत्र करण्यासारखी जी क्रिया आहेत. किंवा योगाला बढावा देण्यासाठी योगा एज अ करिअर निवडावं म्हणून काही ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला देता येतात का? तर ह्याच्यावरती सुद्धा आपलं काम होणार आहे.
2: जाता जाता आमच्या तरुणाईला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, काय मार्गदर्शन करू इच्छिता?
1: आपली जी तरुणाई आहे ती खूप मोठ्या प्रकारच्या खूप वास्ट अशा संघर्षांना सामोरी जात आहेत. खूप वेगवेगळी ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत आहेत, खूप संघर्ष तुमच्या आयुष्यात आहेत. पण त्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी त्यात तुम्हाला यश मिळवण्यासाठी योगाभ्यास हा गरजेचा आहे. योगाभ्यास जर तुम्ही करत असाल, प्राणायाम करत असाल, आसनं करत असाल तर तुमचं मन बुद्धी शरीर हे शांत राहील. हे अजून तुम्ही पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप करू शकता. म्हणून तुम्ही निश्चितच योगाभ्यास करा. योग आणि आयुर्वेदाचा अवलंब करून पुढची

0: घडवण्याचं काम जे आहे ते सुद्धा आपल्या हातून होणार आहे.
1: योग ही नुसती आसनं नसून तर त्या अंतर्गत किती गोष्टी येतात. म्हणजे योग अभ्यास करणं म्हणजे एक निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला पाहिजे आणि ती सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी एक पण करायला हरकत नाही की क्षणभर काही 10 मिनिटं स्वतःसाठी 10 मिनिटं स्वतःच्या निरोगी मनासाठी तर आपलं हे आयुष्य सुद्धा अतिशय निरोगी आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. ताई तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी खूप छान संवाद साधलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
2: श्रोतेहो, आपण आत्ताच योगाभ्यास याविषयी डॉक्टर जयश्री दौंडकर पाटील यांच्या गौरी स्वकुळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐकलात. सादरकर्ते होते विनायक मोरे. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 9:54 आणि 25 सेकंद झालेली आहेत. श्रोतेहो, ऐकूया एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन याविषयीचं हे जिल्हा प्रशासनातर्फे निवेदन आहे. पुणे जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तने तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर. सकाळचे 10 वाजतायत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ, शोध विश्वशांतीचा, यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा यात्रा वचनपूर्तीची. काल मी म्हटल्याप्रमाणे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी राज कपूरच्या जमिनीवरती शिक्षणाची अनेक द्वारे विद्यार्थ्यांना खुली करून दिली. ज्या ठिकाणी आर्किटेक्चरचं शिक्षण आहे, शाळा आहेत आंतरराष्ट्रीय, त्यानंतर नेव्हीचंही प्रशिक्षण तिथे दिलं जातं, आर्ट डिझाईनचं प्रशिक्षण आहे, टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आहे, त्याशिवाय स्वर्गीय लता मंगेशकरांच्या हस्ते उद्घाटन झालेली संगीत कला अकादमी आहे, ज्या अकादमीच्या स्वतः लता मंगेशकर अध्यक्षा होत्या. आर्किटेक्चरचा एक अत्यंत आकर्षक नमुना म्हणजे ती संगीत कला अकादमी आहे. या कला अकादमीची जी वास्तू आहे ती वास्तू अशी आहे की त्यात मध्यभागी एक गोल घुमट आहे मोठा, 40,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे. आणि श्रोते हो, बाजूला 7 स्वरांचे 7 घुमट आहेत, त्यामुळे सा रे ग म प ध नी सा असे घुमट आहेत. आणि त्याच्या मधोमध अनाहत नादाचा ओंकाराचा घुमट आहे. आणि हे सगळे घुमट जे एकमेकांना जोडलेले आहेत, माझी पंचायतकार होते, आकाशवाणीवरती कार्यक्रम करत असल्यामुळे मला त्या इमारतीचं चित्र तुम्हाला दाखवता येत नाही. मी शब्दाने वर्णन करण्याचा प्रयत्न करतो पण वाटतं तसंच्या तसं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील की नाही असाही प्रश्न पडतो. पण अतिशय अप्रतिम इमारत आहे. आणि त्या इमारतीच्या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर समोर सरस्वतीची मूर्ती आहे. दोन्ही बाजूला 2 क्लासरूम्स आहेत, वरती हॉस्टेल आहे, मोठी संगीत कला अकादमी आहे. म्हणजे ज्यांना कोणाला शिकायची इच्छा असेल संगीत, त्यात नृत्य आहे, गाणं आहे, तबला आहे, काही वाद्य आहेत त्या ठिकाणी. आणि हे जे 7 घुमट आहेत 7 स्वरांचे, त्या प्रत्येक घुमटामध्ये वाद्य आहेत. म्हणजे एका घुमटामध्ये तारवाद्य आहेत, एका घुमटामध्ये तालवाद्य आहेत. आणि जुनी भारतातली जेवढी वाद्य आहेत त्यांचं एक प्रदर्शन स्वरूप त्या 7 घुमटांमध्ये आहे. आणि मध्ये जो ओंकाराचा घुमट आहे तिथे मध्यभागी जो खांब आहे त्याला गोल फिरणार एक रचना आहे, प्लॅटफॉर्म आहे, टेबल आहे म्हणायला हरकत नाही, ज्याच्यावरती पेटी ठेवलेली असते, वीणा ठेवलेली असते, पखवाज ठेवलेला असतो. मला असं वाटतं की इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणाऱ्या

एका शिक्षकाच्या मनामध्ये या पद्धतीनं भारतीय संस्कृतीविषयी आणि संगीतातून ईश्वर दर्शन ही संकल्पना मनात ठेवून असं बांधकाम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भारतीय संस्कृतीला ते महत्त्वाचं आहे आणि स्वतः भारतरत्न लता मंगेशकरांनी उद्घाटन केलं त्या दिवशी त्यांनी पहिला शब्द उच्चारला होता तो अद्भुत असा शब्द उच्चारला होता. तुम्ही जाऊन तिथे लोणीला बघावं अशी माझी इच्छा आहे म्हणून मी हे वर्णन करतोय. आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या मनातील इच्छा उत्सुकता वाढावी म्हणून हे सगळं वर्णन आहे की एक असं घडलेलं आहे पुण्यापासून 45 मिनिटांवरती ट्रॅफिक नसेल तर. आणि मुद्दा असा आहे की तसं पाहायला गेलं तर इतक्या जवळच्या अंतरावर असून सुद्धा आज माझे आकाशवाणीचे एपिसोड झाल्यानंतर मला SMS किंवा कोणी फोनवरती चौकशी करतं आणि स्वतः कबूल करतं की हे आम्हाला का माहीत नव्हतं. आता का माहीत नव्हतं हा प्रश्न त्यांना पडलेला आहे तसा तो विश्वनाथ कराड सरांनाही पडलेला असतो की का माहिती होत नाही. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती असं म्हटल्यामुळे आमच्या संपूर्ण समाजाची त्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्थापकांकडे बघण्याची दृष्टी थोडी कलुषित आहे. काही कारणं असतील अशा पद्धतीचं मत तयार होणं हे कदाचित क्रमप्राप्त असू शकतं. जसं राजकारणाच्या बाबतीमध्ये आहे, राजकारण शुचितं स्वच्छ भ्रष्टाचारमुक्त नीतिमान वगैरे हे शब्द आता राजकारणामध्ये उपलब्धच नाहीत ना. तसं कदाचित मत झाल्यामुळे एक स्वतः कोणी उत्साहाने जातात की नाही मला माहिती नाही, मला येतात फोन गुगलवरती आता हा कार्यक्रम ऐकले जातात आकाशवाणीच्या ॲपवरती, पण पुण्याहून जे फोन होतात त्यापेक्षा मुंबई डोंबिवली तर लोक विचारतात की कोणाला भेटायचं, आम्हाला लोणीला भेट द्यायची आहे, ती उत्सुकता आहे. पण हे असं संगीत कला अकादमी तिथे मोठ्या प्रमाणावर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे चिरंजीव आदिनाथ मंगेशकर त्या अकादमीचे प्रमुख आहेत. त्याचबरोबर त्याच प्रांगणामध्ये तो जो मोठा घुमट आहे जगातला सगळ्यात शांती घुमट मोठा, त्याच्याच बाजूला डावीकडे अतिशय सुरेख नेटकं गीता भवन बांधलेलं आहे. आणि नुसतं गीता भवन बांधून ती इमारत नाही आहे, आतमध्ये ह्यूज साईजचा म्हणजे ज्याला आपण लाईफ साईज म्हणतो त्या आकाराचा रथ आहे. रथातून अर्जुन खाली उतरलाय आणि श्रीकृष्णाच्या पाया पडतो आहे अशी मूर्ती आहे, श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आणि तुम्ही आज शिरला त्या गीता भवनामध्ये राजबाग इथल्या की तुम्ही त्या संपूर्ण रथाला गोल फेरी मारता आणि त्या चारी बाजूच्या भिंतींवरती भगवद्गीतेतले महत्वाचे श्लोक, महत्वाच्या घटना अशा पद्धतीची सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. सर्व धर्मांची माहिती दिलेली आहे. श्रोते हो हे सगळं सांगत असताना मला स्वतःलाही कित्येक वेळा असं वाईट वाटत राहतं की अरे ह्याविषयी चर्चा पुण्यातल्या जनतेमध्ये होते की नाही होत, किंवा पुणे दर्शन नावाची एक बस आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की हे सगळं महापालिकेला सुद्धा माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण मग जगातल्या सगळ्यात मोठ्या घुमटाचं दर्शन घ्यायला पुणे दर्शन बस जाते का? हे असं गीता भवन बघायला पुणे दर्शन बस जाते का? राज कपूर मेमोरियल बघायला पुणे दर्शन बस जाते का? नदी किनारी बांधलेले 18 आश्रम बघायला पुणे प्रवासी बस, पुणे दर्शनाची बस जाते का? असे प्रश्न पडतात. आणि म्हणून हा तुमच्याशी आकाशवाणीच्या माध्यमातून संवाद साधून ही माहिती द्यायचं, कारण असं इतकं मोठ्या व्यापक प्रमाणावरती केलेलं काम डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी इथे जवळच आहे, जास्तीत जास्त 1 तासाच्या अंतरावर आहे, तर माझी हात जोडून विनंती आहे आणि खरंच आता हात जोडून मी बोलतो आहे दैनिक क्षेपकावरती तुमच्याशी बोलण्यासाठी हा एपिसोड रेकॉर्ड करताना की खरंच थोडं वेगळ्या पद्धतीनं आम्हाला या डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या कार्यकर्तृत्वाकडे बघावं लागेल. आणि ते बहिलं तर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जेव्हा तो घुमट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण किती छोटे आहोत म्हणून. हे कसा बांधला गेला असेल तो, त्याला मध्ये कुठेही खांब नाही, आतमध्ये ह्यूज आहे, ह्यूज असं इंग्रजीत म्हटलं की तुम्हाला पटेल पटकन की खरंच मोठा असणार म्हणून. तर माझी विनंती आहे तुम्हाला की हा एपिसोड ऐकल्यानंतर आता गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 4 दिवस तुमच्याकडे आहेत, तुम्ही जाऊन या राजबाग.

कॉलोनीला जाऊन या, MIT च्या कॅम्पसमध्ये जाऊन या, ते सगळंच वातावरण, तिथे मोकळी जागा, तिथलं मैदान, तिथे असलेला ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल, आणि हे सगळं मी आत्ता जे जे वर्णन केलं ते सगळं त्याचा अनुभव घ्या, आणि तुम्हालाही अभिमान वाटेल की हे सगळं पुण्याच्या इतकं जवळ आहे आणि आम्ही पुणेकर आहोत. प्रतिसादासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी SMS करा 9657722396, 9657722396 या नंबरवरती SMS करा. त्या SMS ला उत्तर म्हणजे या राजबाईगेला कशी भेट द्यायची त्याविषयीचे संपर्क नंबर आपल्याला देता येतील. जरूर SMS पाठवा. मी वाट पाहतो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत मजेत रहा, आनंदात रहा, प्रसन्न रहा.

विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:10 आणि 15 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करतोय नाट्य संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्मदिन, त्यानिमित्ताने ऐकूया त्यांची काही नाट्यपदं. सुरुवातीला ऐकूया त्यांच्या वधूपरीक्षा या नाटकातलं त्यांनीच लिहिलेलं पद बापूराव पेंढारकर यांच्या स्वरात. संगीत आहे वझेबुवा यांचं.

वधू परीक्षा या नाटकातलं श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं पद आपण ऐकलं बापूराव पेंढारकर यांच्या स्वरात. संगीत होतं वझे बुवा यांचं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं पद ऐकणार आहोत काही क्षणातच.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मूकनायक या नाटकातलं पद. पद आहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं, संगीतही त्यांनीच दिलेलं आहे आणि स्वर आहे उस्ताद अब्दुल करीम खान साहेब यांचा.

0: मिळाली, नोकरी मिळाली.
1: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
0: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
0: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
1: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
0: पण ताई,
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट
1: तुझं.
2: आरबीआय म्हणते,
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: श्रोते हो, पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
3: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

हे होतं भावबंधन या नाटकातलं पद आशा खाडीलकर यांच्या स्वरात. भावबंधन नाटक होतं गंधर्व नाटक मंडळी यांचं आणि हे पद लिहिलं होतं श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी. श्रोते हो, आज सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्मदिन आणि त्यानिमित्ताने त्यांची काही पदं आपण ऐकलीत आजच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. आणि या भावबंधन नाटकातल्या आशा खाडीलकर यांच्या स्वरातल्या या पदाबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 10:25 आणि 35 सेकंद झालेली आहेत. प्रसारित करतोय काही स्थानिक निवेदनं. ही स्थानिक निवेदनं आहेत हरवलेल्या व्यक्तींविषयी. जय राजू लहाने हा 23 वर्षाचा मुलगा राहणार शिवबा कॉलनी कर्वेनगर पुणे इथे. तिथून तो बेपत्ता झालेला आहे. त्याचं वर्णन याप्रमाणे: चेहरा उभट, रंग सावळा, केस काळे आणि बारीक कापलेले, अंगाने सडपातळ, उंची 5'6", पांढरा शर्ट, त्यावर ग्रे लाइनिंग आहे असा चेक्सचा शर्ट घातलेला आहे आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातलेली आहे. मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. जवळ मोबाईल आहे त्याच्या. हा 8 जून 2026 हरवलेला आहे. कुणाला काही आढळल्यास किंवा काही माहिती असल्यास पोलीस हवालदार डेक्कन पोलीस स्टेशन पुणे इथे संपर्क साधावा. हरवलेली पुढची व्यक्ती आहे बानी जाहीर शेख, वय 31 वर्ष. त्यांची मुलगी सुहाना शाहीर शेख, वय 14 वर्ष, आणि मुलगा फरहान शाहीर शेख, 7 वर्ष, असे तिघही एकत्र हरवलेले आहेत. ते राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता कुठेतरी निघून गेलेले आहेत. त्यांची वर्णनं अनुक्रमे याप्रमाणे: बानी जाहीर शेख, वय 31 वर्ष, उंची 5 फूट, रंगाने गोरी, अंगाने सडपातळ, डाव्या हाताच्या पोटरीवर भाजल्याचा व्रण आहे. बंगाली आणि हिंदी भाषा बोलते. मुलगी सुहाना शाहीर शेख, वय 14 वर्ष, उंची 5 फूट, रंगाने गोरी, अंगाने सडपातळ, पंजाबी ड्रेस घातलेला आहे. बंगाली आणि हिंदी भाषा बोलते. आणि मुलगा रहान जाहीर शेख, वय 7 वर्ष, उंची 4 फूट, अंगाने गोरा, अंगाने सडपातळ, बंगाली आणि हिंदी भाषा बोलतो. या तिन्ही व्यक्तींबद्दल कुणाला काही माहिती असल्यास पुणे पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा. हरवलेल्या पुढच्या व्यक्तीचं नाव आहे नवनाथ अनंत जाधव, वय 55 वर्ष, हनुमाननगर संयुक्त मारुती मित्रमंडळ पौड रोड कोथरूड पुणे इथून बेपत्ता आहेत ते. वर्णन याप्रमाणे: उंची 5 फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ, नाक सरळ, केस काळे,

डोक्यावर गांधी टोपी आहे, मराठी भाषा बोलतात, सोबत एक छोटा मोबाईल आहे आणि रोख रक्कमही काही आहे. कुणाला आढळल्यास सहायक पोलीस उपनिरीक्षक कोथरूड पोलीस स्टेशन पुणे इथे संपर्क साधावा. हरवलेली पुढची व्यक्ती आहे आर्यन आनंद शेंडे, वय 26 वर्ष, राहणार मिलानश रेसिडेन्सी, भोईरवाडी, हिंजवडी फेज 3, मुळशी, जिल्हा पुणे इथे. 22 एप्रिल 2026 या रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून तो तिथून हरवलेला आहे. वर्णन याप्रमाणे, अंदाजे 5 फूट 3 इंच उंची, चेहरा गोल, सडपातळ, अंगात ब्राऊन रंगाचा शर्ट घातलेला आहे, काळ्या रंगाची पॅन्ट आहे, हिंदी भाषा बोलता येते. ही व्यक्ती कुणाला आढळल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर इथे संपर्क साधावा. श्रोते हो, काही स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर सकाळचे ठीक 10:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, आता आपण ऐकलं सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाचं शीर्षक गीत. गायिका होत्या लता मंगेशकर, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल, तर गीतकार होते पंडित नरेंद्र शर्मा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेमरोग या चित्रपटातील गीत. गायिका आहेत लता मंगेशकर आणि त्यांना साथ करतायत सुरेश वाडकर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीताचे बोल आहेत संतोष आनंद यांचे.

श्रोतेहो, आता आपण ऐकलं प्रेम रोग या चित्रपटातील गीत. गायक कलाकार होते लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, तर गीतकार होते संतोष आनंद. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया चितचोर या चित्रपटातील गीत. गायक आहेत येसुदास आणि गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जय.

0: श्रोते हो, आत्ता आपण ऐकलं चितचोर या चित्रपटातील गीत. गायक होते येसुदास, तर गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. कार्यक्रमात घेऊया आता छोटीशी विश्रांती आणि ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
1: विशेष गीतगंगा.
2: श्रोते हो, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक आसामी विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रम

0: गीतगंगा श्रोते हो, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक आसामी, विशेष गीतगंगा, आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांकरता आकाशवाणीवर आल्या.
1: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय.
2: भानुविलास नावाचं थिएटर होतं पुढे मुंजबाच्या बोळाच्या समोर, तिने तिथे वडिलांची संगीत नाटकं मी पाहिली आहेत, गद्य आणि पद्य दोन्हीही.
0: कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ यांच्याशी गप्पा मारताना आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकताना त्यांचे आयुष्याचे प्रवास उलगडले.
3: कित्येक वेळा मला आठवतं, बेला तू मला साथ केली आहेस तंबोऱ्यावर.
4: हो,
3: आजीच्या 61
4: तेव्हा वय वर्ष सावनीचं फक्त.
0: आणि म्हणता म्हणता या कार्यक्रमाचे 600 वर भाग आता झाले आहेत. तेव्हा जरूर ऐका विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांचे पहिल्यापासूनचे सगळे भाग पुणे आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवरून लाईक करा आणि युट्यूबची लिंक शेअर करायला विसरू नका.
5: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
6: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी पुणे केंद्र आणि आपण ऐकताय हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात. यानंतर ऐकूया प्रेम गीत या चित्रपटातील गीत. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल. संगीतकार आहेत जगजीत सिंग, तर गीतकार आहेत इंदिवर.

श्रोतेहो, आता आपण ऐकलं प्रेम गीत या चित्रपटातील गीत. गायक कलाकार होते सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल. संगीतकार होते जगजीत सिंग, तर गीत होतं इंडीवर यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सागर या चित्रपटातील गीत. गायक आहेत किशोर कुमार, संगीत दिले आर डी बर्मन यांनी आणि गीतकार आहेत जावेद अख्तर.

श्रोतेओ, आत्ता आपण ऐकलत सागर या चित्रपटातील गीत. गायक होते किशोर कुमार, संगीतकार होते आर डी बर्मन, तर गीतकार होते जावेद अख्तर. या गीतासोबतच आम्ही हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतेओ, आपण आम्हाला ऐकताय आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन EIR याद्वारे जगात सर्वत्र. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेला राग भूपाल तोडी.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेला राग भूपाली तोडी आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यमलहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स, तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

श्रोतेहो, सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल, हा हिंदी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आए दिन बहार के या चित्रपटातील गीत. गायिका आहेत लता मंगेशकर, तर आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलत आए दिन बहार के या चित्रपटातील गीत. गायिका होत्या लता मंगेशकर तर आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तेरे मेरे सपने या चित्रपटातील गीत. स्वर आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलंय सचिन देव बर्मन यांनी.

श्रोते हो, आता आपण ऐकलत तेरे मेरे सपने या चित्रपटातील गीत. सोर होता किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. संगीत दिग्दर्शन होतं सचिन देव बर्मन यांचं, तर गीतकार होते आनंद बक्षी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद या चित्रपटातील गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा. गुलजार यांच्या गीताला संगीत दिलंय सलील चौधरी यांनी.

0: श्रोते, आता आपण ऐकलं आनंद या चित्रपटातील गीत. स्वर होता लता मंगेशकर यांचा, सलील चौधरी यांचं संगीत, तर गीतकार होते गुलजार. कार्यक्रमात घेऊया आता छोटीशी विश्रांती.
1: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
2: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
3: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराडा आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
4: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
2: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
5: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
6: त्यामुळे मी खरा कसा आहे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्याबद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
2: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होत आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.

0: मैं खुश नसीब हूँ, मुझको किसी का प्यार मिला।
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं। सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं। सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं।

श्रोते हो, तुम्ही ऐकताय आकाशवाणी पुणे केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट संगीतावर आधारित गाता रहे मेरा दिल। कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्यार किए जा या चित्रपटातील गीत। स्वर आहे महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांचा। लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेल्या गीताचे शब्द आहेत राजेंद्र कृष्ण यांचे।

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलं प्यार किए जा या चित्रपटातील गीत. स्वर होता महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांचा. लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीत दिलेल्या गीताचे शब्द होते राजेंद्र क्रिशन यांचे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संगीत या चित्रपटातील गीत. स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा. संतोष आनंद यांचे गीताचे शब्द आहेत, तर संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

श्रोते हो, आता आपण ऐकलत संगीत या चित्रपटातील गीत. स्वर होता अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा. गीताचे शब्द होते संतोष आनंद यांचे, तर संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंबप्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोतेहो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. एकीकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत असतात. हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील? गुन्ह्याचं स्वरूप कसं असतं? यावर आधारित विशेष चर्चा आता ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभा कोकीतकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी.

0: मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार, सोसण्याची, सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्यासमोर येतात आणि याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी त्रिमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्री शक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था ह्या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार.
1: नमस्कार
0: शोभाताई. या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्याबरोबर आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या. गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन राईट ऍक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
3: कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते. आणि असं मानलं जातं की नाही, तो अधिकारच आहे नवऱ्याचा की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे
0: आपल्या शरीरावर, नवऱ्याचा अधिकार.
3: येस. पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते, की आजकाल महिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात, आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधने लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो,
0: तिला ताबा घेतला जातो,
3: तिची काही

0: प्रॉपर्टी असेल हे असेल त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजेच अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बरेचदा महिलांना वाटतं की ठीक आहे, दोन चार शिवी गाय करणं ठीक आहे,
1: म्हणजे मान्य केलं जातं गोष्टी, सहजतेने स्वीकारल्या जातात.
0: आणि आताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या आहे ना ती थोडी बदलली आहे, की जो अब्यूज व्हायलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो आता ऑनलाईन वर त्याची जागा घेतलेली आहे. की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात, तिचे फोटोग्राफ्स घेणं आणि या सगळ्या गोष्टी, आणि जर तिने काही केस करायला किंवा आवाज उठवायला गेली तर मग धमकी देणं की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत
1: त्याच्यासाठी ब्लॅकमेल करणं,
0: तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये महिलेने डिवोर्स घेतलेला आहे, सगळं आहे आणि ती आता दुसरं लग्न करू इच्छिते आहे, मग त्या नवऱ्याला ते फोटोग्राफ्स पाठवणं, म्हणजे याही लेवलचे आजकाल ऑनलाईन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याचंही प्रमाण वाढतं आहे.
1: हिंसाचाराचं स्वरूप बदलत
0: आहे
1: आणि या सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
0: कायद्याचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहे, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात राहत्या घरात भले ते घर कोणाच्याही नावावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते.
1: बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस, तर आता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का?
2: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध, रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाहीये. लिव्ह इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली, पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्रीमुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 आसपास केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत, बेजबाबदारपणा म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही अशा केसेस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे, खूप महिला ज्या आहेत जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकारच आहे समजून त्या सहन करत असतात, पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो सेक्शुअल व्हायलन्स लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा

0: आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची तीन चार संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घरखर्च काहीच येत नाही आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हॅन्डल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजच्या पण केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाही आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक मुलगा किती वाईट असला म्हणजे व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात पण सुनेला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल तरी बाईला राहण्याचा अधिकार आहे तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेले आहेत कारण जबाबदारीच घ्यायची नाही, मग तो नवरा कुठे आहे काय आहे दुसऱ्या बाईसोबत राहतो काही त्या बाईला माहित नसतं आणि तीन चार मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते. अशा केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो.
1: किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना
0: हेच सत्य आहे.
1: सीमाती, या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा काही फरक असतो का की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय का जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात?
2: अजिबात याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो,
1: भेदभाव काही नाही,
2: काहीच नसतो कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाही आहे. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेवलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा झालाय 2005 त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं 498A मध्ये तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्या विरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की आपण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये आणि 498A मध्ये पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात चार भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं ते सिद्ध करणं कठीण असतं आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला त्याच्यात न्याय मिळवून दिला
1: म्हणजे त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे. शोभाताई, कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतो.
0: हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाहीये तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेनी सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला दाद पण घेता येते कोर्टामध्ये.
1: पण मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे?
0: हो हो, उदाहरण आम्हाला आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर पुणे उस्मानाबाद बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहेत तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे तर त्याला ते एक वन ऑफ द रिझन आहे कारण मुलं बाळ

0: की भाऊ बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनाही मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट त्या अंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस आहेत कलेक्टर आहेत त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आणि त्याच्या सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय होता. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये जे नवीन घर मिळालं आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्याची ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि ती आजी घरात गेली आणि मग सून आणि मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
1: सीमा, ती ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं त्याबद्दल थोडं.
2: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते. तिला म्हणजे कुठेच जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत
1: आधार नाही,
2: कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो, ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो. तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो, आपल्याला काही जॉईंट मिटिंग घ्यायच्या असतील म्हणजे सासरचे लोक माहेरचे लोक म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्या आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही या तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळा टाकणं आणि अजून तिला त्रास देणं हे मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल मग तिला फ्री लीगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या याच्यात सांगितलंय तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आणि जुन्या काळात आई वडिलांनी कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात त्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती ती तर म्हणजे तो मुलगा त्या आईसमोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून तिला शिवी गाड सून अतिशय घाणेरड्याशिवाय देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात. त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको जाऊ दे पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टरचे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेले आहेत त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचं प्रेशर सुरू होतं की आई वडील कोर्टात गेले माझ्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली मग त्यांना बाकीचे त्रास. पण हे शेवटी काय मुंबई सारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाहीये त्यांना आणि त्याच्याकरता हे जे कोड तयार केलेले आहेत सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय आणि बऱ्याच केसेस आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
1: प्रणाली लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?
3: कायदेशीर मदत आता जसं आम्ही एक संस्था आहोत मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर ऍक्च्युअल काम करतात जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्या बरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाही आहेत पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत
1: आर्थिक दृष्ट्या
3: येस. आपलं जे लीगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत,
1: तात्काळ नाही मिळत.
3: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही ॲज अ संस्था लीगल क्लिनिक चालवतो.

0: की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा मुद्दा
1: भाग,
0: पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात, मग आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची, ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल, पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं, की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली,
1: असं
0: काही होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षा, कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की
1: थोडं
0: बाई ऍडजस्ट कर ग, थोडं फॅमिलीची इज्जत आहे, हे आहे. मग मुलं तिच्या पदरात येतात, मग मुलांकडे बघून ती हे करते आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि या सगळ्याला मग आपण ग्लोरीफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली, मला पण अत्याचार होत होते, आई म्हणते मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे कर,
1: मी सहन केलं तू ही कर.
0: तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल अॅटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्वाचं असतं आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आईला मारतो, पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: मला हेच विचारायचं की ज्यावेळेला पहिला आघात होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळू
0: शकतात
1: किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
0: येस, डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज, अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना, ठीक आहे ना, कमावून तर आणतोय ना, मग त्याचा तो अधिकार आहे. अगं तो पिऊन येतोय तो तसा चांगला आहे, पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही, कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात, ऍडजस्ट करा ऍडजस्ट करा हेच. म्हणजे एखाद्याने मारलंय मला, का मारलंय, माझे आई वडील मला मारायचे, हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे, कारण का मग हीच ती वृत्ती ना वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो, पहिला तो वर्बल असतो, शिवीगाळ असतो, मग तो वाढत वाढत वाढत तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: बरोबर, म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं, त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं
0: आहे.
1: तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का शोभाते, का तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे, म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी? पण
2: नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी मिडल क्लास, हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचरा वेचक महिलांसाठी पण काम करतो, त्यांचं बचत गट करणं, त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे कचरा वेचक महिलेची केस होती आणि तिला 4 मुलं होती आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधनं तिची केस हँडल झाली, तिचा समजोता झाला आणि ती नांद्याला गेली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली, त्यावेळेस तिच्याकडे आणखी 1 मुलं होतं, म्हणजे 5वं मूल तिच्या पदरी होतं. आणि ती आली माझ्याकडे, म्हटली आता शोभाते मला जायचं नाही, मला डिवोर्स पाहिजे. आणि ती 5ची मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले की 5 मुलं
1: करणार
2: आणि हिच्याकडे काही स्किल नाही, ती कचऱ्यावर जाते, कचरा वेचून आणते, तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत, मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण, मला त्याचं काही नको, पण तो माझ्यावर इतकी व्हायलन्स करतो, आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घर घेऊन कचऱ्यावर काम करून 5ची मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबुत्यावर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी

0: हिमतीने राहणारे आहेत,
1: ठामपणे
0: उभे राहणारे आहेत. एक ब्लाइंड महिला होती, तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत, वेळ कमीच पडेल आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला, पण असंच ना, ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही, थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता. आणि दोन मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा, म्हणजे भिगारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला, त्या काळात 2 रुपये होते बसला मिनिमम, 2 रुपये मागत होता. हिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावरून वाद झाले आणि तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं, खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या 2 मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे, ती झाडू बनवण्याचं काम करते, ती लिंबू मिरचीचं काम करते आणि 2 मुलांना शिकवलंय. आता तिच्या 2 मुलांची लग्नही झालेली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती, आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: मला वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं
0: नक्की,
1: की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का सीमा, ते तुमचा काय अनुभव आहे?
2: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच. आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे, त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, अगदी हाय प्रोफाईल केस होती, म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या, त्या
2: शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि एक समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ म्हणजे असे त्यांनी दाखवलेलं की मारलेलं, बळ उमटलेले, असं तो मारायचा, म्हणजे डॉक्टर सर्जन असू नये.
1: बापरे.
2: आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिव्हायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं आणि तो म्हणाला मुलीला, आज तर मी काही जास्त मारलंच नाही तरी तुझी आई कशाला इतकी
1: कंपासनी
2: असं फिरवून, म्हणजे अशा प्रकारचा छळ
1: आहे,
2: खूपच क्रौर्य. पण तरीही त्या बाईची, म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात, तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना त्यांना जे सगळ्या गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते त्याच्यातनं बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्च भ्रूस्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अम्युनिटीज आहे, कार आहे, हे सगळ्या सोयी आहेत, त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही, हा त्यांचा मानसिक विचार असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत, त्यामुळे आश्चर्य वाटतं. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्न स्तरातली उत्पन्नातली महिला असेल तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको, मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली याच्या आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे एक आली होती, ती मला सांगायला आवडेल
1: जरूर,
2: की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोयत्यानी वार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आईची 2 बोटं तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25 ठिकाणी जखमा झाल्या, म्हणजे मानेवर पाठीवर त्यांनी वार केले कोयत्याचे. तर त्या मुलीनी ऑनलाईन आमचं तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही, तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ऍडमिट. फक्त मी तिला म्हंटल की तुझा जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच, गॅरंटी नसते. तर तिने तो त्यांच्याकडनं, म्हणजे घाव किती सिव्हिअर
1: आहे
2: त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 आयपीसीचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याचं तू त्यांच्याकडनं प्रमाणपत्र, म्हणजे पुरावा तो सुद्धा मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला आणि नंतर ती ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर

0: पोलीस FIR घ्यायला तयार नाही.
1: अरे बापरे,
0: पोलीस स्टेशनमध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ, वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना
1: आपल्या बाजूला
0: म्हणजे तो घेऊन गेला. आणि वडील सापडतच नव्हते. डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्यावरही वडील अब्सकॉन्डिंग, म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करूच शकले नव्हते. आणि मग असं मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं. आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की ठीक आहे बाबा आता हे झालेलं आहेत. मग तिची आई पण म्हणाली ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांना, त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार, आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही, कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेले की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आई वडिलांकरता केलं, आईला न्याय मिळून दिला. तिचं नंतर लग्न झालं, आई तिच्याच जवळ राहत होती, ते वडीलही तिच्याकडे राहायला आले
1: आणि
0: बाहेर काढलं, त्यांच्याकडनं पैसे वगैरे सगळे घेऊन घेतले. आणि वडील आणि आईचा सांभाळ ती मुलगी करत होती. आणि मग नंतर ते जे घर आहे ते आता त्या मुलीच्या नावावर होऊ नये किंवा काय होऊ नये म्हणून त्या मुलांनी आईला आपल्याकडे घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरुद्ध सिनियर सिटीजन मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकाची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय, म्हंटल तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे, त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईने सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडंसं लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: पुन्हा रिप्रेझेंट करता
0: आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही.
1: अत्यंत दुर्दैवी आहे. आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित सो कॉल तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला, तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार?
0: याच्याकरता ना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता, आणि मुलीच्या आई वडिलांनी. आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता?
1: बरं, प्रणाली तुला काही सांगायचं याच्यात?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात पण तो सेव्ह करून ठेवतात की भाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे, मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली.
1: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाल्या तसं अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना, म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर उठते.
2: आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे, पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे. आणि तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे, मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू, तर तेही आहे. आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या. आता हा कायदा 1961 मध्ये आलेला आहे, पण तिथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 498A नुसार आपण जेव्हा केसेस कोर्टात जातात, कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात, आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
1: न्याय मिळावा.
2: आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट, पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगतं ना की भाई तुम्ही बसून बोला,
1: सामोपचाराने मिटवा.
2: एक्झॅक्टली. मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येतं ना की गैरवापर हा महिलांमुळे

0: काहीच नाही करत. हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा, तर महिलांना ते जावंच लागतं. आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते. पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट्या आहेत.
1: नाईलाजाने घेतात,
0: नाईलाजाने घेतात, किंवा त्यांचं काही सेटलमेंट होते म्हणा, जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे. पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे. पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघा की मला इंटरिम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200-200, 300-300.
1: एक जज विलंब जो आहे सुद्धा,
0: म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे, पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल, कारण ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे.
1: मला वाटतं सगळ्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्वाचं असेल. त्या दृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते.
2: खरं तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते. आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको गवाई. आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती. आणि उघड उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं. आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं, सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आला आहे. आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलींनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेससाठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही. म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो, त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रूपाने, काही सेशन्स घेण्याच्या रूपाने, पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात. पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे, तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेससाठी, पण रील्स मध्ये सगळं जनरेशन लागलेलं आहे आणि त्यामुळे मी युट्यूबला पण काही गोष्टी बघते, इतक्या चुकीच्या गोष्टी, कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात, तर थोडंसं गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलचं सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे. कारण चुकीच्या गोष्टी, आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहेत, कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास, आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे आणि त्यामुळे रील्स बघणं आणि ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: योग्य माहिती पोहोचवली
2: पाहिजे. हा एक भाग आहे,
1: आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेत.
2: एक्झॅक्टली. आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नींना फोन दिलेले आहेत आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं आणि मग ती कोणाशी बोलते, माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे, ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची, हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं, म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे आणि त्यामुळे तो नवरा पण म्हणजे एक जॉब करून दुसरा केक शॉप त्याने टाकलं होतं, त्यामुळे तो सतत त्या कामात असायचा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबई सारख्या ठिकाणी आणि मध्ये रस्ता, त्याच्या बाजूला वॉशरूम आणि ह्या बाजूला घर, अशी परिस्थिती होती. आणि ही बाई अशिक्षितच होती, म्हणजे लिहितावासा येत नव्हतं, पण तिचंही स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे, पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल आणि तिच्याकडे तो फोन आला आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही ती बाई, तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं. 10 दिवस त्या घरातून, म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही 10 दिवस ना, ती लघवीला गेली ना, टॉयलेटला गेली, जेवली नाही, काही नाही, इतकी माणसं घरात असून सुद्धा. आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटलं की आता आपली मुलगी एवढी चुकलेली आहे, मी कसं जाऊ जावं, मलाही मारहाण करेल म्हणून आई पण गेली नाही. आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली.
1: भयानक आहे हे फार.
2: आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणजे

0: ज्ञानी बाई काही व्यभिचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तर आता ते हॅपीली दोघे जण राहत आहेत. तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत.
1: भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल, जनजागृती ज्याच्यातनं करता येईल, पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता मग तो ऍक्ट काय आहे, त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो, त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे की त्यांना घराच्या याच्यात त्यांचं आहे का, रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का, हे ज्या घरात राहतात तिथे त्यांचं कुठे नाव आहे का, की फक्त नवऱ्याचंच आहे, म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार, तुमच्याजवळ काय आहे, बँकेचं खातं आहे का, अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली, तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे, आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे, त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे.
2: बरोबर,
1: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणं. एक केस हाय प्रोफाईल केस होती, थायलंडला आई वडील होते, इकडे लग्न करून दिलेलं आणि डॉक्टर नवरा, आणि त्या बायकोचं त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न, तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे म्हणजे तिचं जे पासपोर्ट विजा तिचं आधार कार्ड ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं, तिला मिळूच दिलं नाही की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका, तुम्ही स्वतःजवळ सुरक्षित ठेवा ती, तुमचं जे स्त्री धन आहे ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी करता अवेअर राहा, जागरूक राहा आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता, ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते, असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल. आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा, अजिबात शांत राहू नका, हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावंसं वाटतं की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या, तेव्हा मी मुलांना जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते, तुमचे जे बॉयफ्रेंड असतात, तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता, तुमचं प्रेम असतं, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकता. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल, खूपदा आपण बघतो, म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता, इतक्या जोरात ती कळवळली, पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचं आहे, हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते, असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं, ते काही पुरुषार्थ नसतो, तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही हा मुलगा, आणि वेळीच सावध व्हा, कारण पुढे जाऊन टेंबेक हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल शाळा कॉलेज वस्त्यांमधून, आणि हे असं आम्ही तो कायद्याचा सगळा म्हणजे
2: प्रचार आणि प्रसार करणं
1: आमच्या पातळीवर आम्ही करत आहोत. छोटीशी केस सांगते मी, म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो. 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची, पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही, पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही आहे, डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे, आणि तो नवरा तिला मारहाण करत म्हणजे राग आला म्हणून,
2: बापरे.
1: आणि इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार नाही की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार, मी कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय. म्हणजे ही काय मानसिकता असते बायकांची, अवलंबित्व, आणि ते त्याच्यातनं बाहेर पडणंच शिकत नाही त्या.
2: बरोबर,
1: मग त्याच्याकरता कितीही आता 70-व्या वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्याविरुद्ध तरी तुम्ही
2: बोललं
1: पाहिजे, तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही.
2: बरोबर,
1: आपले हात बांधलेले असतात.
2: सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलताना दिसतोय का, याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का?
3: रती फाउंडेशन जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड नवीन नवीन ट्रेंड येत असतात तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहे

0: राईट. मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात ऑफकोर्स सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात, आणि मग ऍक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स, मला सगळ्या मेमरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत, आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं. पण मग काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप होतो, मग तिचं लग्न होतं, आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे. आणि मग मुलगा थोड्या दिवसानंतर, आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते, तर त्यामुळे मग तो सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्हमध्ये, जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत.
1: म्हणजे ब्लॅकमेलिंग.
0: ब्लॅकमेलिंग आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा

0: पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत.
1: म्हणजे ब्लॅकमेलिंग.
0: ब्लॅकमेलिंग आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे. की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेप्ट काय असते की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज अप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ऍक्सेस मध्ये असतात, आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशन मध्ये आता असणं फार गरजेचं आहे. की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं,
1: काही गोष्टी खासगी ठेवणं गरजेचं आहे.
0: आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग पेरेंट्सचा कंट्रोल वाढतो की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही. पण मग अगेन इंटरनेट आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट यूज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाहीये. पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे हा एक पार्ट झाला, पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे. तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे, आणि न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे.
1: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून, हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रुपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत, आणि आज अर्थातच आपण शारीरिक, मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेत आपण बोलू शकलो.
2: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे. त्याच्यानंतर आणि व्हायलन्स महिलांवर जी होते ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण अॅडिक्शन दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजाऱ्यांनी सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे, मग तू सासरी असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे, पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं, पण जेव्हा एक मुलगी येते तुझ्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो, ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय, किंवा मॅरिजेबल लॉज काय आहेत, सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं, तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो. त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवलला खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे, संस्थांनी करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे.
1: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलतायत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय.
3: हा हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेसमध्ये एमओयू केलेले आणि शादी की पाठशाला या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो, आणि त्याच्यात मग संवादापासून आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे, आणि एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी. आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात, मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर, तुमचं संवादाने तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे, हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत. मुंबईला पार्ला आणि बोरीवली या दोन ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केलेले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर्स उभे केले आहेत आणि ते काम भारतीय स्त्री शक्ती
1: खूप चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही, आणखी काही आपल्याला घ्यावी.

लागतील. आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे, या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाताई देशपांडे, शोभाताई कोकितकर आणि अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर, तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोतेहो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोकितकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, रती फाउंडेशनच्या अॅडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: श्रोते, आता कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता दीप्ती मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक एक
3: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378°

7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचा 1 वाजलाय, प्रसारित करत आहोत ग्राहक प्रायोजित कार्यक्रम NCERT.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले। त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले। त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली। काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले। अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती। मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं। याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले। दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे। याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला। राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे। राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली। अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या। केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली। पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील। दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल। हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरु होईल। वजन आणि मापं संबंधित कायदा 2009च्या अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे। पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे। व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे। प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली। इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं।

वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5,117 घटना घडल्या असून 11,580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76,487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी टीईटी पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सभागृहात ही माहिती दिली. टी20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं

0: हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 साठी प्रशासन सज्ज. घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी आणि मान्सूनचं जिल्ह्यात आगमन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
3: आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त जिल्ह्यात मालवण नगर परिषद आणि सखा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मालवण बंदर जेटी इथं भव्य योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समुद्र किनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात विविध योगासनं, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 प्रभावीपणे राबवण्यात येतोय. या मोहिमेअंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी दिल्या जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी आणि मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. दरम्यान मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्यानं प्रत्येक नागरिकानं आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलाय. अवघ्या 20 दिवसांच्या विक्रमी कालावधीत 1451 घरयादी गटांची गणना पूर्ण करत घरगणनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय. वन पर्यटनाला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून नरेंद्र डोंगर आणि पारपोली इथं असलेल्या ट्री हाऊसचा फायदा घेऊन त्या ठिकाणी लवकरच मॉन्सून पर्यटन सुरू केलं जाणार आहे अशी घोषणा सावंतवाडीचे उपवन संरक्षक मिलिश शर्मा यांनी जागतिक पर्यावरण दिनी सावंतवाडीत केली. दरम्यान येणाऱ्या काळात कॅन्सर सारख्या घातक आजारावर गुणकारी ठरणाऱ्या नरक्या या वनस्पतीची लागवड करण्यासह प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना राबवण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी सांगितलं. उन्हाळी सुटीनंतर 15 जूनला जिल्ह्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या 9461 मुलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी 309 शाळांना भेटी देऊन मुलांचं स्वागत केलं. तसंच त्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. कणकवली तालुक्यात कलमठ इथल्या जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी, तर कुडाळमध्ये जिल्हा परिषदेची पीएम श्री कुंभारवाडा प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मुलांचं स्वागत केलं. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्यानं बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा एमबीबीएसचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल 98.94% लागलाय. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी महाविद्यालयाच्या पहिल्याच एमबीबीएस बॅचनं केली आहे. याशामुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात लवकरच 94 नवीन डॉक्टरांची भर पडणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यात 21 जून पासून मान्सूनचं दमदार आगमन झालंय. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा उशिरानं आला असला तरी 21 जूनला सायंकाळपासूनच गडगडाटासह पावसाची हजेरी लागली. त्यानंतर आठवडाभर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं उष्णतेत झालेली वाढ काही प्रमाणात कमी झाली असून हा पाऊस जर अशाच प्रकारे सुरू राहिला तर लवकरच शेतीची कामं देखील वेग घेणार आहेत. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 पिंगुळी गावचा युवा कलाकार आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झालाय. कळसूत्री बाहुले आणि चित्रगती यासारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आलाय. या पुरस्कारामुळे ठाकर आदिवासी लोककलेचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
2: याबरोबर

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:45 झाली आहेत. आता ऐकूया नवीन मराठी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: द नेक्स्ट वेव्ह. The next wave.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अगबाई अरेच्या 2 या चित्रपटातील गीत. मनोहर गोलांबरे यांच्या स्वरातलं, शब्द आहेत ओंकार दत्त यांचे आणि संगीत निषाद यांचं.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलं अगबाई अरेच्या दोन या चित्रपटातील गीत. स्वर होता मनोहर गोलांबरे यांचा, शब्द होते ओंकार दत्त यांचे, तर संगीत होतं निषाद यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तू ही रे या चित्रपटातील गीत. स्वर आहे सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांचा, शब्द लिहिलेत गुरु ठाकूर यांनी, तर संगीत दिलंय अमित राज यांनी.

श्रोतेहो, आता आपण ऐकलत तू ही रे या चित्रपटातील गीत, स्वरोता सहित ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांचा, शब्द होते गुरु ठाकूर यांचे, तर संगीत होतं अमित राज यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया डबल सीट या चित्रपटातील गीत, स्वर आहे श्रेया घोषाल आणि जसराज जोशी यांचा, शब्द लिहिले क्षितिज पटवर्धन यांनी, तर संगीत आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं.

श्रोतेहो, आता आपण ऐकलं डबल सीट या चित्रपटातील गीत. सूर होता श्रेया घोषाल आणि जसराज जोशी यांचा, शब्द होते क्षितिज पटवर्धन यांचे, तर संगीत होतं ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मितवा चित्रपटातील गीत. स्वर आहे सिद्धार्थ महादेवन यांचा आणि संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं, तर शब्द आहेत मंदार चोळकर यांचे.

श्रोते हो, आता आपण ऐकलत मितवा या चित्रपटातील गीत. स्वर होता सिद्धार्थ महादेवन यांचा, शब्द होते मंदार चोळकर यांचे, तर संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अगडबम या चित्रपटातील गीत. स्वर आहे वैशाली सावंत यांचा आणि अजित आणि समीर यांच्या गीताला शब्द लिहिलेत गुरु ठाकूर यांनी.

श्रोते, आता आपण ऐकलं आगडबम या चित्रपटातील गीत. स्वर होता वैशाली सामंत यांचा, शब्द होते गुरु ठाकूर यांचे, तर संगीत होतं अजित समीर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोलमाल या चित्रपटातील गीत. स्वर अवधूत गुप्ते यांचा, संगीत अवधूत गुप्ते यांचा, तर शब्द आहेत गुरु ठाकूर यांचे.

0: आत्ता आपण ऐकलत गोलमाल या चित्रपटातील गीत. स्वर आणि संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं, तर शब्द होते गुरु ठाकूर यांचे. याबरोबरच नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. आता ठीक 2:15 आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून हिंदीतून बातम्या अर्थात दोपहर समाचार सहक्षेपित करू.
2: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज शाम राष्ट्रपति भवन में वीरता पुरस्कार प्रदान करेंगी.

0: सोनिया यार या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 2:30 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रेड 2 या चित्रपटातील गीत. स्वर आहे जुबिन नौटियाल यांचा, शब्द आहेत मनोज मुंतसीर यांचे, तर संगीत आहे रोचक कोरली आणि नुसरत फतेह अली खान यांचं.

फतेह अली खान यांनी संगीत दिलेल्या या गीताचे शब्द होते मनोज मुंतसिर यांचे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लापता लेडीज या चित्रपटातील गीत. गीताचे बोल आहेत प्रशांत पांडे यांचं, संगीत राम संपत यांचं, तर स्वर अरिजित सिंग यांचा.

श्रोतेहो, आता आपण ऐकलं लापता लेडीज या चित्रपटातील गीत. स्वर होता अरिजित सिंग यांचा, शब्द होते प्रशांत पांडे यांचे, तर संगीत होतं राम संपत यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया डंकी या चित्रपटातील गीत. या गीताचं संगीत आहे प्रीतम यांचं, शब्द आहेत इर्शाद कामिल यांचे आणि स्वर अरिजित सिंग यांचा.

श्रोतेहो, आत्ता आपण ऐकलं डंकी या चित्रपटातील गीत. स्वर होता अरिजित सिंग यांचा, शब्द होते इर्शाद कामिल यांचे, तर संगीत प्रीतम यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्त्री या चित्रपटातील गीत. शब्द आहेत मीका सिंग आणि सचिन जिगर यांचे, शब्द आहेत वायू यांचे, तर संगीत पुन्हा एकदा सचिन जिगर यांचं.

श्रोतेहोत आपण ऐकलं स्त्री या चित्रपटातील गीत. स्वर होता मीका सिंग आणि सचिन जिगर यांचा, शब्द होते वायू यांचे, तर संगीत सचिन जिगर यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मेट्रो या चित्रपटातील गीत. स्वर आहे राघव चैतन्य यांचा. प्रीतम यांनी संगीत दिलेल्या या गीताचे शब्द लिहिलेत अनुराग शर्मा यांनी.

श्रोते हो, आता आपण ऐकलं मेट्रो या चित्रपटातील गीत. राघव चैतन्य यांच्या स्वरात, शब्द होते अनुराग शर्मा यांचे, तर संगीत होतं प्रीतम यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सन ऑफ सरदार 2 या चित्रपटातील गीत. स्वर आहेत विशाल मिश्रा यांचा, तर शब्द आणि संगीत जानी यांचं.

स्वर होता विशाल शर्मा यांचा, तर शब्द आणि संगीत जानी यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया मेट्रिक पास या चित्रपटातील गीत. स्वर आहे रेखा भारद्वाज यांचा, तर शब्द आणि संगीत आहे संजीव आनंद झा यांचं.

श्रोतेहो, या गीतासोबतच आम्ही द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव. श्रोतेहो, द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट संगीताचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता दुपारी ठीक 3 वाजता मुंबई केंद्रावरून आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधक

0: चा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं. मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी

0: सहकार्य केलं या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
1: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378°7-8 अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन EIR द्वारे जगात सर्वत्र. दुपारची 3:10 झाली आहेत. याबरोबरच आम्ही आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आता पुन्हा आपली भेट आमच्या दुसऱ्या सभेच्या वेळी 4:58 तोपर्यंत नमस्कार.

0: शुभ संध्याकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. मी शिल्पा मेहेंदळे या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: श्रोते हो, आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. प्रसारण आता सुरुवातीला ऐकूया संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीर बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक. साथ संगत आहे डफ निनाद पारखी, तबला मुलांशू परदेशी आणि दोतारा पवन नाईक. सादर करते संजय भुजबळ. आकाशवाणीच्या पुणे केंद्राची ही निर्मिती आहे. ऐकूया कार्यक्रम कबीर बोले.
2: श्रोतेहो नमस्कार. आता ऐकूया संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.

0: अरे बहुरी करेगा कब, अरे बाबा बहुरी करेगा कब, अरे बाबा बहुरी करेगा कब।
1: नमस्कार नमस्कार
2: नमस्कार नमस्कार।
1: आज एक खूप चांगलं निमित्त आहे,
2: खरं आहे
1: की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत। काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
2: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे, त्याच्यामध्ये स्वतःची सगळी

0: जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते.
1: वा
0: हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला, तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो. आणि त्यांच्या प्रश्नात्मक आणि क्रांतिकारी विचारांमध्ये त्यांनी समाजाला विचारलेले प्रश्न, यातून त्यांनी केलेलं असत्याचं खंडन आणि सत्याचं मंडन,
1: वा
0: हे अगदी मनाला भावून जातं.
1: पण खरं ना, कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे.
0: बाबा
1: सर्वांपेक्षा
0: बाबा
1: मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे.
0: नावाचा अर्थ हा एक चमत्कारच आहे. अर्थात संतांचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये,
1: खरं
0: आहे की नाही. तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं. पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण? हु ॲम आय? मी कोण आहे?
1: खरंच आहे. मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही. सर, आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात, तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत. कारण कबीरांचं बघा, प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे.
0: बेशक.
1: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे.
0: वा,
1: तुमच्या या शब्दालाच जोडणार काय? कबीर बोलून गेलेत.
0: क्या बात.

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायेपासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला ठरवता आला नाहीये. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 का 1399 असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं.
0: कारण त्यांनाच प्रश्न पडला होता की मी जर तुम्ही संगोपन केलं आहे तर मी मुळात आलो कुठून आणि मी जाणार कुठे.
1: बरोबर,
0: ह्या दोन प्रश्नांनी त्यांना पूर्ण आत्मसाक्षात्कार आणि त्यांचा प्रवास सफल केला असं मला वाटतं.
1: कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झाले,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले.
0: अगदी अगदी,
1: त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला
0: लहर तारा असं
1: काही लहर तारा खरंच आहे. इतकंच काय, हे कबीर नाव देखील नीरू जी त्याची आई आहे, नीरू आणि निमा,
0: निमा
1: हे दोन खरंच अपभ्रंश आहेत, नूर अली आणि नियामत या दोन नावाचे.
0: आणि त्यातला प्रेम, कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा, कारण त्याच्यात निस्वार्थता असते, त्या प्रेमाची ते अपेक्षा करतात. हे एवढं प्रेम करतात, तो ईश्वर किती प्रेमळ असेल. आणि माणसातला माणूस पण त्यांनी कायम सतत प्रेरणा देणारे त्यांचे काव्य, त्यांची पद सतत.
1: आणि प्रेमाचा विषय आपण काढला, प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
0: बहुत खूप, बहुत आणि स्वच्छ भाषेत,
1: स्वच्छ भाषेत.

0: हो ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडत हो।
1: वाह वाह।
0: आणि अर्थातच जुन्या काळामध्ये सलोख्याने जे राहायचे त्यातून त्यात हे गरीब, त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे, म्हणजे होळी असेल किंवा जे वेगवेगळे रावण दहन असेल अशा सगळ्या गोष्टी। पण ह्या सगळ्या सण एकत्र पाहताना त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत, आणि अर्थातच मी म्हणतो ना की ही इज अ रिब्युलियस फ्लॉवर असं म्हणेल मी, एक क्रांतिकारक हे फूल होतं हे असं मी म्हणेल। काही कारणास्तव त्यांना मदरसामध्ये जाता नाही आलं परिस्थिती अभावी असं पण त्यांच्याबद्दल सांगितलं जातं, त्यामुळे बऱ्याचदा त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही।
1: बरोबर। आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले, म्हणजे कबीर खडा बाजार में है त्यांचा शब्द आहे, बाजारात

0: सर, हे सगळं बालपण पुढे जात असताना आई वडिलांचं तर एक संगोपन होतच, पण तरी प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: कबीरांचं गुरूंचं भेटणं एक फार मोठा योग होता. त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. आणि रामानंदजी पण इतके कमालीचे होते की सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठला जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे, अशाची त्यांना जाणीव होती. त्यामुळे संत कबीरांनी त्यांनी सहजपणे सांगितलं, अरे जुला हा अमीर फकीर गरीब ये सब चीजे छोटी है, प्रभू ईश्वराच्या चरणी इथं लहान मोठं कोणीच नाही आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे, तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे आणि तो सर्वत्र आहे,
1: सर्वत्र आहे,
0: तो ओमनी प्रेझेंट आहे, तो सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे.
1: खरं आहे.
0: आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: हो, कारण नकळत हा समानतेचा सहिष्णुतेचा एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं. गुरु

0: खरा अनुभव देणारा तोच खरा गुरु, अशा अर्थाने ते सांगतात की खरे ईश्वरापेक्षाही मला गुरु श्रेष्ठ आहे, कारण त्याने ईश्वर काय याची जाणीव करून दिली. अशा अर्थाने ते गुरूंचं वर्णन करतात.
1: खूप खूपच छान. आणि गुरुकडनं आलेलं आताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्याला देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती याचंच उदाहरण. त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
0: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात ते बऱ्याचदा फसतात, कारण बाहेर ही तुम्हाला बाह्य जगतामध्ये व्यवहार आणि माया आहे, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. त्यापेक्षा सोपा मार्ग ते म्हणतात आंख नीची करो और खुद में खुदा को झाक लो.
1: क्या बात आहे, क्या.
0: ही त्यांची एक फार उच्च कोटीची सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
1: खरं खरं बघा, तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो, म्हणजे ते किती साधं आणि सरळ सांगितलेलं आहे त्याचा अनुभव होतो. हा आत्ताच सांगितलेला मुद्दा मला तू कुठं शोधतोय, हा किती छान आहे.
0: बेशक
1: मोको कहा ढूंढे रे.

0: वा वा पवनजी, आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: मला हे सांगायला विशेष आवडेल की कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. आणि ही टीका करताना त्यांची सडेतोड भाषा असायची की ज्या

0: त्यांना सरळ सरळ सांगणं असायचं की हे असं नाहीच आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं
1: बरोबर
0: त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाही आहे, हा सर्वांचा अधिकार आहे.
1: वा
0: त्या अनुषंगाने कबीरदासजींनी सतत ह्या रूढी परंपरा आणि चुकीच्या परंपरांवर सतत, जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला, तसं यांनी कायम
1: वा
0: चुकीच्या पद्धतीवर घाला घातला असं मला जाणवतं.
1: अगदी अगदी. आणि त्याच अर्थाचे त्यांचे दोहे पण किती छान आहेत, की तुम्ही कशाला तुम्ही दगडात देऊ नका मानू,
0: वा वा,
1: त्या दगडात जे जातंय दगडाचं त्याला देऊ माना.
0: क्या बात, क्या बात.

0: वा पवनजी, जे साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय, कारण त्या काळात त्यांनी लिहून नाहीच ठेवलं, पण आपल्या शिष्यांना त्यांनी सगळं दिलं होतं, त्यांच्या शिष्यांपैकी अनेकांनी हे जतन केलं आणि आज आपल्यापर्यंत ते पोहोचलंय. या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला?
1: मला कबीरदासजींचं वैशिष्ट्य असं वाटतं की ते प्रगल्भ बुद्धीचे होते. त्या भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडीबोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण, आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला. त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देवबोली वाटते.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाला बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्ला तालाचा संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे. तशी त्याची वाणी असली पाहिजे.
1: खरं आणि याला आम्ही अनालाक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर, आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रकट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमकं धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म.
0: खरंच.
1: आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम आणि सदाचार ही त्यांची नीतीमूल्य.
0: वा वा.
1: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून, त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
0: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडलं असेल.
1: बेशक बेशक. माला फेरत जुग भया, माला फेरत जुग भया,

0: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला. यात हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत. काय नेमकं म्हणतात कबीर यात?
1: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, मणी
0: माला फेरत
1: माला फेरत आहे, आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तस्बीवर विश्वास नव्हता. ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. ज्या जपाला कधी

0: थांबणं माहीतच नाही.
1: वा वा.
0: आणि त्या जपामध्ये ते म्हणायचे तुमच्या मनावरचा तुमचा जप फिरला पाहिजे.
1: क्या बात.
0: आणि त्या मनाला तुम्ही आत्मकेंद्रित करून, मी मनाला आत्मकेंद्रित करून म्हणतोय मी, त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा अशा अर्थाने ते कायम अजप अजप ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख. परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
1: बरोबर. पुन्हा ज्ञानेश्वरीशी निशांक मिळत जुळती गोष्ट आहे.
0: अगदी अगदी. मैं तो हारा तो मैं तो मैं कौन है तो मैं तो हारा हे त्या पंडिताला कळालंच नाही. जो अना है, तुम्ही तुमचा अहंभाव घालवला पाहिजे. जोपर्यंत अहंभाव जात नाही तोपर्यंत तुम्हाला साक्षात्कार भाव येत नाही, तुम्ही द्रष्टे होत नाही, तुम्ही स्वतःकडे नीट पाहूच शकत नाही.
1: आणि हरल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
0: क्या बात. हरल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत असं त्यांचं म्हणणं आहे.
1: क्या बात.
0: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं ते समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्वाचं वाटतं की ते म्हणायचं तुमचं, त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण, त्यांनी तुझा शत्रू तूच आणि तुझा मित्र तूच.
1: म्हणजे पुन्हा तोच विचार की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे,
0: तुझ्यात
1: या कणात आहे, त्या दगडात आहे, सगळीकडे.
0: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे. त्याच्यासाठी बाहेर पडायची गरज नाही हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला. आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळे माणसं माणसांसारखे जगायला लागतील.
1: वा वा. आणि किती थेट संदेश असायचे, म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा किती छान डोहा आहे.

0: वा, मला शोधायची गरज नाही, याच्यापेक्षा वाईट मला शोधायची गरज नाही, मी माझ्यातच हे वाईट पॉईंट शोधलं पाहिजे. किती थेट विचार आहे
1: सर. सर कबीरांच्या विचारातून केंद्रबिंदू म्हणून आपण म्हणता येईल त्याला आत्मज्ञान आपण त्याला म्हणू. आपल्या आताच्या काळातल्या लोकांना सांगायचं झालं तर ते कधीच प्रूव्ह करत नाही गेले, ते इम्प्रूव्ह करत गेले.
0: हो क्या बात.
1: हा, कारण इम्प्रूव्ह करण्यामध्ये आतला भाव असतो. ती स्पर्धा असते बाहेरच्या जगाची नाही, स्वतःची असते.
0: वा वा.

0: जीवनातील जे द्वंद्व आहेत तुमचे, मोह आणि संघर्ष, याच्या गिरणीमध्ये माणूस फार रगडला जातो, पिसला जातो. तेच जर तुम्ही आत्मसाक्षात्काराकडे जर वळाले तर तुम्ही सहजपणे मुक्ती मिळवण्याला तुम्हाला सहज तुम्हाला मार्ग मिळेल असं त्यांचं म्हणणं असायचं. एक बूंद से सृष्टी रची है, एक बूंद से सृष्टी रची है, कौन ब्राह्मण कौन शूद्र.
1: वा वा,
0: हा त्यांचा विचार पाहिला की असं वाटतं की किती स्वच्छ झालेला आत्मसाक्षात्कार, आणि इतक्या सोप्या शब्दामध्ये सांगणार आहे कबीर, कमाल आहे,
1: खरंच आहे, कमाल कमाल.
0: असं वाटतं की ह्या पदाशिवाय हे अपूर्ण राहील आपलं बोलणं. त्या अनुषंगाने मी म्हणू इच्छितो
1: स्वागत
0: प्लीज.

0: अर्थात हा विचार कबीरदास जींना ज्यावेळेस त्यांचे सद्गुरु यांनी आपलं देह सोडला त्यावेळेस हा दोहा त्यांना सुचलेला आहे की आपणच संपतो त्यावेळेस आपणच आपल्यात विलीन झालेलो असतो.
1: वा, जल आणि कुंभ खरंच आहे.
0: आपणच आपल्याला पाहणं, आपणच आपल्याला ऐकणं, आपणच आपल्यात संपणं हा त्याच्यातला फार उच्चतम भाव त्यांनी तिथे एक फार सुंदर प्रकट केलेला आहे.
1: वा, आणि शेवटी त्यांनी पण तेच तत्व पाळलं म्हणा की अनेकांची जिथं एक मान्यता होती की काशीत जर तुम्ही तुमचा देह ठेवला तर तुम्ही थेट स्वर्गात जाता, हे न हो म्हणून त्यांनी मुद्दाम मगहरमध्ये शेवटचे काही दिवस घालवले, क्षण घालवले, आणि तिथं सदेह त्यांनी
0: वेशक
1: मार्गक्रमण केलं पुढचं, अशी पण एक मान्यता आहे.
0: आणि त्यावर मला फार सुंदर त्यांचा एक दोहा आठवतो, तो म्हणजे

0: ये मुर्दो का गाव म्हणतात ना ते, ह्या मरते भूत तलाला ते मुर्दो का गाव म्हणताय.
1: अच्छा,
0: पण साधोरे म्हणजे काय? साधून घ्या हे मरणाचं आणि हे मुर्द्यांचं शहर आहे, ही भूमी सगळी मुर्द्यांची, लक्षात घ्या, साधून घ्या,
1: बरोबर,
0: समजून घ्या, असं त्यांचं कायमचं म्हणणं असायचं.
1: किती किती छान.
0: विशेष म्हणजे कबीरांबद्दल बोलायचं तर केवळ ते भक्त कवी नव्हते, ते भक्तीचे फक्त पुरस्कर्ते नव्हते, तर त्यांनी सांस्कृतिक समन्वयाचा एक विशेष प्रचार केला. त्याचबरोबर निर्गुण भक्ती आणि सुफी प्रेम तत्व यांचा सुंदर संगम समन्वय त्यांनी घडवून आणला. आणि हा संदेश देताना मला अभिजात समाजामध्ये हा विशेष प्रेमाचा संदेश द्यावासा वाटतो त्यांचा, तो म्हणजे असा

0: वा पवनजी, छान छान सुधारण अशी दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करता आहात, आणि जी वाद्य आत्ता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत, ह्या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य येते, दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हां, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हां
1: हां, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं,
0: वा
1: मात्र त्याच्यात दोतार आहे. दोतार हे वाद्य काय सांगतं की ह्या ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार असं
1: दोतार म्हणतात.
0: तसं एकतारी आहे तसं हे दोतार
1: दोतार आहे,
0: आणि साधारण आकार त्याचा एकतारी सारखा आहे, थोडस लांब आहे, पण
1: थोडं लांब आहे,
0: एकतारीपेक्षा थोडस लांब.
1: अगदी
0: पवनजी, खर तर तृप्त झालो असं मला म्हणावंसं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावंसं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणारं असं सगळं चाललंय, पण कुठेतरी काळाची मर्यादा आहे म्हणून आपल्याला थोडं थांबावं लागणार. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
1: मला खूप सुंदर तुम्ही प्रश्न केला, पण हसताना मला विशेष सांगावं असं वाटतं श्रोत्यांना.

कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे, बेझिझक. बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिझक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमायणी, शबद, साखी, ज्ञान, 34 ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. जसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, अल्पसंतुष्टी पण याच्यात.

0: क्या बात आहे, म्हणजे मलाही उपाशी राहू देऊ नको, आणि माझ्या दारावर जर कोणी साधू आला तर मी त्याला उपाशी परत नाही पाठवायला पाहिजे.
1: तो साधू जो सतत साधनेत आहे आणि सतत साधणारा आहे तो भुखाने गेला पाहिजे. हा त्यांचा भाव फार स्वच्छ होता,
0: खरंच आहे.
1: ते रिकाम्या माणसाला कधीच मारत नव्हते. जो काहीतरी साधतोय सतत तो साधू त्यांना अपेक्षित आहे.
0: अच्छा.
1: हा
0: आणि त्याला त्याला साधू देत, हा त्याचा वेळ त्याच्यात घालू देत, त्याला जेवणासाठी भ्रांत त्याची ठेवू नको.
1: क्या बात, बहुत
0: क्या बात, क्या बात.
1: हे गुरु तत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलंसं केलं तर सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे होऊ असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
2: संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, कबीरा बोले. विशेष सहभाग होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो, आताच आपण संत कबीर जयंतीनिमित्त कबीरा बोले हा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकला. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 5:30 आणि 17 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. आज युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपण ऐकणार आहोत महान भारतीय संत कवी आणि समाजसुधारक संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कहे कबीर ऐसी वाणी बोलिये. कार्यक्रमाचं लेखन निवेदन केलंय आरती गाडवे यांनी आणि सादरकर्ते आहेत धीरज केदारी.

युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. एकंदरीतच आपण आपल्या संपूर्ण देशाच्या सामाजिक संस्कारांविषयी विचार केला तर आपल्या प्रत्येकाच्या विचारांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इथल्या संत विचारांचा प्रभाव आहेच. तो वेळोवेळी आपल्याला दाखवून देतो की आपल्यातून भारतीय संतांचं तत्वज्ञान हे कधीच वजा होऊ शकत नाही, तर काळानुरूप ते आपल्याला रोजच्या जगण्याशी जरा जास्तच रिलेट करतं. म्हणजे संतांइतकं रिलेव्हंट साहित्य दुसरं नाहीच हे असं वाटणारी मी एकटीच नाही आहे. कारण जर मी एकटीनेच असा विचार केला, आजही बॉलिवूडमधली तुम्हाला मला आवडणारी गाणी, डायलॉग, जेव्हा दोहे पदं असतात तेव्हा ती आपल्या सगळ्यांच्याच मनावर इतकी आरूढ झाली असते का? कितीतरी तुमच्या माझ्या लाडक्या गाण्यांची हुकलाईन हे दोहे आहेत हे आपल्याला माहितीही नाही, पण ते पद ते गाणं आपल्याला पूर्ण पाठ आहे. आजही कबीर आपल्याला साथ घालतात, जाग करतात, शांत करतात. त्यांच्याच शब्दातून आपण शोधूयात आपल्यातले कबीर. आजच्या खास कार्यक्रमातून कहे कबीर ऐसी बाणी बोलिये. कशी ओळख करून द्यावी कबीरांची?

माणसांच्या अगदी जन्माच्या कथेपासून ते अनेक गोष्टी आहेत ज्याविषयी वेगवेगळी मतभिन्नता आहे, पण कबीरांनी जे आपल्यासाठी विणलंय त्यातला प्रत्येक धागा फार महत्त्वाचा आहे. कहे कबीर ऐसी वाणी बोलिये. 15व्या शतकातील एक विणकर, ना राजदरबाराचा आश्रय, ना मोठे विद्यापीठ, ना कोणती राजकीय सत्ता, पण तरीही आज इतक्या वर्षांनंतरही ज्यांचे शब्द अगणित लोकांच्या मनात जिवंत आहेत ते म्हणजे संत कबीर. त्यांनी धर्म, जात, पंथ, अंधश्रद्धा, दांभिकता यावर कठोर प्रहार केला, परंतु त्याचबरोबर त्यांनी प्रेम, माणुसकी, आत्मज्ञान आणि जीवनमूल्यांचा दीपही हातात दिला. आपल्या आत्ताच्या सोशल मीडियावरचं किंवा एकंदरीतच जे एक्सप्रेशन आहे ते कबीर वचनांच्या आधारावर असतं, ज्यातला फिलॉसॉफिकल पार्ट जो काही आपण म्हणतो तो फार महत्त्वाचा आहे, पण त्यासोबतचं खरं नातं शोधणं, त्याची मुळं शोधणं म्हणजेच कहे कबीर शोधणं, आणि त्या नात्याविषयी बोलणं म्हणजेच ऐसी वाणी बोली आहे.

कबीरांचे दोहे म्हटलं की किती किती गोष्टी डोळ्यापुढे लख्ख उभ्या राहतात. पण स्टे ट्यून्ड म्हणजे अगदीच तुमची माझी चहा पिण्याची वेळ आहे. त्यामुळे कबीर आपल्या पिढीला कसे आपल्याला आवडेल आणि आपल्याला साजेल अशा पद्धतीने काय काय सांगतात ते बघूयात. एखादं सहज गाणं आठवूयात का, म्हणजे आपल्या तरुण वर्गाला आवडलेला ZNMD, जिंदगी ना मिलेगी दोबारा. त्यामध्ये बुरा जो मैं देखन चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न होय, या दोह्यात कबीरची आत्मपरीक्षणाची शिकवण देतात. आपण अनेकदा इतरांच्या चुका शोधतो पण स्वतःकडे पाहायला कबीर शिकवतात. याच विचाराचा प्रत्यय आपल्याला दिल धडकने दो या गाण्यातही येतो. या पदांनी तसं तर आपल्याला तुलनेपासून दूर राहायला शिकवलंय. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मे भी भूखा न रहो साधून भूखा जाय. यामधल्या मागणीमध्ये आपला अधिकचा हव्यास कमी करून उत्तमाची गोष्ट वृद्धिंगत करता यावी यासाठी कबीर उपदेश करतात. हेच पद लक्षात घेऊन अगदी 3 इडियट्समधला ऑल इज वेलचा मुद्दा आपण जो म्हणतो, तो म्हणजे सक्सेस इज नॉट हॅव्हिंग एव्हरीथिंग, इट इज व्हॅल्युइंग वॉट यू ऑलरेडी हॅव. किंवा खूप शोधलं तर लक्षमधलं कंधोसे कंधे मिळते, ज्यामध्ये धीरे धीरे से मना, धीरे सब कुछ होय, माली सीचे सोघडा, ऋतू आहे फल होय. ज्यामध्ये यशाला वेळ लागतो, झाडाला फळ यायला ऋतूंची वाट पाहावी लागते, याच विचारांची झलक गाण्यात आहे. अगदी मन के हारे हार है, मन के जीते जीत, हेही पद कबीरांचंच. कधी कधी कबीर आपल्याला आपल्याच पिढीची भाषा समजावून सांगतात, किंवा कधी कधी आपल्या पिढीला कबीर फार सहजतेने जागवतात. हां हां, पण जे काही आध्यात्मिक अधिष्ठान आहे ते इतर बाह्य गोष्टींकडे न पाहता आपल्या मनात खोल डोकवायला शिकवतं. जिन खोजा तिन पाईया गहरे पाणी पैठ, जिन खोजा तिन पाईया गहरे पाणी पैठ, मैं बपुरा बुडन डरा, मैं बपुरा बुडन डरा, रहा किनारे बैठ. त्यांचं म्हणणं असं आहे, जे धाडस करतात ते काहीतरी प्रयत्न करतात, म्हणून त्यांना समुद्रात काहीतरी तरी सापडतं. पण जर आपण बुडू या भीतीने काहीच केलंच नाही, तर ना पोहता येणार ना समुद्रातले मोती सापडणार. हा शोधच मुळात आत्मशोधाकडे नेतो. त्यामुळे मग मोको कहा ढूंढे रे वंदे मैं तो तेरे पास मैं, हे पद आपल्या आत बरंच काही बदलतं. आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या अनेक शक्ती असतात, कुटुंब, शिक्षण, समाज, अनुभव आणि काळ. पण याहीपेक्षा सर्वात मोठी शक्ती असते ती म्हणजे विचारांची शक्ती. विचार माणसाला घडवतात, उंचवतात. 15व्या शतकातले कबीर आजही तसेच आपल्याला दिशा दाखवतात, कारण आपला समाज म्हणून असणारा एकत्रित अनुभव आणि काळ. कबीर म्हणतात, जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान. याच त्यांच्या मतांचा प्रभाव कितीतरी क्रांतिकारी महापुरुषांवर आहे. महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक बूंद एक मलमूत्र, एक चाम एक गुदा, एक ज्योत से सब उत्पन्ना, कोण ब्राह्मण कोण सुदा. प्रभाव हा असा उत्तम विचाराला घेऊन प्रवाही होतो, जो एक क्रांती घडतो. त्याच क्रांतीच्या प्रेमात जग पडतं जे मानवताधिष्ठित आहे आणि करुणामय आहे. संघर्षामागच्या उद्देशाची स्पष्टता पूर्ण स्पष्ट आहे. आपल्यालाही असायला हवी ही स्पष्टता, की मला जे महापुरुष नेहमीच प्रेरणादायी वाटतात, त्यांचं आणि कबीर दोहांचं नातं नंतर नंतर त्यांच्या जगण्याच्या कृतीवर किती प्रभाव करणारं ठरलं. पण कबीरांच्या वाङ्मयातील श्रमप्रतिष्ठा ही आजच्या आपल्या पिढीला, म्हणजे तुम्हाला मला, ताळ्यावर आणण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावते. कारण ते स्वतः विणकर होते, पण त्यांनी प्रत्येक धाग्याबद्दल वर्णन करताना कितीतरी उपमा दिल्या, त्या सजवल्या आपल्याला आणि त्यात रमवलं. कधी कधी आपलं काम हे आपण करत नसतोच, तर तो जो कोणी आपल्यासाठी आराध्य आहे तो हे काम आपल्याकडून करवून घेतो. तर कधी आपलं संपूर्ण जीवनच किंवा शरीरच

आपण तयार करत असलेला शेला आहे असं संत कबीर म्हणतात. भारतीय संत वाङ्मयातील तत्वज्ञानातील सर्वात महत्वाच्या गोष्टी आपण शोधल्या तर त्यात मुख्य गोष्ट हीच आहे की त्यांनी आराध्य ही संकल्पना किंवा धारणा विश्वास कधीच मूर्तीपुरता मर्यादित नाही ठेवला. त्याचं रूपांतरण रोजच्या जगण्याचं ध्येय मानलं, तेच साध्य मानलं. त्यातून मानवी जीवनाच्या गरजा मूल्य यामध्ये फक्त कुठली तरी त्याग वैराग्य या संकल्पना यावरच स्थिमित न राहता प्रेमाचा पुरस्कार केला, जीवनमूल्य रुजवले आणि रोजचं सामान्य माणसाचं जगणं सजवलं, सहज सुंदर करण्यासाठी नेहमी साथ दिले. त्यामुळे आजही आपण आपल्या पिढीचा विचार केला तर कबीर भजन हे फक्त आध्यात्मिक शांती या संकल्पनेत गणल्या जात नाही, तर ते कधी रोज सकाळचं मोटिवेशन सॉंग ठरतं, कधी अबिदा परवीनच्या आवाजात इबादत की आवाज ठरतं, तर कधी इम्तियाज अलीच्या गोष्टीतलं मूवीतलं खूप फिलॉसॉफिकल रोमॅन्टिक पण तितकंच प्रिय कन्क्ल्युजन ठरतं. कधी कधी आपणही लता मंगेशकर मोहम्मद रफीजींच्या आवाजात दोहे ऐकतो तेव्हा या पदांनी आपल्या आधीच्याही कितीतरी पिढ्यांमध्ये हे धागे ओवले आहेत हे आपल्याला स्पष्ट दिसतं. आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा माझ्या कुळामधूनच जो रस वजा होणार नाही तो म्हणजे कबीर दोह्यांच्या भजनातलं निर्गुणी भजन, तेही कुमार गंधर्वांच्या आवाजातलं. शून्यगर शहर किंवा सुनता है गुरुज्ञानी, भोला अमर अमेरिकाया, या प्रत्येक गोष्टीत आपण जितकं खरं खुरं रमू ऐकू तितकं जास्त फिलॉसॉफिकलच होऊ. हां, हा पण ही फिलॉसॉफी आपल्याला स्वतःच्या एका सुंदर व्हर्जनची भेट घालून देते, जी भेट आपल्याला कधी इतर कोणी नाही घालून देऊ शकणार. त्यामुळे हे असं संत साहित्य जे आपलं काम करता करता आपल्याला अगदी सहजतेने हळुवारपणे सुंदरता दाखवतं ते ऐकायला हवं, ऐकवायलाही हवं आणि अगदी सहज निर्हेतुक. निर्हेतुक असा शब्द मनातून येतो कारण हातात कबीरांचा दोहा आहे. कबीरजी लिहितात, कबीर खडा बजार मे मांगे सब की खैर, ना काहू से दोस्ते ना काहू से बैर. आपण प्रत्येक वेळेस हितचिंतक म्हणून असलो की आपण आपल्या माणसांपुरता चांगला विचार करतो, पण कबीर जेव्हा ना काहू से दोस्ती पर मांगे सब की खैर असं म्हणतात तेव्हा आपल्याला सर्वांनाच हे पद खूप मोठं वाटतं, कारण ते आपल्याला सगळ्यांच्या हिताचा विचार करत असताना तशी कृती करण्यास भाग पाडतात. किंवा आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक जे आहे त्यातही कबीरदास असं म्हणतात की ऐसी वाणी बोलीये मन का आपा खोय, ऐसी वाणी बोलीये मन का आपा खोय, औरण को शीतल करे आपहू शीतल होय. म्हणजे आपल्याला आयुष्यात चांगलं शिकवणारं कोणीतरी हवंच असतं. त्या चांगल्या विचाराच्या शोधात कबीर म्हणतात, सबधरती कागद करू लेखनी सब बन राय, सात समुद्र की मसी करू गुरुगुण लिखा न जाय. जी व्यक्ती संत विचार तत्व किंवा काही ज्यानं आपल्यातली शहाणी जागवली जगवली त्याचे ऋण हे आपली श्रीमंती असते, तिथे आपण बसावं आणि ते ऐकावं.

कुठलाही प्रवास, कुठलंही एक्सप्रेशन, त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर्नी. हा, पण ही जर्नी आपल्यातून बाहेर कुठेतरी आहे असं आपल्याला नेहमी वाटतं. आणि संत साहित्यातली फिलॉसॉफी जरा वेगळी आहे. ती म्हणते की कबीर यंत्रण बजाय टूट गए सब तार, यंत्र बिचारा क्या करे चला बजा मनहार. आपण आपल्या रोजच्या आयुष्यातही आपल्या एक्सप्रेशनला एखाद्या मिडियमचा शोध घेत असतो, पण आपलं एक्सप्रेशन काय आहे याचा विचार करायला भाग पाडणारी एखादी रचना आपल्या हातात आली की आपल्याला जाणवतं की कबीर सुनो भाई साधो असं का म्हणतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तेच दोहे पुन्हा ऐकवते. कबीर म्हणतात, माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोही, एक दिन ऐसा होएगा मैं रोंदूगी तुही. लकड़ी कहे लुहार से तू मती जा रे मोही, एक दिन ऐसा होएगा मैं जारूंगी तो ही. एक दिन ऐसा होएगा कोय काहू का नाही, घर की नारी को कहे तन की नारी जाहे. जागो लोगो मत सुओ, ना करू नींद से प्यार, जैसा

सपना रहना का ऐसा यह संसार. आपल्याला फार प्रॅक्टिकल ऍस्पेक्टकडे नेतात हे दोहे, पण ते जेव्हा एखाद्या गाण्यातून, एखाद्या मूवीतून, एखाद्या पुस्तकातून भेटतात तेव्हाच साक्षात्कारी वाटतात असं नाही. कधीतरी सहज वेळ काढून, हा राखीव वेळ काढून आपण शोधला पाहिजे त्या पदांचा अर्थ. आपल्यातल्या आपल्या चांगल्या विचारांची गरज जिवंत ठेवण्यासाठी हेच प्रेरणा ठरतील. कारण जसं कार्य

आपल्यातल्या आपल्या चांगल्या विचारांची गरज जिवंत ठेवण्यासाठी हेच प्रेरणा ठरतील. कारण जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी म्हणाले की संत साहित्य हे संपूर्ण देशासाठी सामाजिक संस्कारांसारखं आहे, त्यात एक अंश आपल्या वाट्यालाही यायला हवा ही इच्छाच फार सुंदर आहे. त्यामुळे कार्यक्रमाचा शेवटही कबीरांच्याच एका छान दोह्यानं करूयात. आणि तोपर्यंत कहे कबीर ऐसी वाणी बोलिये, औरण को शीतल करे, आप हो शीतल होय.

इलेक्ट्रॉनिक सिगरेट्सच्या विरोधात युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स, ई सिगरेट्स किंवा वेपनिंगचं आकर्षण वेगाने वाढत आहे, पण हे आकर्षण फसवे आहे. यामुळे शरीरावर गंभीर दुष्परिणाम होतात. फुफ्फुसाचे विकार, हृदयविकाराचा धोका आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम हे त्याचे काही गंभीर परिणाम आहेत. लक्षात ठेवा, ई सिगरेट्स हे धूम्रपानाचं सुरक्षित पर्याय नाही. यामध्ये निकोटीन आणि इतर रासायनिक घटक असतात जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. म्हणूनच आज सर्व युवकांसाठी हे ठाम आवाहन आहे, सजग व्हा, समजूतदार व्हा आणि इलेक्ट्रॉनिक सिगरेट्सना ठाम नकार द्या. तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे. तुमचा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरू शकतो आणि तुमचं नाही अनेक जणांना योग्य मार्ग दाखवू शकतं. नशामुक्त, तंदुरुस्त आणि जागरूक युवकच उज्ज्वल भारत घडवू

शकतो. चला आजच संकल्प करूया, ई सिगरेट्स पासून दूर राहूया, इतरांना सुद्धा याबाबत जागरूक करूया, नशामुक्त भारतासाठी पुढे सरसूया. धन्यवाद.

आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com. yuvaniairpune@gmail.com. yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला, युववाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झाला. श्रोते हो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: neither knew nor recognized by the Indian government. Foreign Secretary said that as far as the Indian government is concerned, there is no official participation, support or involvement in events like these. Commerce and Industry Minister Piyush Goyal is leading a high-level Indian business delegation to Athens in Greece after concluding his visit to the United Kingdom. Mr. Goyal met the Development Minister of Greece, Takis Theodorakakos, today. Mr. Goyal said they discussed strengthening the India-Greece economic partnership through greater trade, investment, industrial cooperation, and resilient supply chains. He added that they also explored opportunities to deepen collaboration in manufacturing, startups, and emerging technologies for the shared prosperity of both the nations. India's industrial output growth, as measured by the Index of Industrial Production, or IIP, expanded by 5.1% in May this year on an annual basis. As per the data released by the Ministry of Statistics and Program Implementation, or MOSPI, growth in the electricity and gas supply sector expanded by 9.9% during the last month. Manufacturing, as well as water supply, sewerage, and waste management sectors posted a 5.5% growth. However, mining and quarrying sector proved to be a laggard, decelerating by 1.6%. An Indian Army field hospital deployed in earthquake-hit Venezuela under Operation Amistad has become fully operational. It is providing free round-the-clock medical services to the people of Venezuela. The Indian Embassy in Venezuela said an Indian medical team comprising experienced doctors has established a camp at the International La Rinconada racetrack in Caracas. It said the medical camp is now fully operational and services are open 24/7. Benchmark domestic equity indices ended almost 0.5% down today. Sensex fell 372 points to close at 76,728, while Nifty also dropped to settle at 23,946. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 आणि 13 सेकंद झाली आहेत. यानंतर जाणून घेऊया आजच्या उर्वरित वेळात आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषानंतर लगेच 6:20 संस्कृतमधून समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल कार्यक्रम साहित्य सौरभ. या अंतर्गत आपण ऐकू शकाल महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया पेरणीपूर्व बीज प्रक्रियेचं महत्व याविषयी माधुरी आवटे यांनी दिलेली माहिती. त्यानंतर ऐकू शकाल आडसाली ऊसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी डॉ शशिकांत पाटील यांनी दिलेली माहिती. त्यानंतर शेवटी बाजारभाव. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी. रात्री 7:15 आज एक कलाकार या कार्यक्रमामध्ये मागोवा घेऊया नितीन मुकेश यांच्या संगीत कारकिर्दीचा. सादरकर्त्या शिल्पा मेहिंदळे. यानंतर 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 प्रसारित करू कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादरकर्त्या गौरी लागू. आता जाणून घेऊया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 5:55 गिरवाणवाणीमध्ये पारंपरिक शारदा स्तोत्र प्रस्तुत करतील वैभवी शेटे. 6:05 आपण ऐकू शकाल प्रभातवंदन हा मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम. 6:25 चिंतन सदरात ऐकू शकाल डॉ व्ही य कुलकर्णी यांचे विचार. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. उद्या सकाळी 6:40

20 मिनिटांनी आणि संध्याकाळी 7:30 वाजता कृषीवाणी सदरामध्ये ऐकूया गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापनाविषयी माहिती. सकाळी 6:45 वाजून आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात जाणून घेऊया बाळणपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती, याचा भाग तिसरा. 6:50 परिसर कार्यक्रमात ऐकूया पर्यावरण संवर्धनाविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती. सादर करते प्रवीण चिपळूणकर. उद्याचे आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहेत. 7:00 आपण ऐकू शकाल आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित होईल. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचा 13वा भाग आपण ऐकू शकाल. निवेदन आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी. 8:40 आपण ऐकू शकाल भावधारा. तर सकाळी 9:00 आपण आनंद घेऊ शकाल मराठी चित्रपट संगीताचा. सकाळी 9:30 फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सादर करते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 10:00 प्रसारित करू ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. सकाळी 10:10 आपण ऐकू शकाल सुगम संगीत. त्यानंतर स्थानिक निवेदनांची वेळ आहे 10:25. 10:30 ऐकू शकाल वार्ताचित्र. उद्या सकाळी 10:45 आणि संध्याकाळी 5:00 आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 11:00 प्रसारित होईल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. सरोदवादन प्रस्तुत करतील तनुश्री चटर्जी. त्या प्रस्तुत करतील राग बिलासखानी तोडी आणि त्यांना तबल्यावर साथ करतायत अशोक कुमार मोइत्रा. सकाळी 11:30 आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल गायिका भगिनी प्रियांका आणि प्रांजली बर्वे यांच्याशी मारलेल्या गप्पा आणि गाणी याचा भाग दुसरा. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखन स्मिता जोगळेकर. आरोग्य दर्पणमध्ये ऐकूया उदरभरण नोहे हा कार्यक्रम तज्ज्ञ डॉक्टर सिदेश तांबणे. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 आणि 2:30 कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. श्रोते हो उद्या संध्याकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो उद्या संध्याकाळी 6:30 पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण मोबाईल ॲपवर ऐकू शकाल. तर रेडिओ सेटवर ICC विमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 द ओव्हल लंडन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन सामना संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. त्याच दरम्यान 6:30 मोबाईल ॲपवरती ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये सुलभ प्रजनन व्यवस्थापनेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी डॉक्टर अजित माळी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. त्यानंतर कृषीवाणी यामध्ये गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन शेवटी बाजारभाव कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी. रात्री 7:15 कार्यक्रम प्रसारित होईल एक कलाकार. यानंतर 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 नभोनाट्यामध्ये मुक्तिपत्रे
हे नभोनाट्य आपण ऐकू शकाल. डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं हे

आकाशवाणी रुपांतर सादर करत्या गौरी लागू. त्यानंतर रात्री 10:30 नादब्रह्ममध्ये सरोदवादन प्रस्तुत करतील कलाकार तनुश्री चटर्जी, राग छायानट, आणि त्यांना तबल्यावर साथ करतील अशोक कुमार मोइत्रा. याखेरीज आमची सर्व बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेला आम्ही प्रसारित आणि सहक्षेपित करू. तर ही होती आज उर्वरित वेळात आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ऐकूया कार्यक्रम विषयक निवेदनं.

0: गीत गंगा
1: श्रोते हो, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक आसामी विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांकरता आकाशवाणीवर आल्या.
2: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय.
3: भानुविलास नावाचं थिएटर होतं पुढे मुंजाबाच्या बोळाच्या समोर आतीने. तिथे वडिलांची संगीत नाटकं मी पाहिली आहेत, गद्य आणि पद्य दोन्ही.
1: कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ यांच्याशी गप्पा मारताना आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकताना त्यांचे आयुष्याचे प्रवास उलगडले.
4: कित्येक वेळा मला आठवते बेला, तू मला साथ केली तंबोऱ्यावर.
5: हो,
4: आजीच्या 61
5: तेव्हा वय वर्ष सावनीचं फक्त.
1: आणि म्हणता म्हणता या कार्यक्रमाचे 600 वर भाग आता झाले आहेत. तेव्हा जरूर ऐका विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांचे पहिल्यापासूनचे सगळे भाग पुणे आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवरून लाईक करा आणि युट्यूबची लिंक शेअर करायला विसरू नका.
6: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:20 संस्कृतमधून समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: परीक्षण इति अभियानान्तर्गतं मतदातृभ्यः निर्वाचक गणना प्रपत्राणां प्रतिगृह वितरणाभियानं स्वस्तनादारप्स्यते। देहली नगरस्य मुख्य निर्वाचनाधिकारी अशोक कुमारः अद्य नवदेहली नगरे प्रसार माध्यमान् संबोधयन् एतत् अघोषयत् यत् मतदान केन्द्रस्तरीय BLO इत्याख्याः अधिकारिणः स्वस्तनादारभ्य अग्रिम मासस्य नवविंशति दिनांक पर्यन्तं कार्यमिदं सम्पादयिष्यन्ति इति। श्री कुमारः अवदत् यत् अगस्त मासस्य पञ्चम दिनांकात् सितंबर मासस्य चतुर्थ दिनांक पर्यन्तं अभियोगाः आक्षेपाश्च निवेदयितुं शक्यन्ते। अंतिमा निर्वाचक सूची अक्टूबर मासस्य सप्त दिनांके प्रकाशिता भविष्यति।
1: जो हमारे लिए डेट है हाउस टू हाउस, जिसमें BLOs एक एक घर जाकर सभी इलेक्टर्स को इनोबरेशन फॉर्म डिस्ट्रीब्यूट करेंगे, वो 30 तारीख से शुरू हो जाएगी और 29 जुलाई तक फॉर्म वापसी की भी डेट है। और इसके लिए जो हमारे 13,033 बूथ्स हैं, वो सभी पे BLOs अपॉइंटेड हैं, तो सभी BLOs को उनके इनोमरेशन फॉर्म हमने दे दिए हैं, जो कि कल सुबह से अपनी कार्रवाई शुरू कर देंगे। इसके साथ साथ ऑनलाइन फॉर्म भरने की भी सुविधा दी गई है।
0: भारत ऋतु विज्ञान विभागेन स्वस्तनं यावत् उपहिमालयीय पश्चिम बंग क्षेत्रे सिक्किम प्रदेशे च प्रचण्डतः अतिप्रचण्ड तरायाः वर्षायाः पूर्वानुमानं कृतमस्ति। बुधवासरं यावत् अरुणाचल प्रदेशे, असम राज्ये, मेघालये, केरलम राज्ये, माहे प्रदेशे च प्रचण्ड वृष्टिः भविष्यतीत्यपि ऋतु विभागेन पूर्वानुमानं कृतम्। फीफा विश्वचषक क्रीडायाः नॉकआउट इति चरणे संयुक्तराज्य अमेरिका देशस्य लॉस एंजलिस नगरे प्रथमायाः नॉकआउट इति स्पर्धायां कनाडा देशः दक्षिण अफ्रीका देशं 1-0 पराजयत्। बैडमिंटन क्रीडायां भारतीयः क्रीडकः किदंबि श्रीकान्तः US ओपन क्रीडायां पुरुष एकल स्पर्धायां रजत पदकं विजितवान् इति वार्ताः।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ। ही निर्मिती आहे आकाशवाणी जळगाव केंद्राची।
3: प्रसारित करीत आहोत मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ। आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
4: श्रोतेहो नमस्कार। मराठी साहित्यावर आधारित साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासन सेवेतील उपजिल्हाधिकारी तसेच वाङ्मय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित असं नाव ज्यांना उत्कृष्ट मराठी वाङ्मय यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, तो म्हणजे त्यांच्या बालवाङ्मयासाठी। बालवाङ्मय अंतर्गत कथा छोट्या गोष्टी, परिकथा, लोककथा संग्रह, राजा मंगळवेढेकर पुरस्कार, हा पुरस्कार मानाचा समजला जातो तो आपल्या खानदेशातल्या जितेंद्र कुवर यांच्या नावावर आहे। आज आपल्यासोबत जितेंद्र कुवर आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत त्यांचा साहित्यिक प्रवास। सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये।
5: धन्यवाद मॅडम।
4: सर सर्वात प्रथम आपलं अभिनंदन करते। आपलं शब्दालय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या चिंचेवरचं भूत आणि इतर गोष्टी या बालकथा संग्रहास हा पुरस्कार जाहीर झाला आहे।
5: धन्यवाद आपलं।
4: सर आपले अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत, जसं चाफ्याचं फूल, व्हाईट लेली, पाऊसपर्ण, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, या सगळ्या निसर्ग आणि प्रेम कविता आहेत। हे सगळे काव्यसंग्रह आपल्या नावावर असताना आपण बालवाङ्मयाकडे कसे वळलात?
5: माझा जो प्रवास आहे, म्हणजे माझा जो पिंड आहे, तो मूळचा कवितेचा आहे। पण जे आता सांगितले ते 5 कविता संग्रह प्रकाशित पण झालेले आहेत। यात मूळता प्रेम आणि निसर्ग या दोन भावनांवरच्या कविता मी लिहिलेल्या आहेत। परंतु ह्या कविता लिहित असताना मला एक जाणवलं की याही पलीकडे मला कुठेतरी व्यक्त व्हायचं आहे। दरम्यानच्या काळात माझ्या वाचनात भालचंद्र नेमाडे सरांच्या कादंबऱ्या आल्या, तसेच राजन गवत सरांच्या कथासंग्रह आले। यात आमचे मित्र आबा महाजन यांच्याही जो आबाची गोष्ट आहे त्याचं मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन पण केलं आहे। यात आणखी

0: की नवीन जे काही लेखक कवी आहेत त्यांचेही काही कथासंग्रह मी वाचले. हे सगळं वाचताना माझ्या एक लक्षात आलं, पण एक कथेतनं व्यक्त झालं पाहिजे, आणि मग माझा हा कथासंग्रहाचा प्रवास सुरू झाला.
1: बालवाङ्मय लिहिणं म्हणजे बालकांच्या भावविश्वात शिरून, ते वेगळं असतं, ते वेगळ्या भावविश्वात असतात, आणि त्या भावविश्वात शिरून कथा लिहिणं हे तसं वेगळं काम आहे. काय सांगाल या कथासंग्रहाबद्दल?
0: हा कथासंग्रह लिहित असताना मला एक जाणवलं की किशोरवयीन मुलांच्या बद्दल आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. जसं मी या आधी आसाराम लोमटे सरांच्या कथा वाचल्या, किरण गुरव सरांच्याही कथा वाचल्या, आणि मी थोडंसं त्याबद्दलही लिहायला घेतलं, परंतु मला लक्षात आलं की बालकथेवर आपला जास्त अधिक पद्धतीने आपण लिहू शकतो. म्हणून मग मी माझं चिंचेवरलं भूत आणि इतर कथा ह्या लिहायला सुरुवात केली. चिंचेवरलं भूत पासूनच माझ्या ह्या बालकथेचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे मित्रांचे जे काही सहकार्य आहेत किंवा त्यांची जी काही प्रेरणा आहे, तसेच घरातून देखील मला आधीपासूनच लिखाणाबद्दलची माझी जी गोडी होती ती पाहून घरच्यांनी मला प्रोत्साहन दिलेलं आहे की कवितेबरोबरच कथा लिहा असं देखील मला थोडं सांगण्यात आलं. आणि आपण व्यक्त होताना थोडासा वेगळा फॉर्म आपल्याला सापडला याचाही मला याच्यात खूप आनंद झाला.
1: बरं, वाचकांच्या प्रतिक्रिया काय होत्या जेव्हा हा कथासंग्रह वाचकांच्या हातात पडला?
0: सर्वात सुरुवातीला मी डॉक्टर दत्ता घोलप हे जे सोलापूर युनिव्हर्सिटीचे मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे पाठ राखण म्हणजे ब्लर्ब लिहिण्यासाठी मी हा कथासंग्रह त्यांना पाठवला होता. तो कथासंग्रह वाचून एक दिवस त्यांचा मला फोन आला आणि सलग आम्ही अर्धा पाऊण तास या कथासंग्रहावर बोलत राहिलो. त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही प्रशासनात काम करतात आणि एवढं नितळ आणि एवढं सुंदर कसं लिहू शकले? तर मी सांगितलं, सर मी जो नैसर्गिक आपली लय आहे त्या लयीत लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून हे शक्य झालं. जे लहान मुलांना सांगायचं आहे, जे लहान मुलं पाहतात त्यांची निरीक्षण शक्ती जशी असते, त्यांची आकलन शक्ती जशी असते, त्या स्वरूपात मी व्यक्त होण्याचा याच्यात प्रयत्न केला आणि त्यात मी थोड्याफार प्रमाणात यशस्वी झालो असं मला वाटतं. तर त्यावर ते मला म्हटले की हा कथासंग्रह वाचून मला प्रकाश नारायण संत यांची आठवण झाली म्हणे. तसेच ह्या कथा मला साधारणत्या लईच्या वाटतात, त्यामुळे तुम्ही याच्या पुढे देखील अशा किशोरवयीन मुलांसाठी कथा लिहिण्याची जी तुमची हे आहे ती सुरू ठेवा. ह्या कथा लिहिताना मधल्या काळात मी रस्किन बॉन्ड यांचेही इंग्लिशमधले किंवा मराठीत भाषांतर झालेले काही पुस्तक वाचले आणि मला त्यातही थोडं जाणवलं की किशोरवयीन साहित्य हे आपल्याकडे लिहिलं गेलं पाहिजे. त्यासाठी मग हा एक छोटा मी प्रयत्न या कथासंग्रहाच्या दृष्टीने करून पाहिला. हा माझा पहिलाच कथासंग्रह आहे.
1: सर, किशोरवयीन मुलांचे अनुभव आणि त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घटना या टिपण्याच्या अनोख्या शैलीमुळे हा कथासंग्रह वाचनीय झालेला आहे. किशोरवयीन दृष्टी नियंत्रण बिंदू वापरून घटनांच्या सहजतेने केलेल्या मांडणीतून जो संवेदनपट असतो तो मांडणं खूप कठीण असतं, कारण किशोरवयीन मुलांच्या मनामध्ये एक खळबळ चाललेली असते, एक उलथापालथ होत असते.
0: हो मॅडम.
1: आणि ह्याचा समावेश आपण ह्या सगळ्या कथांमध्ये केलेला आहे आणि तो वाचनानुभव आपण वाचकांना दिलेला आहे. सर, ह्यासोबतच आपले इतरही काव्यसंग्रह आहेत, त्याबद्दल सांगा. चाफ्याचं फूल असेल, व्हाईट लिली असेल, पाऊसपर्ण असेल, ऋतुपर्णाच्या कविता, झाडांची कविता, या काव्यसंग्रहांबद्दल काय सांगाल?
0: हे काव्यसंग्रह मूळतः निसर्ग आणि प्रेम या दोन भावना व्यक्त करतात. यातलं व्हाईट लिली जो काव्यसंग्रह आहे त्यातली एक कविता स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ यासाठी बीए बीकॉम आणि बीएससीच्या द्वितीय वर्षासाठी निवडण्यात आलेली आहे आणि ती जी कविता आहे ती मी आपल्याला इथे थोडं सांगू इच्छितो.
1: नक्की.
0: कवितेचं नाव आहे तू एकदा पुणवेचा. होळीच्या राती वस्तीला परत येताना, होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागितलेला. होळीच्या राती वस्तीला परत येताना तू एकदा पुणवेचा चांद मागलेला. बाबळीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला. बाबळीच्या काट्यात पिवळ्या बाबळ फुलोऱ्यात तो लपलेला. त्या दिवसानंतर कई कून पावसाळे आले गेले. त्या दिवसानंतर कई कून पावसाळे आले गेले. चांदई फुलले हसले बाबळ फुलोऱ्यात अडकले. मातर पुन्हा कुणी न थांबून दावले न हरकून मागले. मातर पुन्हा कुणी न थांबून दावले न हरकून मागले. चांद तसेच मावळले, चांद तसेच मावळले.
1: वा, खूप सुंदर. सर, यासोबतच आपण मासिक किंवा दिवाळी अंकात देखील लेखन करत असतात सातत्याने. साहित्यिक वाङ्मयीन दिवाळी अंकातून मासिकातून आपलं लेखन हे सातत्याने सुरू असतं.

0: अंकातलं लेखन आणि त्या अंकातली आपली कथा असेल, कविता असेल, एक छापून आल्याचा आनंद हा वेगळा असतो. तो सातत्याने जरी आला तरी प्रत्येक वेळी तो नाविन्यतेचा अनुभव लेखकाला होत असतो. आपण याबद्दल काय सांगाल?
1: आपलं साहित्य छापून येणं हा आनंद अतिशय अवर्णनीय असतो. मला आठवतं, मी 1995 सालात जेव्हा बीटेक करत होतो त्यावेळेस आमच्या कॉलेजच्या मॅगझिनमधनं माझी एक कविता छापून आली होती आणि ती कविता मी माझ्या सर्व मित्रांना आणि घरी येऊन, त्यावेळेस मी हॉस्टेलला राहायचो, घरी येऊन घरच्यांना देखील दाखवली होती. नुसतीच दाखवली नसती तर मोठ्याने त्यांना वाचून पण दाखवली होती. तर अशा पद्धतीने तोच आनंद मला आजही जर माझी कविता दिवाळी अंकात किंवा कुठे वर्तमानपत्रात छापून आली तर मला त्याचं आजही अप्रूप वाटतं. कारण आपण व्यक्त जे होतो फेसबुक किंवा इतर माध्यमातनंही व्यक्त होतो, त्यावेळेस देखील आपल्याला लाईक्स मिळतात. पण प्रिंट मीडियातनं जेव्हा आपल्या काही साहित्य छापलं जातं किंवा ते पुढे येतं तो आनंद हा वेगळाच असतो.
0: खरंय सर, आता आपण बोलता बोलता उल्लेख केला तो म्हणजे सोशल मीडियाचा. आजकाल प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया ह्या लेखनामध्ये जणू काही युद्ध सुरू आहे. सोशल मीडियाचा लेखकाला कितपत उपयोग होतो आणि आपण सोशल मीडियाकडे किंवा सोशल मीडियातल्या लेखनाकडे कोणत्या दृष्टीने बघता?
1: प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया असो, हे व्यक्त करण्याचं आपलं माध्यम आहे. आपण एक निखळतेने लिहिलं पाहिजे, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे आणि आपल्याला जे चांगलं करता येईल त्या चांगलं करण्यासाठीच आपलं लेखन असलं पाहिजे. त्या लेखनानं कोणाला तरी चांगलं मार्गदर्शन होईल, कोणी प्रेरणा घेईल, अशा पद्धतीने आपण लेखन केलं गेलं पाहिजे.
0: खरे सर, मला असं वाटतं की आपल्या काव्यसंग्रहातली एखादी प्रेम कविता देखील आम्हाला ऐकायला निश्चित आवडेल.
1: मी झाडाची कविता ही लिहिलेली आहे, त्यात झाडासंबंधी कविता जरी असल्या तरी त्यात काही प्रेम कवितांचा पण सहभाग केलेला आहे. तर त्यातल्याच एक दोन कविता मी आपल्याला ऐकवतो. तुझ्या आठवणी वेळू, तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या, तुझ्या आठवणी वेळू मला लपेटून असलेल्या, अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा, अन मी शहरत आत बाहेर झाडासारखा.
0: वा,
1: एक शेवटची यातली कविता सांगतो. बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, हवं तर मला चाफ्याचं झाड समज आणि उमरलेलं फूल माझं हसू. बोलता बोलता तू एकदा म्हटली होतीस, हवं तर मला चाफ्याचं झाड समज आणि उमरलेलं फूल माझं हसू. त्यावेळी मी बावरलेलो, त्यावेळी मी बावरलेलो, तुला कसं कळलं काल स्वप्नात मी दयाळ झालेलो, काल स्वप्नात मी दयाळ झालेलो.
0: खूप सुंदर सर. सर, चांगला लेखन प्रवाह येण्यासाठी आपण काय करता? आपण शासकीय सेवेमध्ये आहात, त्यासोबत आपलं शिक्षण जे आहे ते कृषी अभियांत्रिकीचे आपण एमटेक पदवीधर आहात आणि सध्या आपण उपजिल्हाधिकारी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहात. याबद्दल आपण काय सांगाल? एक शासकीय सेवेतलं काम, ती सेवा आणि हे वाङ्मयीन साहित्य, आपण ह्या क्षेत्रांमधलं तारतम्य असेल किंवा ही जी लेखनातली आवड आहे, एक घट्ट पकड आहे, ती आपण कशी पकडून ठेवता?
1: प्रशासकीय सेवेत आपण आपलं 100% योगदान सुरुवातीला दिलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे काही समाधान मिळतं, ज्याला आपण सॅटिस्फॅक्शन म्हणू शकतो, ते समाधान खूप मोठं असतं आणि हे समाधान मिळाल्यानंतरच माझा लेखन प्रवास सुरू होतो. एखादं प्रकरण चांगल्या पद्धतीने आपण सोडवलं तर त्यानंतर जी काही आपल्याला आनंद होतो किंवा जो समाधान मिळतं त्यातून मग इकडे देखील आपण लिखाणात त्या पद्धतीने करू शकतो. लिखाण करत असताना आपल्याला जे समोर जाणवतं, जे काही दिसतं, त्यातलाच काही घटक आपण व्यक्त होत असतो. यात मला आपण मोठमोठे जे लेखक आहेत किंवा कवी आहेत यांचं सातत्याने साहित्य वाचलं गेलं पाहिजे. व्यंकटेश माडगुळकर हे एक माझे आवडते लेखक आहेत. त्यांचं जे ग्रामीण भागाकडचं लिखाण आहे त्यातलं त्यात मानदेशी माणसं हे माझं आवडतं पुस्तक आहे. तर असं चांगलं लेखन जेव्हा तुम्ही वाचतात त्यावेळेस देखील तुम्हाला यासारखं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे असं वाटतं. आमचे एक मित्र आहेत पृथ्वीराज तौर म्हणून, मराठी विभाग नांदेड विद्यापीठात ते विभाग प्रमुख आहेत. त्यांचे देखील मला सातत्याने लिखाणाबद्दल त्यांचं प्रोत्साहन मिळतं. तसेच घरून देखील मला, म्हणजे आई वडील असतील, भाऊ बहिणी असतील किंवा पत्नी, माझा पुतण्या आणि मुलगा यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळतं लिखाणाबद्दल. कारण सर्वप्रथम जेव्हा कथा लिहिली जाते त्यावेळेस मी घरात ती अगोदर वाचून दाखवतो बऱ्यापैकी आणि मग त्यांचा जो काही कथेबद्दलचा जो अभिप्राय असतो तो आपल्याला सांगून जातो की आपण

0: व्यवस्थित लिहिलेली आहे किंवा ही कथा जमली आहे किंवा नाही. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी कथा मी घरी वाचलेल्या आहेत. काही कथा ह्या मी मित्रमंडळींना शेअर करत असतो ग्रुपवर किंवा इंडिव्हिज्युअल देखील म्हणजे वैयक्तिक व्हॉट्सअपवर पण काही कथा कविता आपण टाकत असतो. त्यात मित्रमंडळींचे जे काही अभिप्राय आपल्याला त्यावेळेस मिळतात ते अभिप्राय देखील आपल्याला कथालेखनाची जी काही प्रेरणा आहे ती देतात.
1: त्यामुळे सातत्याने राखला जातो.
0: हो हो, तो प्रवाह सातत्याने राखला जातो. अशा पद्धतीने एखादा लेखक हा चांगलं साहित्य वाचून किंवा आपल्या लिखाणाला जी काही अभिप्राय मिळतात त्यातून पुढे मार्गक्रमण करत असतो असं माझं मत आहे.
1: बरं सर, आपला नुकताच झिलप्या 2025 सालीच सृजन संवाद प्रकाशनामार्फत प्रकाशित झालेला कथा संग्रह आहे, झिलप्याबद्दल काय सांगाल?
0: झिलप्या हे एक ग्रामीण भागातलं किशोरवयीन पात्र आहे. म्हणजे हा एक हुतकरू मुलगा आहे जो ग्रामीण भागात आहे आणि त्याला ज्या काही असंख्य अडचणी येतात त्या अडचणींना तो मात करून त्याच्या पद्धतीने त्याच्या समोर येणाऱ्या ज्या अडचणी तो सोडवतो आणि पुढे जातो. ह्यात तो इतरांना पण मदत करतो. त्याची जी परोपकारी वृत्ती आहे ती देखील यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धडपडत्या किंवा जे किशोर आज रोजी काही करू इच्छितात त्यांच्यासाठी झिलप्या हा कथासंग्रह वाचनीय ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे. एक किशोरवयीन मुलांसाठीचा जो भावविश्व आहे ते पण मी ह्या झिलप्याच्या माध्यमातून म्हणजे झिलप्या हे कॅरेक्टर समोर ठेवून वेगवेगळ्या कथातनं एकूण 6-7 कथा आहेत त्या कथातनं मी व्यक्त झालेलो आहे आणि त्या मुलाचं भावविश्व हे मी त्याच्यात व्यक्त केलेलं आहे. त्याच्या आडी अडचणी त्यातले जे काही पुढे जाण्याचा त्याचं झडपड आहे ती देखील मी यात व्यक्त केलेली आहे.
1: बरं, आता आपण उल्लेख केला तो म्हणजे आबा महाजनांचा. आबा महाजन देखील शासकीय सेवेमध्येच कार्यरत आहेत. त्यांचे देखील 4 काव्यसंग्रहाचं इंग्रजीत आपण अनुवाद केलेला आहे. आपण अनुवाद क्षेत्रात देखील पाऊल टाकलं आहे. अनुवाद करताना मूळ पुस्तकाला मूळ आशयाला धक्का न लागता त्याचा आशय कायम ठेवून अनुवाद करावा लागतो, ह्याबद्दल काय सांगाल? आपण अनुवाद क्षेत्रातले आपले अनुभव काय आहेत?
0: अनुवाद क्षेत्रात आपण जसं म्हटलं तसं तंतोतंत खरं आहे की मूळ जे आशय असतो त्या आशयाला कुठेच धक्का लागता कामा नाही. कारण ती मूळ जी प्रवृत्ती आहे लेखकाने व्यक्त केलेली तीच अनुवादात मध्ये आलेली पाहिजे. त्या लेखकाला जे म्हणायचं आहे तेच आपण ते अनुवादात आणलं पाहिजे. यामध्ये अनुवाद करताना खूप कसरत करावी लागते. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपले लेखक लिहित असतात तेव्हा काही ग्रामीण शब्द जे आहेत म्हणजे ग्रामीण बोली भाषेत बोलले जाणारे शब्द त्या शब्दाला इंग्रजीमध्ये पर्याय सापडत नाही. त्यामुळे त्या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो सांभाळून आपल्याला इंग्रजीतला शब्द तिथे ठेवावा लागतो आणि मग पुन्हा वाचन करून मूळ पुस्तकातला जो भाग आहे तोच आपल्या इंग्रजी ट्रान्सलेशनमध्ये भाषांतरात आला आहे का नाही ते तपासून पाहावं लागतं. त्यामुळे अनुवाद करणं ही खरं तर मूळ कथा लिहिणं यापेक्षा चॅलेंजिंग असं मी त्याला म्हणेल.
1: बरोबर, एक आव्हानात्मक काम असतं.
0: हो,
1: वाचकांच्या प्रतिक्रिया एखाद्या वेळेस सकारात्मक असतात, काही वेळेला नकारात्मक देखील असतात. तर अशा काही प्रतिक्रियांना आपल्याला सामोरं जावं लागलं का?
0: नकारात्मक प्रतिक्रिया ज्या असतात ना त्या नकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात. यात नकारात्मक प्रतिक्रियामध्ये की आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे आणि आपण व्यक्त होऊ शकलो का त्या पद्धतीने, म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं म्हटलं तर मी जर समजा किशोरवयीन मुलांसाठी लिहित आहे तर किशोरवयीन मुलांसाठी लिहिताना त्यांचं जे आकलन आहे त्याच्या पलीकडे आपल्याला लिहायचं नाही आहे. किंवा ज्या गोष्टी तो समजू शकतो आपल्याला, तर आपण किशोरवयीन जी स्टेज आहे आपल्या आयुष्यातली ती पार केलेली आहे, आपण पुढे गेलेलो आहोत. परंतु आपल्याला इतर गोष्टी माहिती आहेत त्याचं पूर्ण आकलन आहे. परंतु किशोरवयीन मुलासाठी लिहिताना त्याचं भावविश्व कुठेही आपल्याला डिस्टर्ब करता येत नाही किंवा त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आपल्याला लिहिता येत नाही, अशा पद्धतीने आपल्याला लिहिलं गेलं पाहिजे.
1: बर सर, चिंचेवरलं भूत हा आपला पुरस्कार प्राप्त कथासंग्रह आहे, त्याच्यातला छोटासा उतारा आपण सादर करावा.
0: चिंचेवरलं भूत ही जी टायटल कथा आहे त्या कथेतलाच मी सुरुवातच सादर करतो. चिंचेचं एक भलं मोठं थोराट झाड आमच्या गावात होतं. ही त्याच झाडाची गोष्ट. तशी गावात इतर बी खूप झाडं होती, लिंब, वड, कवट, आंबा, बाभळी, बोरी, भेंडी, मोजता येणार नाही तितकी. त्यात चिंचेची पण खूप झाडं आसपास. मग ह्या झाडाचं असं काय विशेष की त्याची गोष्ट व्हावी. हे झाड आमच्या ग्राउंडच्या काठावर उभारलेलं. ग्राउंड म्हणजे आमचं क्रिकेटचं मैदान. न कळत्या वयापासून क्रिकेट हा माझा आवडीचा खेळ. शाळेचा वेळ सोडला तर कायम ह्या ग्राउंडवर आम्ही पडीक. पडीक म्हणजे एखाद्या ठिकाणी सदा सर्व काळ थांबून. तसं म्हणजे एक तर ग्राउंड नाही तर ग्राउंड मधल्या चिंचेच्या सावलीत पाहायला गेलं तर ग्राउंडच्या आसपास काही बाबळी

0: तिची बी झाडी होती पण ती बिनकामी. सावली देणारं एकमेव झाड म्हणजे ही चिंच. आमचा तळ कायम इथंच. ही काही विलायती चिंच नव्हती, आपली रान चिंच चौसोपी पसरलेली. तिची सावली मात्र गोलाकार पडे, चांगलं मोठं रिंगण तयार होई. आमच्या शाळेतल्या अन गावातल्या साऱ्या क्रिकेटच्या मॅची ह्याच ग्राउंडवर होत. पण एक दिवस अखेरीत घडलं आणि त्या दिवसापासून साऱ्याच मॅची बंद पडल्या. कोणीच ग्राउंडकडे फिरकेना, साधं काळं कुत्रं बी नाही, ते बी लांबूनच भुकत असे, पर ग्राउंडवर जायची हिंमत करीत नसे. एकाएकी घडलेला हा प्रसंग, इथं सुरू होते चिंचेची गोष्ट.
1: वा, खूप सुंदर सर. हा उतारा का होईना ह्यातून आपल्या लेखनाची शैली आम्हाला दिसली, जाणवली. अत्यंत भावस्पर्शी आणि अनुभव संपन्न असं टिपण आपण ह्या कथासंग्रहातून मांडलेलं आहे. सर, आपण जाणतोच की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे आणि ह्याच मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रसारासाठी अनेक साहित्य संमेलनं आयोजित केली जातात. आपला अनुभव काय आहे साहित्य संमेलनाचा?
0: साहित्य संमेलनात मी सहभागी होत असतो, जसं मला शक्य होतं त्या पद्धतीने मी जात असतो. उदगीर साहित्य संमेलनाला मी गेलो होतो, नाशिकच्या साहित्य संमेलनाला गेलो होतो, किंवा बुक फेअर आजकाल जे होतात त्यामध्ये देखील मी सहभागी होतो. मला साहित्य संमेलनामध्ये सर्वात महत्वाचं तिथे जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचे जे काही स्टॉल लागलेले राहतात त्यावर मी बराच काळ रेंगाळतो, कारण तिथून आपल्याला खूप हवी हवी असलेली पुस्तकं मिळतात. त्यानंतर या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जी मोठी लेखक मंडळी किंवा कवी येतात त्यांची भेट होते आणि आपण पुस्तकात वाचलेले लोक आपण समोर पाहतो. आजही मला औत्सुक्य आहे बऱ्याच लेखक मंडळींशी भेटण्याचं. त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी हा सगळा गोतावळा जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस त्यांची भेटीगाठी हा देखील एक महत्वाचा मला विषय वाटतो. साहित्य संमेलनातलं कवी संमेलन असेल किंवा तिथल्या ज्या परिचर्चा असतील त्या चर्चा पण मला आवडतात. त्यामुळे जसं शक्य होईल तसं मी साहित्य संमेलनात सहभागी होत असतो आणि साहित्य संमेलन ही खरं तर मला आनंददायी गोष्ट वाटते.
1: वा, खूप सुंदर. सर, आताचं तंत्रज्ञान युग खूप बदलत चाललेलं आहे, लेखन शैली किंवा सोशल मीडियाचा आधार आणि आता तर AI सारख्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण पाऊल ठेवतो आहोत. ह्या युगामध्ये आत्ताच्या वाचकांकडून लेखकांच्या काय अपेक्षा आहेत?
0: त्या पूर्वी जे काही लिहिलं जायचं त्यातही वाचक हा चोखंदळत होता. आजचाही वाचक जो आहे तो खूप चोखंदळ आहे. जे सत्य आहे, जे नैसर्गिक पद्धतीने मांडलेलं आहे ते नक्कीच वाचकाला आवडतं. त्यामुळे खूप काही वेगळ्या पद्धतीने म्हणजे ज्याला आपण फॅन्टेसी म्हणतो तशा पद्धतीने लिहिलेलं वाचक काही पसंत करतो असं मला वाटत नाही. जे आज रोजी घडतं आहे किंवा ज्या समस्या आहेत त्यावर लिहिलेलं हे देखील वाचकांना आवडतं. एक विशेष गोष्ट मला आणखी जाणवते की भाव कविता देखील किंवा भाव साहित्य जे आहेत ज्याला आपण म्हणू ते देखील आता वाचकांना आवडू लागलेलं आहे.
1: सर, जाता जाता आपली एखादी सुंदरशी कविता ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
0: मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून. मी शोधत जातो माळरान गावतळा खळ्यातून, वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून. वावर शिवार झाड झाडोरा पांदीतून, पहाडी बारी हलदरीतून. पहाडी बारी हलदरीतून मी शोधत जातो तुझ्या आवडीचं एखादं झाड. सरते शेवटी मला जंगलच भेटतं, सरते शेवटी मला जंगलच भेटतं.
1: खूप सुंदर. सर, जाता जाता नवोदित लेखकांना आपण काय सांगाल?
0: खरं तर नवोदित लेखकांना सांगण्या इतपत मी अजून परिपूर्ण असा लेखक किंवा कवी नाही, तरी देखील मला जे जाणवतं ते मी सांगू इच्छितो. आपल्याला जे व्यक्त व्हायचं आहे आपण ते व्यक्त झालं पाहिजे. त्यात फक्त एवढंच आपण बंधन पाळलं पाहिजे की कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे. यात आपण कोणाला काय पाहिजे आहे किंवा कोणत्या पद्धतीने आजकाल कुठलं साहित्य जास्त वाचलं जातं आहे हा डोक्यात विचार न ठेवता आपल्याला जे वाटतं जसं वाटतं त्या पद्धतीने आपण कागदावर उतरावं. कवितेबद्दल तर मला असं वाटतं की जी रॉ टाईपची कविता आहे त्यात जे पहिल्यांदा लिहिलं गेलं आहे त्यात फारसा काही बदल करू नये. एखाद दुसरा शब्द, एखाद दुसरी ओळ बदलावी. परंतु कथासंग्रह किंवा कादंबरी जर म्हटलं तर मग मात्र आपण सलग लिहित जावं. लिहिल्यानंतर त्यात काही ज्या बदल आवश्यक आहेत ते आपल्याला करणं गरजेचं पडतं. यात आपल्याला फक्त काय जास्त विकलं जाईल किंवा काय जास्त मागणी आहे त्या पद्धतीने पुरवठा असं न करता आपण आपल्या नैसर्गिक पद्धतीने लिहावं आणि आपल्या नैसर्गिक पद्धतीने व्यक्त जे होतो आहे आपण तेच मला सांगावं असं वाटतं आणि तेच खरं तर दर्जेदार साहित्य असतं असं माझं मत आहे.
1: वा सर. सर, आज आपण इथे आलात, आपल्या लेखन प्रवाहाला मनपूर्वक शुभेच्छा देते. अनेक उत्तम साहित्य आपल्या हातातून घडो आणि ते आमच्यासारख्या वाचकांच्या हातात येऊ हीच प्रार्थना करू.

0: आपली रजा घेते. आपण आलात त्याबद्दल जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त साहित्यिक जितेंद्र कुंवर यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रम

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात?
3: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ। पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा। 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला। सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना। आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला। पेपर फुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला। पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली, तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं। त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं। राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले।
1: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे।
0: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली। 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली। 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती। 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला। आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे, राजकोष

0: राष्ट्रीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश SR साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं

0: नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्य दल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदक इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:10 होत झाली आहेत. जाणून घेऊया कार्यक्रमविषयक काही निवेदनं.
2: श्रोतेहो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60%हून अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2543-1705 आणि 2543-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस. यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दळण सरल सरल.

0: राशी।
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी। याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत।
2: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा।
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत।
3: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे।
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।
4: श्रोते हो, यानंतर ठीक 7:15 वाजता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू विधिमंडळ समालोचन।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे, वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं आहे.
1: टीईटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी कायद्यात बदल करणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला आज सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर टीईटी पेपर फुटीच्या एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगन प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी असं एक पुस्तक अभ्यासक्रमात होतं, मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुलभा खोडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343

0: 42 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोनमधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोनमधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी यासंदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ईएसआयसीच्या अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपली जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात सन 2026-27 या वर्षातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली. तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहिपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा.

ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे. परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापतीपदासाठी मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्णवेळ संचालक पद देण्यात येईल अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाअंतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा एक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT अंतिम अहवाल येईल. त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात सरकार त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घोटाळ्याचा एक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल. कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस

0: आयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं, हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. टीईटी 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजच्या विधिमंडळाच्या कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर. श्रोते हो संध्याकाळचे 7:30 आणि 33 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम शेतकरी बंधू भगिनींनो, माझं घर माझं शेत कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 29 जून 2026. आज पुणे शहर परिसरात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.6 अंश सेल्सिअस अशी नोंद केली गेली. पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात कोकण विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. शेतकरी बंधू भगिनींनो, माझं घर माझं शेत यामध्ये यानंतर ऐकूया पेरणीपूर्व बीज प्रक्रियेचं महत्त्व याविषयी माधुरी ज्ञानदेव आवटे, समूह सहाय्यक नानाजी देशमुख कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, बीजोत्पादनातच नव्हे तर कृषी उत्पादन वाढीमध्ये सुद्धा बीज प्रक्रिया हा एक महत्वाचा घटक आहे. पिकांची उत्पन्न मुख्यत्वे बियाण्यांच्या दर्जावर व त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असते. बी उगवण कमी असेल, बियाण्यामध्ये भेसळ असेल, इतर पिकांचे बी असेल आणि रोगमुक्त बी नसेल तर त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. बीज प्रक्रिया केल्यामुळे इतर बी, काडी कचरा, हलके आणि किडलेले बी निघून चांगले बियाणे तयार होते. अशा बियाण्यास औषधी लावल्याने बियाण्याची प्रत सुधारते. असे नसून औषध लावल्याने बियाण्यावर सर्व बाजूंनी पातळ आवरण तयार होत असल्याने जमिनीत वास्तव्य करून राहणाऱ्या बी

मूळ, रोप इत्यादी कुजविणाऱ्या सूक्ष्म रोग बीजांचा बहुतांश नाश होऊन बियाणे रोगमुक्त होऊ शकतात. अनिष्ट हवामानामुळे पेरलेल्या बियाण्यांवरील संभाव्य रोग औषधामुळे टळू शकतात. तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य पिकांना जमिनीतून आणि बियाण्यांपासून होणाऱ्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करून जोमदार वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाण्यास बीज प्रक्रिया न करताच पेरणी केल्यास बियाण्याची उगवण होते, परंतु उगवणीच्या वेळेस किंवा उगवणीनंतर बियाण्यावरील आणि जमिनीतील वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन उगवणाऱ्या रोपांची संख्या कमी होते किंवा उगवल्यानंतर झाडांची मर होण्याची शक्यता असते. अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी प्रत्येक पिकांत प्रति हेक्टरी निर्धारित केलेली रोपांची संख्या राखणे आवश्यक असते. यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया ही एक महत्वाची बाब आहे. आता बीज प्रक्रिया म्हणजे काय तर आपण लहान बाळाला जसं लसीकरण करतो तसंच हे बियाण्याचे एक लसीकरण आहे. सर्वसाधारणपणे बीज प्रक्रियेमध्ये हलके, किडके, रोगयुक्त, आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करून अशा बियाण्याचे पेरणीपूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरवणारे विविध रोग व किडींपासून संरक्षण व्हावे म्हणून जैविक व रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक व जीवाणू संवर्धक लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला आपण बीज प्रक्रिया असे म्हणतो. बीज प्रक्रियेचे फायदे काय? पेरणीसाठी एकसारखे चांगले बियाणे उपलब्ध होते आणि पेरणी सुलभ होते. रोपांना शेतात प्रस्थापित होण्यास मदत होते आणि रोपे जोमदार वाढतात. जमिनीतून आणि बियाण्यांपासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला टाळता येतो. बियाण्यांची शेतात उगवण्याची क्षमता वाढते. रोपांची निरोगी आणि जोमदार वाढ होते. रोग आणि कीड नियंत्रणांवरील खर्चात बचत होते. बियाण्याचा दर्जा वाढला जाऊन बाजारभाव चांगला मिळतो. बीज प्रक्रियेमध्ये घ्यावयाची काळजी: बुरशीनाशके, कीटकनाशके नेमलेल्या तारखेपूर्वी वापरावी. शिफारस केलेली बुरशीनाशके वापरावी. आजारी जखमी व्यक्तीला बीज प्रक्रियेचे काम आपल्याला करू द्यायचं नाहीये. बीज प्रक्रियेसाठी वापरायची औषधे सर्व बियाण्यास दिलेल्या प्रमाणात सारखी लागतील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ती कमी झाल्यास रोगापासून पुरेसे संरक्षण मिळत नाही आणि जास्त झाल्यास बियाण्याचे नुकसान होते. प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशवीत भरू नये. त्यापूर्वी असे बियाणे थंड आणि कोरड्या हवेत सावलीत 24 ते 48 तास आपल्याला वाळवून घ्यायचे आहे. प्रक्रिया केलेले बियाणे थंड कोरड्या जागेत सावलीत ठेवून वाळवून मगच ते पेरायचे. बीज प्रक्रियेसाठी ड्रम वापरावा. तो उपलब्ध नसेल तर मडक्यात योग्य प्रमाणात बियाणे औषध घालून मडक्याचे तोंड फडक्याने बांधावे. मडके तिरके, उभे आडवे असे काही काळ हलवावे म्हणजे सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात औषध लागेल. बीज प्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्याने ते खाल्ले जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करताना हातास रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे आपल्याला वापरायचे आहेत. डोळ्यांना चष्मा व नाकाला रुमाल बांधावा. शरीरास इजा होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. बुरशीनाशके प्रक्रिया केल्यावर जीवाणू संवर्धक प्रक्रिया करावी. बीज प्रक्रियेकरता वापरात येणारी बुरशीनाशके: बियाण्याच्या पृष्ठभागावरील बुरशी नाहीशी करणारे, उदाहरणार्थ थायरम, डायमिथेन, कॅप्टॉन इत्यादी. आंतरप्रभावी बुरशीनाशके, उदाहरणार्थ कार्बेंडाझाइम, व्हिटावॅक्स, रिडोमिल इत्यादी उत्पादने. स्थानिक, ज्यांचा प्रभाव बी रोपाच्या भागावर मर्यादित राहतो, उदाहरणार्थ मोरचूद, गंधक, बोरॅक्स इत्यादी. जीवाणू संवर्धने आणि जैविक बुरशीनाशक याबद्दल आपण पाहूया. ऍझोटोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघडणारे जीवाणू ज्याला आपण PSB म्हणतो, ट्रायकोडर्मा हे एक बुरशीनाशक आहे. जीवाणू संवर्धक लावताना आता आपल्याला कुठली काळजी घ्यायची तर जीवाणू संवर्धकाचे पाकिट हे थंड आणि कोरड्या जागी आपल्याला ठेवायचे. कीटकनाशके, जंतुनाशके, बुरशीनाशके आणि रासायनिक खतांपासून हे पाकिट आपल्याला दूर ठेवायचे. जीवाणू संवर्धनाचा उपयोग पाकिटावर दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी करायचा. रायझोबियम जीवाणू लावण्यापूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. जर का आपण बुरशीनाशकाची प्रक्रिया ही नंतर केली तर आपण जो जीवाणू लावलाय तो जीवाणू मरून जाईल आणि त्याचा फायदा आपल्याला होणार नाही. जीवाणू संवर्धन लावल्यावर लगेच पेरणी करावी. कोणत्याही रासायनिक खतासोबत जीवाणू संवर्धन आपल्याला मिसळू द्यायचं नाहीये, म्हणजे एकत्र होऊ द्यायचं नाहीये, नाहीतर त्याचा इफेक्ट कमी होतो. प्रत्येक पिकाचे जीवाणू संवर्धन हे वेगवेगळे असते. जसं की सोयाबीनसाठी आपण रायझोबियम जापोनिकम वापरतो.
इतर पिकांसाठी

0: आपण ट्रायकोडर्मा वापरू शकतो. हे एक बुरशीनाशक आहे. जैविक बुरशीनाशकासोबत जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया आपल्याला करता येते. जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया कशी करायची, तर त्यासाठी आपल्याला 250 ग्रॅम जीवाणू संवर्धनाचं पाकिट घ्यायचं आहे, जे आपल्याला 10 ते 12 किलो बियाण्यास पुरेसं आहे. 1 लिटर पाण्यात सरासरी 1/2 पाव गुळ आपल्याला टाकायचं आहे आणि त्याचं जे द्रावण आहे ते उकडून घ्यायचं आहे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणू संवर्धक टाकून बियाण्यास हळूवारपणे आपल्याला ते लावायचं आहे, किंवा जीवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यावर सम प्रमाणात बसेल, बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, किंवा बियाणे ओलसर करून जीवाणू संवर्धक सारख्या प्रमाणात बियाण्यास लावून द्यायचे. नंतर बियाणे सावलीत सुकवायचे. बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी, म्हणजे 24 तासाच्या आत. म्हणजेच काय, तर तुम्ही ज्या दिवशी पेरणी करणार आहात त्या दिवशी तुम्हाला जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी लागेल. आता कुठलं जीवाणू संवर्धक कुठल्या पिकासाठी वापरायचं याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. ऍझोटोबॅक्टर नावाचं जे जीवाणू संवर्धक आहे ते आपण कापूस, ज्वारी, गहू, भात इत्यादी तृणधान्य पिकासाठी, तसेच सूर्यफूल, तीळ, कराळ इत्यादी गळीत धान्य पिकासाठी वापरू शकतो. याची मात्रा 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पुरेशी आहे. रायझोबियम जीवाणू संवर्धक हे आपण सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग इत्यादी डाळ वर्गीय तसेच गळीत धान्य पिकासाठीही वापरू शकतो. याची पण मात्रा आपल्याला 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे घ्यायची आहे. स्फुरद विरघडणारे जीवाणू, ज्यालाच आपण PSB म्हणतो, हे आपण सर्व पिकांसाठी वापरू शकतो. ट्रायकोडर्मा, ज्याला जैविक बुरशीनाशक असं आपण म्हणतो, ट्रायकोडर्मा सुद्धा आपण सर्व पिकांसाठी बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो. ट्रायकोडर्माचं जी मात्रा आहे बीज प्रक्रियेसाठीची ती 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे आहे. जसं आपण थायरमची 3 ग्रॅम प्रति किलो घेतो तसं ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम आपल्याला घ्यायची आहे. आता आपण रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया पाहणार आहोत. आता ती का करायची, तर बियाण्याच्या पृष्ठभागावरील किंवा बियाण्यात घर करून असलेल्या रोग बीजाणूंचा किंवा त्यांच्या सुप्तावस्थेतील भागाचा नाश करण्यासाठी आपण बुरशीनाशकांचा वापर करतो. वेगवेगळ्या बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रिया पुढील प्रमाणे आहेत. बुरशीनाशकाच्या द्रावणात बी भिजवणे. प्रथमत 100 किलो बियाणे 1 लिटर पाणी या प्रमाणात भांड्यात 1 मिनिटभर आपल्याला घोळायचं आहे. नंतर बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात टाकून पुन्हा हे बियाणे 5 मिनिटांपर्यंत लाकडी दांडा अथवा उलथणे वापरून चांगले घोळावे. बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करावयाची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिटकेल. त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावेत. मुख्यत्वे करून ही प्रक्रिया अनियमित आकाराच्या किंवा केसाळ भाग असलेल्या बियाण्यांसाठी आपण वापरतो. बियाण्यास बुरशीनाशकाची भुकटी किंवा पावडर लावणे. बियाणे प्रक्रिया शिफारशीमध्ये दिलेल्या शिफारशीनुसार 1 किलो बियाण्यास लागणाऱ्या बुरशीनाशकाचे प्रमाण घेऊन बियाण्यास सोडावे. त्यापूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ते ओले करून घ्यावे. अशी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लास्टिकचे हात मोजे वापरावेत. बुरशीनाशकाच्या घट्टसर द्रावणाची प्रक्रिया. प्रथमतः 100 किलो बियाणे 1 लिटर पाणी या प्रमाणात बीज प्रक्रिया ड्रममध्ये घ्यावे. नंतर त्यात बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात बीज प्रक्रिया ड्रममध्ये टाकून 30 ते 40 वेळा फिरवावे. बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करावयाची झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिकटेल. त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे. ही प्रक्रिया बीज प्रक्रिया केंद्रावर हमखास केली जाते. बियाण्यांद्वारे उद्भवणाऱ्या निरनिराळ्या कीड व रोगांसाठी ही प्रक्रिया केली जाते. संकरित तसेच सुधारित ज्वारी, बाजरी, मका, कापूस, उडीद, गहू इत्यादी पिशवीतून मिळणाऱ्या बियाण्यांवर बीजोत्पादकांतर्फे अशी प्रक्रिया केली जाते. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया आड साली ऊसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी डॉ सागर शशिकांत पाटील, वैज्ञानिक अधिकारी, मृदाशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक यांनी दिलेली माहिती.
2: नमस्कार शेतकरी बांधवांनो, भगिनींनो, ऊस लागवडीचे प्रामुख्याने आडसाली

व हंगामी आणि सुरू हे प्रामुख्याने तीन हंगाम असतात. प्रत्येक हंगामातील ऊस वाढीचा कालावधी हा वेगळा असतो. ऊस उत्पादन अधिक मिळवण्याच्या दृष्टीने हंगामनिहाय ऊस जातींची निवड आणि खतांचा वापर महत्वाचा असतो. अडसाली ऊसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत केली जाते. अडसाली हंगामातील ऊस वाढीचा कालावधी हा 16 ते 18 महिन्याचा असतो. 1 ते 2 खोडवे घेतल्यास हेच पीक एकाच जमिनीत जवळपास 3 वर्ष राहते. या तिन्ही वर्षी अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खतांचा समतोल आणि कार्यक्षम वापर होणं आवश्यक असतं. तर सुरुवातीला आपण बघूया सेंद्रिय खत व्यवस्थापन. सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या सुपीकतेसाठी खूप महत्वाचे आहेत. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवण्यासाठी ऊस पीक हे उत्तम आहे. ते कसे? तर प्रति हेक्टर ऊस क्षेत्रातून साधारणतः 8 ते 10 टन पाचट जमिनीत मिसळता येतं. मात्र बहुतांश शेतकरी ऊस पीक निघाल्यानंतर उरलेले पाचट जाळून टाकतात. पाचट जाळताना अगदी वरच्या थरात, म्हणजे ज्याला आपण सेंद्रिय थर म्हणतो, ह्या थरातील सेंद्रिय पदार्थही जळून जातात. याच पाचटाचे जर सरीत आच्छादन करून डिकम्पोस्टिंग कल्चर, म्हणजे जे जीवाणूंचे कल्चर असतं जे आपला पालापाचोळा डिकम्पोस्ट करतं, हे जर वापरले तर त्यापासून 4 ते 5 टन चांगल्या प्रतीचं कंपोस्ट उपलब्ध होऊ शकतं. हे कुजवून त्याचे उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत सुद्धा तयार करता येतं. या सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील हवा आणि पाणी यांचे संतुलन राखण्यास मदत होते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते. निचरा सुधारतो, जीवाणूंची वाढ होते, रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होतो. शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे उपलब्ध नसल्यास प्रेसमडके, कोंबडी खत इत्यादी खते आपण वापरली पाहिजेत. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत हे आपण ऊसासाठी प्रति हेक्टरी 25 टन या प्रमाणात वापरलं पाहिजे, तर कंपोस्ट 20 टन प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरलं पाहिजे. कोंबडी खत, ज्यामध्ये 3 ते 4.5% नत्र, 4 ते 5% स्फुरद आणि 2 ते 2.5% पालाश असतं, ते आपण 4 ते 5 टन प्रति हेक्टरी वापरलं पाहिजे. आपण ज्याला मासळी खत म्हणतो ते आपण 2 ते 5 टन हे प्रति हेक्टरी ऊस पिकासाठी वापरलं पाहिजे. लेंडी खत हे आपण 5 टन प्रति हेक्टरी ऊसासाठी वापरलं पाहिजे. त्यानंतर बायोकंपोस्ट म्हणून जो ऊसापासून बायोप्रोडक्ट आहे तो आपण 5 ते 7.5 टन प्रति हेक्टरी अशा प्रमाणात ऊस पिकासाठी वापरलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहूया हिरवळीचे आंतरपीक. अडसाली हंगामामध्ये ताग किंवा ढेंच्या घेऊन ऊस लागवड करणे शक्य होत नाही. अशा वेळेस ऊस पिकामध्ये हिरवळीच्या पिकांचे आंतरपीक आपण घेऊ शकतो. ऊस लागवडीनंतर पहिले पाणी दिल्यानंतर जमिनीत, म्हणजे वापसा आल्यानंतर वरंब्याच्या मध्यभागी तागाचे आंतरपीक घेऊन ते बालबांधणीच्या वेळी ते जमिनीत गाडावे. हिरवळीच्या खतांचा वापर करून 20 ते 40% पर्यंत सेंद्रिय खताची गरज भागवता येते. अडसाली ऊसाचे 1 ते 2 खोडवे घेतल्यास हेच पीक एकाच जमिनीत जवळपास 3 वर्षे राहते. या कालावधीत सेंद्रिय खते, हिरवळीची खते याचा नियोजित वापर केल्यास निश्चित जमिनीचा पोत सुधारून त्याची सुपीकता वाढण्यासही मदत होते. त्यानंतर आपण उत्तम शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर होण्यासाठी खतांचे योग्य प्रकार, त्याचे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्वाचे आहे. त्यामध्ये खतांची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ आणि ते देण्याची योग्य पद्धत या बाबींचा समावेश होतो. अडसाली ऊस पिकास हेक्टरी 400 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश देण्याची शिफारस केलेली आहे. तर Co-86032 या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीच्या अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. त्यामुळे या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशुक्त खतांची 25% जास्त मात्रा द्यावी. म्हणजे त्यामध्ये 500 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश प्रति हेक्टरी हे देण्याची शिफारस आहे. मात्र ह्या मात्रा बऱ्याच वर्षपूर्वी झालेल्या संशोधनानंतर व त्यावेळी असलेल्या हवामान, जमिनीची सुपीकता, ऊसाच्या जाती या गोष्टी लक्षात घेऊन ठरविण्यात आलेल्या होत्या. परंतु बदलते हवामान, जमिनीचा कमी होत असलेला कस, नवनवीन ऊस जाती इत्यादी बाबीनुसार ऊसासाठी रासायनिक खतांची शिफारस करण्यात आली असली तरी
माती परीक्षा

परीक्षण अहवालानुसार खतमात्रेत योग्य ते बदल करणे गरजेचे आहे. माती परीक्षणामध्ये जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद आणि उपलब्ध पालाश याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थितीची माहिती मिळते व त्यानुसार रासायनिक खतांची खतमात्रा ठरवता सोयीस्कर होते. ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारसीत खतमात्रा देतेवेळी नत्रयुक्त खते 4 हप्त्यात विभागून द्यावीत. जमीन हलकी असेल तर नत्रयुक्त खते 5 ते 6 वेळा विभागून द्यावीत. उगवण ते फुटवे येण्याच्या अवस्थेपर्यंत ऊस पिकास नत्रयुक्त खतांची गरज खूप कमी असते. लागवडीपूर्वी उगवणीसाठी 10% नत्रयुक्त खते आणि मुळे व अंकुराच्या जोमदार वाढीसाठी स्फुरद व पालाशयुक्त खते प्रत्येकी 50% द्यावीत. फुटवे फुटताना आणि त्याच्या वाढीसाठी नत्रयुक्तांची खतांची गरज असते. म्हणून लागवडीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी नत्रयुक्त खतांचा 40%चा दुसरा हप्ता, 12 ते 14 आठवड्यांनी ऊस कांड्यावर आल्यानंतर नत्रयुक्त खतांचा 10% तिसरा हप्ता द्यावा. ऊसाच्या जोमदार वाढीच्या वेळी सर्व अन्न घटक जमिनीतून जास्त प्रमाणात शोषले जातात. म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळी म्हणजेच लागवडीनंतर 120 दिवसांनी नत्राचा 40% शेवटचा हप्ता, स्फुरद आणि पालाशचा प्रत्येकी 50% प्रमाणे दुसरा हप्ता देणे आवश्यक असतो. लागवडीनंतर 4 ते 5 महिन्यापर्यंत सर्व खते देऊन पूर्ण करावीत. महाराष्ट्रातील ऊस लागवडीखालील जमिनीत गंधकाची कमतरता लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक यांनी शाश्वत उत्पादकतेसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. गंधक हे जरी दुय्यम मूलद्रव्य असले तरी ऊस पिकासाठी त्याचा वापर महत्वाचा आहे. ऊस लागणीच्या वेळी हेक्टरी 60 किलो मूलद्रवी गंधक, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये एलिमेंटल सल्फर, हे शेणखतात मिसळून ऊस लागवडीच्या वेळी द्यावीत. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर. माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास ऊस लागवडीच्या वेळी देण्यात येणारे खतांची मात्रा, म्हणजेच त्यामध्ये लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम हे 6 सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. त्यानुसार लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्ये फेरस सल्फेट या खतातून प्रति हेक्टरी 25 किलो या प्रमाणात द्यावी. त्यानंतर मंगल म्हणजेच मॅंगनीज हे सूक्ष्म अन्नद्रव्य मॅंगनीज सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्य खतातून हेक्टरी 10 किलो या प्रमाणात ऊसास द्यावी. त्यानंतर जस्त म्हणजेच झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण झिंक सल्फेट या खतातून हेक्टरी 20 किलो या प्रमाणात ऊस पिकास द्यावी. त्यानंतर तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम हे प्रति हेक्टरी 12.5 किलो, 5 आणि 2.5 किलो या प्रमाणात द्यावीत. महाराष्ट्रामध्ये मध्यम खोल काळ्या जमिनीत ऊसाची लागण किंवा सलग 2 खोडवे घेण्यासाठी व त्यामध्ये साखर उत्पादन घेण्याच्या दृष्टीने लागवडीच्या वेळी 1.5 टन बगॅस ऍश आणि 2.5 लिटर प्रति हेक्टरी सिलिकेट विरघळणारे जीवाणू म्हणजेच VSI निर्मित उत्क्रांती या द्रव खतांचा वापर करून हे ऊस पिकामध्ये वापरावे. त्यानंतर आपण वळूया जीवाणू खतांच्याकडे. जीवाणू खते हे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता शाश्वत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. सेंद्रिय पदार्थ जमिनीतील जीवाणूंचे खाद्य आहे. जमिनीत सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यास जीवाणू अधिक कार्यक्षम होतात. हे जीवाणू जमिनीतील पिकांच्या उरलेल्या अवशेषांचे विघटन करतात. तसेच दिलेल्या रासायनिक खतांची उपलब्धता करून देण्याचे महत्वपूर्ण कामही करतात. त्यामुळे ऊस पिकाची वाढ होऊन ऊस उत्पादन वाढण्यास मदत होते. ऊस पिकामध्ये खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी 1 लिटर VSI निर्मित हिरकणी हे ॲसिटोबॅक्टर द्रवरूप जीवाणू खत 200 लिटर पाण्यामध्ये बियाणे किंवा बेणे 10 ते 30 मिनिटे बुडवून त्याची पेरणी करावी किंवा रोप लागवड करावी आणि रोप प्रक्रिया करण्यासाठी 10 मिली ॲझोफॉस्पो हे द्रवरूप जीवाणू खत प्रति लिटर पाण्यामध्ये वापरून 10 ते 20 मिनिटं बुडवावे व त्यानंतर त्याची लागवड करावी. त्यानंतर आपण वळूया जैवसंजीवकांचा वापर. जैवसंजीवक हे विशिष्ट प्रकारच्या वनस्पती तथा प्राणीजन्य सेंद्रिय असेंद्रिय घटक किंवा जीवाणू खते, जैविक कीड रोग नियंत्रण करणारे सूक्ष्म जीवाणू इत्यादी घटक आहेत. उदाहरणार्थ ह्युमिक ऍसिड, फॉलिक ऍसिड,
सेंद्रिय शेवाळ अर्क, जिब्रेलिक ऍसिड, सॅलिसिलिक ऍसिड किंवा काही सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही यात समावेश केला जातो. जैवसंजीवक म्हणजे ना खते आहेत ना कीडनाशक, काम मात्र ते दोन्ही सारखे करतात. त्यांच्या संपर्कात वनस्पती पेशी आल्या असता त्या पेशीमध्ये विविध संवेदना जागृतीचे काम ते करतात, ज्यामुळे वनस्पती पेशी अंतर्गत उपयोगी जैव रासायनिक अभिक्रियांचा ते वेग वाढवून जैविक आणि अजैविक ताणामुळे होणारे नुकसान टाळले जाते. या नाविन्यपूर्व जैवसंजीवक संकल्पनेवर व्हीएसआय मांजरी पुणे आणि भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई यांनी एकत्रित संशोधन करून वसंत ऊर्जा हे जैवसंजीवक तयार केले आहे. वसंत ऊर्जा हे जैवसंजीवक वापरण्याची पद्धत अशी आहे, बेने प्रक्रिया करताना 5 मिली वसंत ऊर्जा प्रति लिटर प्रमाणे 30 मिनिटे म्हणजे 1 एकर बियाण्यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये 500 मिली वसंत ऊर्जा याप्रमाणे बेने प्रक्रिया करावी. ऊस उगवण झाल्यानंतर

0: रासायनिक अभिक्रियांचा ते वेग वाढवून जैविक आणि अजैविक ताणामुळे होणारे नुकसान टाळले जाते. या नाविन्यपूर्व जैवसंजीवक संकल्पनेवर व्हीएसआय मांजरी पुणे आणि भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई यांनी एकत्रित संशोधन करून वसंत ऊर्जा हे जैवसंजीवक तयार केले आहे. वसंत ऊर्जा हे जैवसंजीवक वापरण्याची पद्धत अशी आहे. बेने प्रक्रिया करताना 5 मिली वसंत ऊर्जा प्रतिलिटर प्रमाणे 30 मिनिटे म्हणजे 1 एकर बियाण्यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये 500 मिली वसंत ऊर्जा याप्रमाणे बेने प्रक्रिया करावी. ऊस उगवण झाल्यानंतर 30, 60 व 90 दिवसांनी 5 मिली वसंत ऊर्जा प्रतिलिटर पाणी म्हणजेच 1 एकर क्षेत्रासाठी 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर वसंत ऊर्जा याप्रमाणे पानावर फवरावे. फवारणी करताना फवारणीच्या द्रावणाचा सामू 5.5 ते 6 एवढा असावा जेणेकरून वसंत ऊर्जा द्रावणाचा चांगला परिणाम मिळतो. ढोबळमानाने 15 लिटरच्या एका पंपासाठी 1 लिंबाचा रस द्रावणात टाकावा. तर वसंत ऊर्जा हे जैवसंजीवक वापरण्याचे काय फायदे आहेत ते आपण बघूयात. ऊस लागवडीच्या वेळी 1/2 तास बेने प्रक्रिया केली असता पांढऱ्या मुळींची संख्या वाढते व कांड्यांची उगवण क्षमता 15 ते 20% वाढते. त्यानंतर पानांवर फवारणी केली असता पानांची रुंदी व लांबी वाढते. त्यातील हरितद्रव्यांचे प्रमाण वाढून पाने जास्त काळ कार्यक्षम राहतात. त्यानंतर ऊस फुटव्यांची संख्याही वाढते. फुटव्यांची वाढ एकसमान होते. परिणामी ऊस उत्पादनात वाढ होते. पानांवरील या फवारणीमुळे ऊसांवरील रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते आणि यातूनच ऊस उत्पादनात 25 ते 30 टन प्रति हेक्टरी वाढ दिसून आलेली आहे. 8 साली हंगामासाठी ऊस वाढीच्या अवस्थेप्रमाणे सेंद्रिय रासायनिक आणि जैविक अन्नद्रव्यांचे एकात्मिक अन्न व्यवस्थापन केल्यास ऊस व साखर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे गुणधर्मही सुधारण्यास मदत होते. पिकांच्या वाढीसाठी मुख्य दुय्यम अन्नद्रव्यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील आवश्यकता असते. याकरिता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटद्वारे मल्टी मायक्रोन्युट्रिएंट द्रवरूप खत तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात 1-8 टनापर्यंत वाढ मिळाल्याचे दिसून आलेले आहे. त्यानंतर आपण वळूया ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर. विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केल्यास खतांची उपयुक्तता वाढते. तसेच शिफारसीत खत मात्रेच्या 40% बचत होते. विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केल्यास खतांची उपयुक्तता वाढते. तसेच शिफारसीत खत मात्रेमध्ये 40% बचत सुद्धा होऊ शकते. ठिबक सिंचनाद्वारे खते मुळांच्या सानिध्यात दिली जाते त्यामुळे ऊस उत्पादनात वाढ होते. यानंतर आपण खते देताना काय काय काळजी घ्यायची असते त्याकडे बोलूया. सध्या आपण ज्या पद्धतीने रासायनिक खते ऊस पिकास देतो त्यामध्ये घातलेल्या खतांपैकी नत्र फक्त 30 ते 40% उपलब्ध होते. त्यानंतर स्फुरद 15 ते 20% व पालाश 50 ते 60% एवढेच पिकास उपलब्ध होते. व वाया जाणारी खते जास्त प्रमाणात पिकासाठी उपलब्ध होण्यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करावे. खते जमिनीवर पसरून न देता मातीत मिसळावी. चरी किंवा खत अवजाराच्या सहाय्याने खते द्यावीत. त्यानंतर जमिनीमध्ये वापसा असताना खते द्यावीत. जमिनी कोरडी असल्यास किंवा पाणी दिल्यानंतर लगेच खते देऊ नयेत. त्यानंतर पाण्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोटॅश या खताची मात्रा 1:50 वाढवून द्यावी किंवा 2.5% म्युरेट ऑफ पोटॅश द्रावणाची पिकावर फवारणी करावी. रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये मिसळून दिल्यास रासायनिक खतांची उपयुक्तता वाढते. चुनखडीयुक्त जमिनीत DAP, अमोनियम सल्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, स्फुरद विरघळणारे जीवाणू, फेरस सल्फेट व झिंक सल्फेट यासारख्या खतांचा वापर केल्यास खतांची उपयुक्तता वाढते. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये सरतेशेवटी ऐकूया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेले बाजारभाव आता ऐकूया. यामध्ये सर्व शेतमालाची आवक क्विंटलमध्ये आहे तर दर रुपयांमध्ये आहेत. महिको बाजरी आवक 554 क्विंटल, कमीत कमी दर 3,500, जास्तीत जास्त 3,600 आणि सरासरी 3,550. शरबती गहू आवक 473 क्विंटल, कमीत कमी दर 5,000, जास्तीत जास्त 6,200 आणि सरासरी 5

6,000. मालदंडी ज्वारी आवक 746 क्विंटल, कमीत कमी दर 6,000, जास्तीत जास्त 6,500 आणि सरासरी दर 6,250. आताच आपण महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त झालेले बाजारभाव ऐकले. याबरोबरच माझं घर माझं शेत कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. यानंतर ऐकूया कार्यक्रम विषयक काही निवेदन.
1: विशेष गीतगंगा.
2: श्रोते हो, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक आसामी विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांकरता आकाशवाणीवर आल्या.
3: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय.
4: भानुविलास नावाचं थिएटर होतं पुढे मुंजाबाच्या बोळाच्या समोर आत्तीने. तिथे वडिलांची संगीत नाटकं मी पाहिली आहेत, गद्य आणि पद्य दोन्हीही.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ यांच्याशी गप्पा मारताना आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकताना त्यांचे आयुष्याचे प्रवास उलगडले.
5: कित्येक वेळा मला आठवतं, बेला तू मला साथ केली आहेस तंबोऱ्यावर.
2: हो,
5: आजीच्या 61 ला.
6: तेव्हा वय वर्ष सावनीचं फक्त
5: 10.
2: आणि म्हणता म्हणता या कार्यक्रमाचे 600 वर भाग आता झाले आहेत. तेव्हा जरूर ऐका विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांचे पहिल्यापासूनचे सगळे भाग पुणे आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवरून लाईक करा आणि युट्यूबची लिंक शेअर करायला विसरू नका.
7: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग, आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झुनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झुनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
8: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2543705 आणि 2543706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: श्रोते हो, यानंतर काहीच क्षणात म्हणजे 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू।

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
2: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
1: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे. मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत. मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाज

0: माध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष, शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील, असं प्रधानमंत्री म्हणाले. सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं, तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 30 परमविशिष्ट सेवा पदकं, 12 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदकं प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात

0: विद्वान खटला अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वत्र। श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार।
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार।
1: श्रोते हो, एक कलाकार कार्यक्रमात मी शिल्पा मेहेंदळे आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजचे कलाकार म्हणजे एक शांत सौम्य स्वभावाचं व्यक्तिमत्व। एकीकडे वडिलांच्या महान पार्श्वगायनाचा लाभलेला वारसा, तर दुसरीकडे पार्श्वगायनात स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्याचं असलेलं दडपण त्यांनी अनुभवलं। अशा परिस्थितीतही मिळालेल्या संधी न दवडता हिंदी चित्रपटसृष्टीत मोजकंच पण उल्लेखनीय काम केलेले हे कलाकार। श्रोते हो, आजचे कलाकार कोण असतील याची उत्सुकता लागली आहे ना? मग ऐकूया त्यांनी गायलेलं हे गाणं।

श्रोते हो ओळखलत ना, आजचा एक कलाकार कार्यक्रम केंद्रित आहे सुप्रसिद्ध पार्श्वगायक नितीन मुकेश यांच्यावर. त्यांचा जन्म 27 जून 1950 या दिवशी मुंबईत झाला. ख्यातनाम पार्श्वगायक मुकेशचंद माथुर आणि सरलाबेन यांच्या 4 अपत्यांपैकी एक म्हणजे नितीन मुकेश. लहानपणापासूनच घरात संगीताचं वातावरण, हार्मोनियमचे सूर, वडिलांचा रियाज सतत कानावर पडल्यामुळं नितीनजींनी ठरवूनच टाकलं होतं की आपणही गायकच व्हायचं. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना वडिलांचा पूर्ण पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळालं. पण संगीताबरोबरच आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं ही मुकेश यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी नितीनला उच्च शिक्षणासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं पाठवलं. पण मुळातच ज्या मुलाचं गायक बनण्याचं स्वप्न होतं त्याला इकॉनॉमिक्ससारखा विषय कसा आवडणार. झालं, नितीन मुकेश भारतात परत आले. पार्श्वगायनाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी ऋषिकेश मुखर्जींकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. चित्रपट होता नमक हराम. श्रोतेव, कार्यक्रमात यानंतर त्रिशूल चित्रपटातलं नितीन मुकेश यांच्या स्वरातलं एक गीत ऐकूया.

1970 मध्ये राज कपूर यांनी मेरा नाम जोकर या चित्रपटात एका गाण्याच्या काही ओळी गुणगुणण्याची संधी नितीन मुकेशनं दिली. राज कपूर आणि मुकेश यांचं पडद्यावरचं नातं सर्वश्रुतच आहे. असंच नातं ऋषी कपूर आणि नितीन मुकेश यांच्यात निर्माण व्हावं ही राज कपूर यांची इच्छा होती आणि ती काही अंशी पूर्ण देखील झाली. श्रोतेव कार्यक्रमात यानंतर ऐकूया नितीन मुकेश यांच्या स्वरात चांदनी चित्रपटातलं गीत.

नितीन मुकेश यांची पार्श्वगायनाची कारकीर्द एकीकडे बहरत होती तर दुसरीकडे ते वडील आणि लता दिदींबरोबर कार्यक्रमांमध्येही गाणी सादर करत होते. त्यांच्या गाण्यांना रसिकांची पसंतीही मिळत होती. आणि अशाच एका परदेश दौऱ्यादरम्यान एक अनपेक्षित दुःखद घटना घडली. डेट्रॉईट इथे कार्यक्रम होणार असताना मुकेश यांचं आकस्मिक निधन झालं. वडिलांच्या अचानक जाण्यानं नितीन खूप खचून गेले होते. पण राज कपूर, लता दीदी यांनी दिलेल्या आधारानं त्यांनी स्वतःला सावरलं. राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम चित्रपटात पार्श्वगायनाची संधी नितीन मुकेशना मिळाली. ऐकूया याच चित्रपटातलं एक गीत.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम एक कलाकार। आजचा कार्यक्रम केंद्रित आहे पार्श्वगायक नितीन मुकेश यांच्यावर। नितीन मुकेश हे नाव आता बॉलिवूडमधल्या आघाडीच्या पार्श्वगायकांमध्ये घेण्यात येऊ लागलं। खय्याम, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राजेश रोशन अशा दिग्गज संगीतकारांची गाणी त्यांनी गायली। कार्यक्रमात यानंतर ऐकूया नूरी चित्रपटातलं नितीन मुकेश यांच्या स्वरातलं गीत।

1981 साली प्रदर्शित झालेल्या क्रांती चित्रपटातली नितीन मुकेश यांची बहुतेक सगळीच गाणी खूप हिट झाली, पण जिंदगी की टूटे ना लढी या गाण्यामुळे ते घराघरात पोचले आणि त्यांना खूप लोकप्रियता लाभली. ऐकूया क्रांती चित्रपटातलं हेच ते गाणं.

सुरेल आवाज असूनही नितीन मुकेशना बॉलिवूडमध्ये मोजक्याच संधी मिळाल्या, कारण बऱ्याचदा लोक त्यांच्याकडून मुकेश यांच्या गायनशैलीची अपेक्षा करत असत. पण हे शक्य नव्हतं, कारण मुकेश हे एकच होते. पार्श्वगायनाबरोबरच नितीन मुकेश यांनी गायलेली भजनंसुद्धा आज अतिशय लोकप्रिय आहेत. आज नितीन मुकेश शांततेत समाधानात आयुष्य व्यतीत करत आहेत. त्यांच्या मुलानं म्हणजेच नील नितीन मुकेशनं बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून नाव कमावलंय. पार्श्वगायनात स्वतःचं असं स्थान निर्माण करूनही वडिलांच्या आठवणीत आणि कीर्तीत रमणाऱ्या नितीन मुकेशना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्रोते हो, मी शिल्पा मेहेंदळे एक कलाकार कार्यक्रमात आता आपला निरोप घेते. जाता जाता ऐकूया नितीन मुकेश यांच्या स्वरातलं खून भरी मांग या चित्रपटातलं एक सुंदर गीत.

0: श्रोत्याहो नमस्कार. फोन इन आपली आवड या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: फोन इन आपली आवड अनिल नाईकजी बोला. पहिला फोन तुमचा आहे, स्वागत आहे तुमचं.
1: सर्वप्रथम तुम्हाला सगळ्या महिलांना येणाऱ्या वड्याची पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. पावसानं लावली झिमझिम,
0: ऐकूया
1: पावसाची प्रतीक्षा करतो आपण सगळेजण.
0: खरंय, मुंबई ते हीच अवस्था आहे.
1: थोडा दोन दिवस पडला पण आता बर ऊन आलंय. आणि हे गाणं माझ्याबरोबर बाहुबली फुटफुटे यांना पण ऐकायचंय, रामदास निवाणी यांना पण ऐकायचंय. मी स्वतः अनिल नाईक आणि माझ्यावर तुम्ही गौरताई,
0: ऐकूया
1: या गाण्याचा आपण लाभ घेऊया.
0: ऐकूया.

0: कोणीन आपली आवड?
1: हो हो, गौरीताई बोलताय ना?
0: हो,
1: मी नीलांबरी देशमुख बोलते.
0: हा,
1: मला प्रसाद सावकारांचं जय गंगे भागीरथी हे गाणं ऐकायचंय.
0: हो, जरूर ऐकूया. प्रसाद सावकार यांचं अलीकडेच निधन झालं.
1: हो, तेच मी प्रसादजींनाही परवा म्हटलं की संगीत क्षेत्र पोरक व्हायला लागलंय. म्हणजे
0: खरंय, एका पाठोपाठ एक अशा
1: दिग्गज लोक जात आहेत. म्हणजे
0: अगदी
1: हे बघा, गाणं चालूच राहील, त्यांची गाणी आहेतच आपल्याजवळ. पण कसं असतं की ती व्यक्ती म्हणजे अजूनही ते आणि कार्यरत असणाऱ्या अशा व्यक्ती गेल्या की त्याचे थोडं आपल्या मनाला क्लेश होतात. म्हणजे
0: खरंय, आणि एकेकाळी प्रसाद सावकारांनी मराठी नाट्यसंगीत किंवा मराठी संगीत रंगभूमीला बहर आणला होता, आणि एक परंपरा जपण्यामध्ये फार मोठा त्यांचा सहभाग होता. त्यांना विनम्र श्रद्धांजली या गाण्यातनं आपण अर्पण करूया.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: हॅलो, पुणे आपली आवड.
0: हो बरोबर, बोला.
1: गीता रामबोर से करजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना. कसे आहात आपण?
0: मी छान आहे.
1: आम्ही पण छान आहे, सुरक्षित आनंदात आहे. आता आम्ही शेतकरी मोठ्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आमच्याकडे अजून पेरण्याची सुरुवात नाही झालेली आहे.
0: पाऊस सगळीकडेच, पावसाची प्रतीक्षा आहे.
1: हा, तसं

0: आमच्याकडे बी सध्या जालना जिल्ह्यामध्ये वातावरण आहे, आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकरी मागच्या वर 2 वर्षापासून चांगला पाऊस झाला आणि शेतकरी चांगला सुखावेल होतो. यावर्षी पावसाची फार कमतरता वाचू लागली.
1: अच्छा, आणि पाऊस झाल्याशिवाय पेरण्या होत नाहीत.
0: नाही, पेरण्या होत शकत नाही ना ताई. पाऊस चांगला दमदार असला तरच पेरण्या होतात ना.
1: खरंय.
0: हो,
1: आज गाणं कुठलं ऐकायचं आहे?
0: आजच्या कार्यक्रमामध्ये मला पळरे पाळ्या पळरे पाळ्या कर पाणी पाणी हे गाणं ऐकवा मॅडम ताई.
1: बरं.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: नमस्ते मॅडम.
0: नमस्ते.
1: मी पुरुषोत्तम झाडे पंचायत समिती चिखली बुलढाण्यावरून बोलतो.
0: हा,
1: आता आमच्याकडचे शाळा अजून चालू व्हायचं आहे.
0: बर,
1: तर तुमच्या आपल्या म्हणजे आळंदी पुणे किंवा मराठवाडा इतर भागातल्या शाळा सुरू झालेल्या आहेत.
0: हो,
1: आणि आमच्या पण शाळा आता 30 तारखेपासून सुरू होतील.
0: अच्छा, तुमच्याकडे उशिरा सुरू होणार आहेत.
1: हा, उन्हामुळे.
0: अच्छा, बर.
1: आता पाऊस पण आता सुरू झालेला आहे.
0: हो, झाला का तुमच्याकडे पाऊस सुरू?
1: हो, झाला. 3 दिवस झाले पाऊस. आता आज बंद आहे.
0: बर,
1: सोमवार ते बुधवार पाऊस पडला.
0: बर,
1: आता कालपासून बंद आहे. चांगला पाऊस झाला. पुण्याकडे वगैरे झाला का मॅडम पाऊस?
0: नाही, आम्ही पण वाटच पाहतोय. एकदा थोडासा येऊन गेला पण विशेष पाऊस नाहीये.
1: असं म्हणतोय की यावर्षी पाऊस थोडा कमीच आहे.
0: हो,
1: त्यामुळे थोड सगळ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे.
0: पाणी जपून वापरलं पाहिजे जे आहे ते.
1: हा,
0: आणि ही सवय कायमचीच आपल्याजवळ राहिली तर बरं होईल ना. म्हणजे पाऊस पडला की आपण सवय विसरून जातो, पाणी भरपूर मिळालं की ही सवय विसरून जातो आपण. तुम्ही शाळेचा उल्लेख केला, शाळा सुरू होणार 30 तारखेला वगैरे. तुम्ही काय शिक्षक वगैरे आहात का?
1: मी शिक्षकच आहे मॅडम.
0: अच्छा.
1: मी अपंग मुलांचा मी दृष्टीहीन आहे.
0: बर,
1: आणि सर्व शिक्षा अभियान मार्फत पंचायत समिती चिखली येथे काम करतो.
0: अच्छा, बर.
1: आणि माझ्याकडे केंद्र दिलेले आहेत, पावना आणि पेठ.
0: बर,
1: त्या केंद्रातील जे दिव्यांग विद्यार्थी असतात त्यांना काही सुविधा मिळवून देणे, त्यांच्या काही अडीअडचणी असेल त्या सोडवणे, आणि त्यांच्या बाबतीत शिक्षकांना मार्गदर्शन करणे, जे काही शिक्षणातल्या अडचणी आहेत त्या दूर करणे इत्यादी असते. आणि सर्वेक्षण वगैरे हे सर्व काम आम्ही करतो.
0: बर, पण त्या भागातली दिव्यांग मुलं जी आहेत ती त्या शाळेमध्ये येतात अर्थातच.
1: सामान्य शाळेमध्येच येतात.
0: सामान्य शाळेतच येतात आणि सामान्य मुलांबरोबरच शिकतात. अच्छा, किती प्रमाण आहे? किती मुलं आहेत? किती?
1: त्याचं नाव आहे अपंग समाज शिक्षण.
0: अच्छा, किती मुलं आहेत अशी?
1: माझ्याकडे जवळपास सर्टिफिकेट आणि UDID कार्ड वाले जवळपास 35 मुलं आहेत.
0: अच्छा,
1: आणि थोडंफार ज्या थोडंफार जे आहे ते मग त्यांच्याकडे सर्टिफिकेट करत नाही असे जवळजवळ 100 मुलं आहेत.
0: अरे बापरे, बरीच संख्या आहे.
1: 35च मुलं आहे ती.
0: मोठी संख्या.
1: 35 ते 11 भरपूर झाला.
0: हो, पण
1: दोन केंद्राच्या मानाने
0: मुख्यत्वे हे जे दिव्यांग मुलं आहेत त्यांना जन्मतः या अडचणी आहेत का काही पुढे हेळसांड झाली किंवा योग्य ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून काही अपंगत्व आलेलं आहे?
1: हो, काहींचं जन्मत आहे, काहींचा म्हणजे आजार पूर्ण झालेले आहे, काहींच्या ऍक्सिडेंटमुळे झालेले आहे. अनेक प्रकार आहे ठिकाणी.
0: अच्छा, पण अशा मुलांचं
1: तालुक्यामध्ये जवळपास 200+ मुलं आहे.
0: बर, पण पुढे शिक्षणातलं भवितव्य त्यांचं किंवा तुमच्याकडे ती कितवी पर्यंत असतात मुलं?
1: आमच्याकडे 12वी पर्यंत.
0: अच्छा, बर. आणि 12वी
1: म्हणजे बालवाडी पासून 12वी.
0: अच्छा, बर. तुमच्याशी बोलून वेगळी माहिती समजली. आज गाणं कुठलं ऐकूया? कारण आपला हा गाण्यांचा कार्यक्रम आहे.
1: हा, गाण्यांचा कार्यक्रम आहे. आपल्याला म्हणूनच मी सर्वांना शक्ती दे, सर्वांना बुद्धी दे, प्रगतीचे पंख दे, पाकरा, ज्ञान मंदिरा, सुशीला चित्रपटातला मला गाणं ऐकायचं.
0: हो, जरूर ऐकू.
1: सर्वांसाठी मला प्रार्थना करायची.
0: हो, जरूर जरूर ऐकूया. आणि

0: हॅलो.
1: नमस्कार, फोन इन आपली आवड.
0: हा नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, बोला.
0: रानअळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून विष्णू सरोदे बोलतो मॅडम.
1: हा बोला.

0: आपण कोण बोलता?
1: गौरी लागू.
0: हा, माझा पहिल्यांदा संवाद होतो तुमच्यासोबत बरं का.
1: हो, स्वागत आहे कार्यक्रमात. तुम्ही दरवेळेला फोन करता का?
0: हो हो हो.
1: अच्छा, नेहमीचे श्रोते आहात आमचे.
0: हा, नेहमी श्रोता मी.
1: बर बर बर.
0: हा,
1: आज काय ऐकायचंय?
0: तर आज मला एक गीत ऐकायचं होतं. धरणी आईची माया कशी जाईल वाया, लय दिवसान लय नवसान लागल्या बाळगाया.
1: वा,
0: हा, हे गीत ऐकायचंय बा मला.
1: जरूर ऐकूया. आणि तुमच्या इथे आभाळ गायला लागलाय का खरोखर?
0: हो ना, पाऊस झाला ना आमच्याकडे, दमदार पाऊस झाला आमच्याकडे.
1: होय काय? बर,
0: चांगला पाऊस, चांगला पाऊस झालेला आहे. आणि त्या अनुषंगानेच मी तुम्हाला गीत सांगितलेलं आहे आज.
1: बर,
0: या गीतासाठी माझे काही मित्र होते पण, नेणिम बाळू हिवाळे, राजदीप सरोदे, गंगापुरी इथून धनंजय वाघ, किली धारूळ बिलीतून सय्यद जलाल भाई, संभाजीनगर इथून राजेंद्र मिसाळ, करतगाव इथून गीताराम बोरसे, आरतखेडा इथून आरिफ सय्यद.
1: बर, या सगळ्यांना ऐकायचंय फटाकडी या चित्रपटातलं हे गीत. आणि तुमच्याकडे पाऊस पडलाय छान हे ऐकून पण बरं वाटतंय, कारण महाराष्ट्रातली बरीचशी, म्हणजे आता जे पहिल्यापासून फोन कॉल झाले त्यातली बरीच जण अजून पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, पण तुमच्याकडे पाऊस चांगला झालाय हे ऐकूनही छान वाटलं. ऐकूया
0: वेगाला मॅडम.
1: हा, फटाकडी चित्रपटातलं गीत जगदीश खेबुडकरांचं आहे, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं.
0: हा,
1: आणि बाळ पळसुल्यांचं संगीत आहे, ऐकूया.
0: हा हा,
1: धन्यवाद.

0: नमस्कार, फोन येईन आपली आवड.
1: गौरीताई नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
1: चिंतामणी थेवरीतून औदुंबर बंडगर आपणास बोलत आहे.
0: बोला बोला.
1: तर आज कृष्णा शिंदे यांनी गायलेलं मला एक गीत ऐकायचं आहे. ते आपल्याकडे अवेलेबल असेल का नाही मला माहित नाही. नको अशी रुसू कोपऱ्यात बसू, हे गीत ऐकायचंय कृष्णा शिंदेचं. ती नाही मिळालं तर
0: ओके ऐकूया.
1: कार्यक्रम खूप छान असतात आणि तुम्ही जे निवेदक म्हणून येता त्यामुळे खूप आवडतं. आणि तुमचं जे संध्याकाळची गोष्ट जी आहे ना, त्यामुळे तुम्ही आलात ना, तुम्ही नातं निसर्गाशी किंवा हे तुम्ही संध्याकाळची गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही निवेदक म्हणून आलात त्यामुळे खूप बरं वाटतं. असं वाटतं की एखादी ओरिजिनल ऑडिओ लागलेली आहे असं वाटतं आम्हाला. खूप छान वाटतं.
0: धन्यवाद धन्यवाद फोन केल्याबद्दल.
1: सगळेच कार्यक्रम छान असतात. विविध भारतीवरचे पण कार्यक्रम छान असतात. त्या मला आवडतात. त्यापण खरं म्हणजे लोभ असावा या कार्यक्रम खरं बोलायला पाहिजे. परंतु आता सगळीकडे सगळ्यात फोन कार्यक्रम आपण सांगत असतो की आपल्याला हे कार्यक्रम आवडतात, ते कार्यक्रम आवडतात,
0: हे
1: का नाही.
0: हो, आणि आम्हाला आवडतच. हो, आम्हाला आमचं कौतुक केलं तर आम्हाला ऐकायला आवडतंच.
1: हो, तुम्हाला उत्साह पण येतो की बाबा एखादा समजा एखादा कार्यक्रम जर आवडतो म्हणून सांगितलं
0: खरं
1: तेव्हा तुम्हाला उत्साह येतो की
0: हो
1: चला आता.
0: हो, आणि अमुक गोष्ट आपल्या श्रोत्यांना आवडतीये, अमुक गोष्ट त्यांना ऐकायला आवडेल याचा अंदाज पण येतो तुमच्याशी बोलण्यामुळे.
1: हा,
0: ऐकूया ऐकूया कृष्णा शिंदे यांनी गायलेलं गीत.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: गौरीताई नमस्कार.
0: नमस्कार.
1: कशा आहात? खूप खूप दिवसांनी भेट झाली.
0: खूप वर्षांनी. बोला.
1: हो, खूप वर्षांनी. अगदी बरोबर बोलला.
0: खूप वर्ष.
1: मला आपली प्रत्यक्ष भेट आठवतीये की बालकल्याण संस्थेमध्ये झालेली. त्याच्यानंतर नाही, ध्वनी भेट पण नाही आणि प्रत्यक्ष पण नाही.
0: बरोबर. कसा आहेस?
1: आज खूप आनंद वाटतोय
0: तुमच्याशी
1: बोलताना.
0: बर.
1: पण तेवढाच आनंदाच्या भरात एक कोड्यातही पडलोय की आता गौरीताईंना गाणं कुठलं सांगावं.
0: मला वाटलं तू ठरवून फोन केलास की आज हे गाणं ऐकायचं आहे.
1: थोडासा तुमचा अंदाज बरोबर आहे, थोडासा चुकलाय.
0: असं तू फोन करणार नाहीस गाणं ठरवल्याशिवाय.
1: नाही, खरंच आहे. आता तुमच्याशी बोलताना मला एक आणि एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते अर्थात सुमनताई कल्याणपुरम. आता श्रोते याचा अर्थ असा लावतील की सुमनताई गेल्या म्हणून आज मी गाणं सांगतोय, पण नाही. गौरीताईंचा आवाज आणि आपल्या निवेदकांमध्ये शैलेश परांजपेंचा आवाज, ही दोन माणसं अशी आहेत की देव्हाऱ्याच्या गाभाऱ्यात जसा नंदादीप ठेवतो ना, तसा या दोन माणसांचा आवाज. आणि त्या आवाजाला मला वाटतं साजेसं असं जर गाणं ऐकायचं असेल तर ते सुमनताईंशिवाय दुसरं कोणाचं ऐकूच नाही. इतका थंड, शांत आणि मनाला अतिशय एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारे हे असे आवाज आहेत, त्यातला सुमनताईंचा आवाज. तर आज त्यांनीच गायलेलं गाणं या कार्यक्रमात सुचवतोय. अर्थात तुम्ही समोर आहात म्हटल्यानंतर छाती दडपतीये की तुम्हाला सगळे डिटेल्स द्यावेत की नाही म्हणून.
0: नाही, सांग ना.
1: त्याच्यापेक्षा मी फक्त गाण्याचे शब्द सांगतो.
0: सांग.
1: लिंब लोण उतरू कशी, हे गाणं आज ऐकण्याची खूप इच्छा आहे.
0: जरूर ऐकूया. आणि सुमनताईंचं स्मरण या निमित्ताने त्यांनी गायलेली अनेक गीतं पुढे दीर्घकाळ आपल्याला साथ देत राहतील. आणि तू जो म्हणालास ना की आवाजातला शांतपणा, तो शांतपणा आपण पुढची काही वर्ष, पुढची अनेक वर्ष म्हणते मी, तो आपल्या सोबत राहील या विश्वासासह सुमनताईंनी गायलेलं हे गीत ऐकूया. धन्यवाद.
1: आणि आज खूप आनंद वाटतोय. फक्त जाता जाता एक कन्फर्मेशन हवंय की 101 उमा सदन सोडलं की काय?
0: नाही सोडलं, नाही रिडेव्हलपमेंटला गेलं असं म्हण.
1: प्रतीक्षा करूया की लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट होऊन पुन्हा एकदा त्या वास्तूचा आनंद आम्हा सर्वांना घेता येईल.
0: जरूर. धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: नमस्कार गौरी मॅडम.
0: नमस्कार.
1: सुप्रभात.
0: सुप्रभात.
1: सुप्रभात, मी विनायक टकपाळ बोलतोय.
0: हा बोल.
1: आपली पुन्हा एकदा भेट झाली.
0: हो,
1: छान वाटतंय.
0: बोल.
1: एक पाऊस पडून गेलाय मस्तपैकी आपल्या आर्द्रतेनंतर. अजून हळूहळू पडेल पण तसा गारवा आलाय. तर आज फोन इन आपली आवड कार्यक्रमात पहिलीच भेट झाली पण ओढही युगांची जादू अशी झडेही या दोन लोचनांची हे गाणं ऐकायचंय. भावगीतांमधलं एक मंगेश पाडळकरांचं नाव जे आहे ज्यांनी भरपूर भावगीत लिहिलेली आहे पण सगळी म्हणजे प्रत्येकाची एक वेगवेगळी शैली आहेत ते पण सगळी भावगीत खरंच मनाला स्पर्शून जातात असं वाटतं आणि प्रत्येक भावगीतात एक वेगवेगळं रूप आपल्याला दिसत असत. तसंच हे गीत संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे व अरुण दाते
0: सुमन
1: कल्याणपूर यांचे. तर युगुल गीत असल्यामुळे ऐकायलाही खूप छान वाटतं आणि दोघांचे स्वर एकदम काय म्हणतात चार चार लागून जातात इतके छान आहेत. त्यामुळे
0: ऐकूया जरूर
1: मस्त गीत आपण ऐकूया.
0: नक्की. धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन आपली आवड.
1: नमस्कार,
0: हा बोला.
1: आपला शुभचिंतक बाहुबली फुरसुले छत्रपती संभाजीनगर.

0: इथून संवाद केली जायचंय.
1: धन्यवाद. बोला.
0: कशी आहात आपण?
1: मी छान आहे, तुम्ही कसे आहात?
0: अरे आता व्यायामाप्रमाणे 84 वर्ष चालू आहे आता.
1: हा
0: तर आता व्यायामाप्रमाणे थोडं फार व्याधी सतावत असते, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आनंदात जीवन जगलं पाहिजे हा मूळ मंत्र मी आपल्या जीवनात त्याचं अनुकरण करतो. ताई
1: खरं हेच खरं, आनंदात जगणे हेच खरं कुठल्याही परिस्थितीमध्ये.
0: बरोबर. आता हे शरीर म्हणजे व्याधी म्हटलं आहे संतांनी, जोपर्यंत आहे त्याच म्हणजे निगा करायला पाहिजे, पण त्याच्यावर ममत्व किंवा आपण शरीरच म्हणजे मी आहे ही कल्पना मिथ्या आहे. त्याच्यावर म्हणजे थोडस दार्शनिक विचारसरणी जीवनामध्ये त्याचा विचार केला तर माणसाला दुःख होत नाही.
1: बरोबर आहे.
0: हॅलो.
1: हा हा बोला ना, ऐकते मी. बोला बोला.
0: तर आता विषयाकडे वळतो. आज मराठी नाटकातील गीत ऐकण्याची इच्छा आहे. आपण मराठी नाट्यगीतामध्ये जे माधुर्य आरोह अवरोह असतात ते माणसाला ऐकताना मोहित करून टाकतात. काही त्याची गोडी म्हणजे जेव्हा जेव्हा ऐकतो त्याच्या गोडीमध्ये म्हणजे वाढच होत असते. असंच ते गीत नाटक स्वयंवर मध्ये नाथ हा माझा मोही कला, गायक बालगंधर्व आणि संगीत भास्कर बुवा भटले आणि राग यमनवर आधारित आहे हे गीत.
1: ऐकूया ऐकूया. धन्यवाद फोन केल्याबद्दल. हा आणि तुमच्या बरोबर कोणाला ऐकायचं आहे? अनिल नाईक.
0: हे आमचे अनिल नाईक आहे ना, आमच्या आवडत्या आणि मधुर भाषी गोरी लागू ताई पण याच्यामध्ये गीताचा आस्वाद घेतील.
1: ऐकूया.
0: धन्यवाद.

मी शिल्पा मेहेंदळे आता आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. शुभरात्री. जय हिंद.